सुप्रभात श्रोतेहो नमस्कार. 103.1 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी एफएम प्रसारण सेवेचे हे सातारा केंद्र आहे. आज मंगळवार भारतीय सौर दिनांक 22 वैशाख 1948 अर्थात दिनांक 12 मे 2026. श्रोतेहो सकाळचे 5:57 होत आहेत. आमच्या प्रसारणामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. प्रसारणाची सुरुवात करूया मंगलवाद्यांनी.

0: खरोखर व्यवहारातले सगळे अशाश्वत आधार हातातून निसटून गेल्याखेरीज अथवा त्यांची निष्फळता पटल्याखेरीज खऱ्या अर्थाने एका शाश्वत भगवंताचा आधार वाटणार नाही, हाच या अभंगाचा भावार्थ असावा. जय जय रामकृष्ण हरी.
1: श्रोत्यो, आपण ऐकत होता चिंतन. लेखन होतं विद्यागौरी ठुसे यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:10 होत आहेत. आता भक्तिसंगीताचा कार्यक्रम ऐकूया, प्रभात वंदना.

माणिक वर्मा यांच्यात पुन्हा एकदा संत नामदेव महाराजांचं अभंगपण ऐकलं. भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात त्यानंतर हिंदी भक्तीरचना नरेंद्र चंचल आणि सहकार्यांच्या स्वरात.

0: भक्ती संगीताच्या कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकत होतात देशभक्तीपर रचना समूह स्वरात, रचना होती गदी माडगुळकर यांची. याबरोबरच भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदना आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 6:36 होत आहेत. आता आमच्या शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम ऐकूया कृषीवाणी.
1: शेतकरी बंधूंना नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात कुक्कुटपालनातील उष्णतेच्या ताणाचं व्यवस्थापन याविषयी. कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील विषय विशेषज्ञ सागर सकटे यांनी केलेलं मार्गदर्शन. सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: सर उष्णता वाढीची लक्षणं तर आपण आपल्या कालच्या भागामध्ये सांगितलेलीच आहेत, पण ह्या उष्णता वाढल्यानंतर जो ताण निर्माण होतोय ते ताण निर्माण होण्यामागची कारणं काय काय आहेत याविषयी काय सांगाल?
2: पक्ष्यांच्या मध्ये जो उष्णतेमुळे निर्माण होणारा जो ताण आहे ह्याच्या मागचं प्रमुख कारण हे वातावरणामध्ये तापमानाची होणारी वाढ जी आहे हे त्याचं मुख्य कारण आहे. तर तसंच हे जे कारण आहे हे काही आपल्या हातामध्ये नाही आहे. वातावरणाचं तापमान ज्याप्रमाणे वाढत जाईल त्याप्रमाणे कुक्कुटपालनामध्ये शेडच्या आतमधलं जे तापमान आहे हे सुद्धा वाढत जातं आणि त्याच्यानुसारच पक्ष्यांच्या शरीराचं तापमान सुद्धा वाढत जातं. त्याच्यामुळं शरीरामध्ये किंवा पक्ष्यांच्या मध्ये ताण जो आहे तो ताण निर्माण होतच असतो. तर तसंच शेडमधील जी जागा जी आहे ह्या शेडमधल्या जागेपेक्षा म्हणजे जागेमध्ये जितके पक्षी असणं अपेक्षित आहे त्याच्यापेक्षा जास्त जर पक्ष्यांची संख्या असेल, तुलनेने पक्ष्यांची संख्या जर जास्त असेल तर ह्या पक्ष्यांच्या मध्ये जो उष्णतेमुळे निर्माण होणारा ताण जो आहे ह्याचा परिणाम जास्त प्रमाणावरती दिसायला लागतो. किंवा खाद्याचं योग्य व्यवस्थापन जर आपण नाही करू शकलो, म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ऊर्जायुक्त जे खाद्य आहे ते कमी करून आपण जास्त पौष्टिक असं खाद्य पक्ष्यांना देणं गरजेचं असतं. हे जर आपण पक्ष्यांना नाही देऊ शकलो तरी सुद्धा हा जो ताण आहे हा जास्त प्रमाणामध्ये जाणवायला लागतो. तसंच पाणी व्यवस्थापन जे आहे हे पाणी व्यवस्थापन आपण जर योग्य नाही करू शकलो शेडमध्ये तरी सुद्धा हा उष्णतेचा ताण जो आहे हा जास्त प्रमाणावरती पक्ष्यांच्यावरती आपल्याला दिसून येतो. आणि शेडमध्ये जर गुदमरल्यासारखी परिस्थिती जर असेल, म्हणजे जसं आपण पहिल्यांदा म्हटलं की पक्ष्यांची संख्या जास्त असेल, तर त्या पक्ष्यांना योग्य जर हवा खेळती राहिली नाही किंवा पक्षी जर गुदमरल्यासारखे असतील तर ह्या पक्ष्यांच्या मध्ये उष्णतेमुळे जो निर्माण होणारा ताण आहे त्याचा परिणाम जास्त प्रमाणावरती दिसायला लागतो. जे तापमान वाढ आहे त्या तापमान वाढीसोबतच ह्या ज्या व्यवस्थापनाच्या बाबी आहेत ह्या व्यवस्थापनाच्या बाबींमुळे सुद्धा त्याचा होणारा दुष्परिणाम जो आहे तो वाढायला लागतो.
1: खरं आणि त्याचा परिणाम हा ताणामध्ये त्याचं रूपांतर होऊ शकतं आणि अर्थातच त्याच्यामुळे आपल्या पक्ष्यांचं बऱ्यापैकी नुकसान होण्याची शक्यता, अर्थात शेतकऱ्यांचं नुकसानही ठरलेलंच आहे. धन्यवाद सर.
2: धन्यवाद.
1: कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं कुक्कुटपालनातील उष्णतेच्या ताणाचं व्यवस्थापन याविषयी कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील विषय विशेषज्ञ सागर सकटे यांनी केलेलं मार्गदर्शन.
0: आमच्या शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम आपण ऐकलात कृषीवाणी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आपल्या प्रसन्न सकाळी आपल्यासोबत आहे सातारा आकाशवाणी 103.1 MHz वर. सकाळचे 6:40 झालेत. आता ऐकूया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयीची थोडक्यात माहिती. कार्यक्रमांची रूपरेषा आज सकाळी 6:50 परिसर या सदरात ऐकूया. किरकसाल तालुका मांडची जैवविविधता पुनर्निर्माण याविषयी चिन्मय सावंत यांनी सांगितलेली माहिती. 6:55 दिनविशेष संकलन केले सचिन प्रभुणे यांनी. 7:00 सुविचार. 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून आणि 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 7:40 ग्राहक केंद्रित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था. 7:45 आणखीन एक ग्राहक केंद्रित कार्यक्रम शिवसृष्टी. सुगम संगीताचा कार्यक्रम सकाळी 7:50. 8:00 समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. 8:15 ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची. 8:25 सक्सेस एबेकस एज्युकेशन. सकाळी 8:30 मराठीमधून बातम्या. 8:40 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. सकाळी 9:00 हिंदी चित्रपट संगीत.

बिष्ट संगीताचा आनंद घेऊया सकाळी 9:30 सकाळी 10 ग्राहक केंद्रित कार्यक्रम डॉक्टर महाजन स्किन केअर 10:05 मसवडकर स्वराफ 10:10 श्वास हेल्थ केअर सांगली 10:15 ओळख बाजारपेठेची सकाळी 10:30 आनंद घेऊया नाट्य संगीताचा 11 गझल गीते मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम निवेदनासह सकाळी 11:30 दुपारी 12 वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू दुपारी 1 ऐकूया विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम दुपारी 1:30 मराठी राष्ट्रीय बातमीपत्र 3 प्रादेशिक बातमी आम्ही सहक्षेपित करू सायंकाळी 5 एनसीआरटी द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग 5:30 आमच्या युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी निर्मिती आकाशवाणी मुंबई केंद्राची 6:00 पुन्हा एकदा विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम दरम्यान 7:00 प्रादेशिक बातम्या 7:10 बाजारभाव आणि 7:15 वृत्त विशेष मुंबई केंद्रावरून 7:30 आमच्या शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम किसानवाणी यामध्ये आज तज्ञांचं मार्गदर्शन या सदरात संजय फडतरे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय सातारा यांची खतांचा संतुलित वापर याविषयी सुप्रिया मोरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया त्यानंतर कृषीवाणी हा कार्यक्रम आम्ही पुनः प्रसारित करू 8:00 पुन्हा एकदा विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम त्याचप्रमाणे सर्व बातमीपत्र नेहमीच्या वेळेत सहक्षेपित केली जातील ही होती आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयीची थोडक्यात माहिती कार्यक्रमांची रूपरेषा आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच

0: श्री शाहू धर्माता नेत्र रुग्णालय कोडोली सातारा, डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक मशीनद्वारे खात्रीशीर उपचार, अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टर्स, फेको मशीनद्वारे मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तपासणी फी फक्त 50 रुपये. पत्ता: रहमतपूर रोड, कॅनॉल चौक, कोडोली सातारा. मोबाईल: 755-871-2205, 755-871-2205.
1: येवा, मोहित्यांचं फिश पॉइंट आपलोच असा. सुरमई पापलेट बांगड्यान बांधलेली, चव मात्र सर कोकणी बांधलेली.
2: ऍट मोहितेज फिश पॉइंट, विलासपूर, सातारा.
1: साताऱ्यातलो साताऱ्यात असल कोकणाचा मजो.
3: जस्ट बेसिक इंटरनॅशनल इनरवेअर्स, आता 2 शाखांमधून. 1. नगरपालिका शॉपिंग सेंटर शाहू चौक आणि 2. कमानी हाऊस राजपथ सातारा, जेंट्स लेडीज स्वतंत्र विभाग. डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ज्ञ चिकित्सा, सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा. 9021-2845-4570.
4: गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार, सातारा DCC चे सहज सुलभ सोने तारण कर्ज,
5: कमीत कमी कागदपत्र, सोन्याचे योग्य मूल्यांकन, त्वरित मंजुरी, मोफत विमा संरक्षण, नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट, नो एनी हिडन चार्जेस.
4: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज.
5: तेव्हा करा संपर्क व्हा निश्चिंत.
4: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज, गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार.
2: 4th-7th स्कॉलरशिप आणि शालेय स्पर्धा परीक्षांसाठी एक साथ सारे, ओनली ऍट गोरे.
6: पुस्तके, प्रश्न संच, वार्षिक सराव पेपर्स आणि मार्गदर्शन वर्ग.
2: गोरे बुक सेलर्स अँड स्टेशनरी, न्यू इंग्लिश स्कूल चौक, सातारा. 99-22-815-978.
6: बागडे बंधू सराव, सातारा रोड, जिल्हा सातारा. फोन: 91-68-227-325.
2: बागडे बंधू सराव, नाते विश्वासाचे पिढ्यान पिढ्यांचे. 1 नंबर आर्थिक नियोजनासाठी 73-87-88-12-79, 73-87-88-12-79.
6: गुंतवणुकीचे लेटेस्ट ऑप्शन्स, बॅलन्स्ड पोर्टफोलिओ, अर्थपूर्ण प्रशिक्षण.
2: गिरीशा वेल्थ प्रायव्हेट लिमिटेड, साखरगड प्राईड, NH 48, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा.
7: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज, तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याज दर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था, गणपती आळी, भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.

श्रोतेहो, वेग हा आयुष्यात खूप महत्वाचा, पण तो प्रगतीचा वेग, वाहनाचा वेग हा आपलं जीवन धोक्यात आणू शकतो. आपल्या वाहनाचा वेग मर्यादित ठेवा. लांबच्या अंतरासाठी हायवेवर टू व्हीलर गाडी चालवताना हेल्मेट घालणं हे अनिवार्य आहे. कुठल्याही कामासाठी वाहन वापरताना घरातून वेळेवर निघा, सावकाश जा आणि सुरक्षित पोहोचा. वाहतुकीचे नियम पाळा. श्रोतेहो, वेग मर्यादित तरच जीवन सुरक्षित आहे.

0: सकाळचे 6:50 झालेत. आता परिसर या सदरात ऐकूया. किरकसाल तालुका माणची जैवविविधता पुनर्निर्माण याविषयीची माहिती. लेखन आहे चिन्मय सावंत यांचं.
1: नमस्कार श्रोतेओ, मानदेशातील किरकसालचा हा भूभाग दिसायला रखरखीत वाटत असला तरी तो एका अत्यंत उच्च कार्यक्षम ओपन नॅचरल इकोसिस्टमचा उत्कृष्ट नमुना आहे. येथील जैवविविधतेचे पद्धतशील मूल्यांकन म्हणजेच बायोडायव्हर्सिटी असेसमेंट केल्यानंतर समोर आलेली आकडेवारी थक्क करणारी आहे. या माळरानावर आजवर एकूण 606 प्रजातींची शास्त्रीय नोंद करण्यात आली. तर ही नोंद May 2023 पासून ते December 2025 या काळावधीत करण्यात आली, जी या परिसंस्थेच्या समृद्धीची साक्ष देते. जैवविविधतेचे विलोभनीय आकडे किरकसालच्या निसर्ग खजिन्यात केवळ प्राणीच नाहीत तर कीटक आणि वनस्पतीचे एक मोठे विश्व दडलेले आहे. या 606 प्रजातींमध्ये 212 प्रजातीचे पक्षी, ज्या स्थानिक आणि स्थलांतरित पक्षी आहेत, 160 प्रजातीचे वनस्पती, 84 प्रजातीच्या फुलपाखरे, 34 प्रजातीचे सरपटणारे आणि उभयचर प्राणी, 18 प्रजातीचे सस्तन प्राणी, 56 प्रजातीचे कीटक व इतर प्रजाती, त्यात कोळी आणि चतुर यांच्या 28 प्रजाती, त्यात 13 कोळी व 15 चतुर आणि टाचण्या आणि माशांच्या 7 प्रजाती अशा या जैवविविधतेचे घटकांची नोंद केलेली आहे. कुकुडवाड, जे किरकसालपासून एक जवळचंच गाव आहे, त्या ठिकाणी संशोधक जे वनस्पती अभ्यासक आहेत अजित काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली कुकुडवाड जंगलात केलेल्या सखोल सर्वेक्षणात तब्बल 285 वनस्पती प्रजातींची नोंद झाली. तर किरकसालच्या मुख्य शिवारात 160 प्रकारच्या वनस्पती आढळतात. विशेष म्हणजे येथील सुमारे 15% वनस्पती या स्थानिक आहेत, म्हणजेच त्या केवळ त्या विशिष्ट भौगोलिक महादेव पर्वतरांगेत प्रदेशात नैसर्गिकरित्या आढळतात. यातील सर्वात महत्वाचे आकर्षण म्हणजे अत्यंत दुर्मिळ असे कंदील पुष्प म्हणजे सिरोपेजिया. ही फुले त्याच्या कंदिलासारख्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे ओळखली जातात. कंदील पुष्पे ही पर्यावरणीय बदलांना अत्यंत संवेदनशील असतात. ती केवळ पावसाळ्यातच फुलतात आणि वर्षभर सुप्त अवस्थेत राहतात. या फुलांचे अस्तित्व हे येथील माती आणि हवामानाचा दर्जा उत्तम असल्याचे निदर्शक आहे. किरकसालने केवळ निसर्ग वाचवला नाही तर त्याचे नोंदीही केले आहेत. गावाने स्वतःचे पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर म्हणजेच लोक जैवविविधता नोंदवही तयार केले आहे. यामध्ये गावातील प्रत्येक झाडाची, वनस्पतींची, प्राण्यांची, कीटकांची आणि पारंपरिक ज्ञानांची नोंद करण्यात आली आहे, ज्यामुळे भावी पिढीला या संपत्तीचे महत्व समजेल. गावाच्या नावाचा इतिहासही इथल्या वनस्पतींशी जोडलेला आहे. पूर्वी या परिसरात असलेल्या दाट झुडपी जंगलांमुळे आणि झाडांच्या किर आवाजामुळे या गावाला किरकसाल हे नाव पडले असावे असे मानले जाते. एकेकाळी फक्त दुष्काळासाठी ओळखले जाणारे हे गाव आता 606 प्रजातींचे सुरक्षित घर बनले आहे. ही निसर्ग संपदा केवळ किरकसालची नसून ती संपूर्ण महाराष्ट्रासाठी हे अमूल्य ठेवा आहे.
0: परिसर या सदरात आपण ऐकत होतात किरकसाल तालुका माणची जैवविविधता आणि पुनर्निर्माण याविषयीची माहिती. लेखन होतं चिन्मय सावंत यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

शेतशिवाराची खबरबात, रानामाळातल्या घडामोडी, पीक पाण्याची परिस्थिती, यासोबतच तज्ज्ञांचं मार्गदर्शन ऐकूया. दिलखुलास गप्पांसोबत शिवार गप्पा हा संवादात्मक कार्यक्रम तेव्हा जरूर ऐका. प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता किसानवाणी कार्यक्रमात शिवार गप्पा आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

श्रोते हो, उद्या 13 मे सकाळी 9:30 आमच्या मैत्रिणींसाठी कार्यक्रम घरकुल या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता, बदलत्या काळातील तंत्रज्ञान याविषयी प्राध्यापक डॉ सरिता बलशेटवार यांची मुलाखत, तेव्हा जरूर ऐका उद्या सकाळी 9:30 आमच्या मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम घरकुल।

0: आता ऐकूया दिनविशेष संकलन सचिन प्रभुणे यांचं.
1: श्रोतो नमस्कार. आज आहे 12 मे. आज आहे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन. आधुनिक नर्सिंगची सुरुवात करणारी फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा हा जन्मदिवस. हा दिवस परिचारिकांच्या योगदानाला गौरवण्यासाठी आणि त्यांच्या कार्याची प्रशंसा करण्यासाठी साजरा केला जातो. कृतीशील विचारवंत मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे संस्थापक आत्माराम रावजी भट यांचा जन्म 12 मे 1905 चा. 1952 भारत सरकारनं स्थापन केलेल्या पहिल्या वृत्तपत्र आयोगाचे ते सदस्य होते. 1954 ब्राझील देशात भरलेल्या पहिल्या जागतिक वृत्तपत्र परिषदेसाठी भारतीय प्रतिनिधी मंडळात त्यांचा समावेश झाला होता. भारत सरकारच्या कापड उद्योग समितीचेही ते सदस्य होते. भट यांनी 1934 पुणे इथं मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजची स्थापना केली. महाराष्ट्रातली कारखानदारी फुलावी, नवे उद्योजक निर्माण व्हावेत आणि त्यांना सर्व तऱ्हेचं प्रोत्साहन मिळावं अशी चेंबर स्थापण्यामागची त्यांची भूमिका होती. स्वातंत्र्योत्तर काळात पुण्याभोवती कारखानदारीची जी झपाट्यानं वाढ झाली त्यामध्ये चेंबरचा मोलाचा वाटा आहे. सेवानंद बाळूकाका कानिटकर, डॉ गजानन श्रीपद तथा अण्णासाहेब खेर आणि वी ग केतकर यांनी पुणे विद्यार्थी गृहाची स्थापना केली 12 मे 1909 रोजी. सोव्हिएत अंतराळ स्थानक लुना 5 चंद्रावर कोसळलं 12 मे 1965 रोजी. नोबेल पुरस्कार विजेते जर्मन कवी आणि नाटककार नोली सॅच यांचं निधन झालं 12 मे 1970 रोजी. लेखिका तारा वनारसे अर्थात रिचर्ड्स यांचं निधन झालं 12 मे 2010 रोजी. भारतीय अभिनेते दिग्दर्शक आणि पटकथा लेखक सरद पुजारी यांचं निधन झालं 12 मे 2014 रोजी. हे होते आजचे दिनविशेष. पुन्हा भेट उद्याच्या दिनविशेषमध्ये. नमस्कार.
0: आपण ऐकत होता दिनविशेष. संकलन होतं सचिन प्रभुणे यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: आकाशवाणीचे हे सातारा केंद्र आहे 103.1 MHz वर. सकाळचे 7 वाजले. आता ऐकूया आजचा सुविचार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मेसर्स बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी.
2: 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.

0: सातारा आकाशवाणीवर जाहिरात, जिंगल किंवा 5 मिनिटांच्या मुलाखतीच्या निर्मितीसाठी संपर्क करा अमेय जोगळेकरांना 99-20-11-49-17 99-20-11-49-17
1: मेसर्स बाय एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
2: आजचा सुविचार आहे, प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात. फरक फक्त इतकाच आहे, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते. आजचा सुविचार आपण ऐकलात.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते मेसर्स बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी.
1: 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
4: यात्रा लग्न सराईसाठी मसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड, ओसीएम, विमलचे ब्रँडेड सूटिंग,
5: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
4: मग येताय ना खरेदीला मसवडकर ड्रेसेस मध्ये?
5: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
6: ज्येष्ठ क्रीडा संघटक, क्रीडा महर्षी, माननीय पैलवान साहेबराव पवार भाऊ यांच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त राजेश्वर प्रतिष्ठान आणि तालीम संघ सातारा यांच्या सहकार्यानं राष्ट्रीय हिंद केसरी कुस्ती स्पर्धा 2026 दिनांक 14-17 मे, स्थळ शाहू स्टेडियम सातारा, वेळ 7-10 आणि 5-10, प्रवेश विनामूल्य. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुरुष आणि महिला मल्लांच्या नेत्रदीपक कुस्त्यांचा आनंद घ्या. हजारोंच्या संख्येनं उपस्थित रहा. आयोजक दीपक साहेबराव पवार.

0: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. म्हसवडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील UGC मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी.
3: सातारा जिल्ह्यातील फक्त आणि फक्त एकमेव BSc हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज. 3 वर्ष डिग्री.
2: डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट 2 वर्ष.
3: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी 1 वर्ष.
2: महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती.
3: महाडीबीटी, NSP, अल्पसंख्याक स्कॉलरशिप.
2: स्वधार योजना. देश विदेशात नोकरीची संधी.
3: स्मार्ट क्लासरूम.
2: ST पास. हॉस्टेलची सोय. IT ट्रेनिंग प्लेसमेंट.
3: पात्रता 10वी ते 15वी पर्यंत सर्वांसाठी.
2: आजच प्रवेश निश्चित करा.
3: 30 वर्षांची यशस्वी परंपरा.
2: मंजू इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, YC कॉलेज समोर, सातारा.
3: मोबाईल 99 60 13 59 15.
2: 0 21 62 22 25 45.
4: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
5: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
4: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
5: प्लॅनेट फर्निचर.

0: फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
1: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.
2: मला करिअर हवंय, हेल्थ केअर मध्ये काहीतरी मोठं करायचंय. मग BSc नर्सिंग कर, त्यासाठी जॉईन कर संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा.
3: BSc नर्सिंग मध्ये काय स्पेशल आहे?
2: पूर्ण 4 वर्षांचा प्रोफेशनल कोर्स, प्रॅक्टिकल ट्रेनिंग, एक्सपर्ट फॅकल्टी आणि हॉस्पिटल अनुभव, म्हणजे स्ट्रॉंग करिअरची खात्री.
4: संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा, BSc नर्सिंग तसंच GNM आणि ANM चेही पर्याय उपलब्ध. प्रवेश सुरू, कॉल करा 90 96 05 93 15 किंवा 99 75 86 70 99 वर.
0: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
5: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
6: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
5: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.
0: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी.
7: मग येत आहे ना शॉपिंगला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
0: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
8: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
0: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
8: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
0: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
8: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
0: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
8: वेदांत हेल्थ केअर सेंटर, व्हेअर केअर कम्स फर्स्ट.
0: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95 185 68 006.

0: आकाशवाणीचे सातारा केंद्रात सकाळचे 7:08 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत. प्रादेशिक बातम्यांसाठी जाऊया आकाशवाणीच्या पुणे केंद्राकडे.
1: त्यांना दोन दोनच्या जोड्या करून अगदी तशा निघालो.
2: वा,
1: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
3: कार्यक्रम वनिता मंडळ बुधवारी 13 मे रोजी दुपारी 12 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन अर्चना साने, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
1: कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण कामगारांचं भावविश्व, त्यांच्या समोर असलेल्या विविध संधी, येणारी नवनवीन आव्हानं आणि तयार होणारे नवे कायदे या संदर्भात वेळोवेळी चर्चा करत असतो. मुलाखतींच्या माध्यमातून विषय समजावून घेत असतो.
4: म्हणजे घरातून महिला जेव्हा कामानिमित्त बाहेर पडेल आणि ती तिचं अर्थार्जन करेल, त्या प्रत्येक महिलेला पोषाख लागू.
1: आपण भेटणार आहोत ऍडव्होकेट सौ वंदना प्रदीप हके यांना. त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण पॉश ऍक्ट अर्थात कामाच्या ठिकाणी महिलांवरती होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात असलेल्या कायद्याबद्दल माहिती समजावून घेणार आहोत. तेव्हा जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम 14 मे संध्याकाळी 6:30 पुणे केंद्रासह आकाशवाणीच्या सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे.

0: खुशहाल।
1: आकाशवाणी पुणे, स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशातील साधन संपत्तीवरचा ताण कमी करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं, पंतप्रधानांचं आवाहन। देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नाही, 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याची केंद्र सरकारची माहिती। भविष्यातील अर्थव्यवस्थेचं नेतृत्व करण्याची महाराष्ट्राची क्षमता असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन। आणि विकसित भारत जीरामजी कायद्याची अधिसूचना जारी, 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार। आता सविस्तर बातम्या। पश्चिम आशियातील संघर्ष हा या दशकातला सर्वात मोठ्या संकटांपैकी एक आहे। या पार्श्वभूमीवर देशातल्या साधनसंपत्तीवरचा ताण कमी करण्यासाठी देशवासियांनी एकत्र यावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। गुजरातमध्ये वडोदरा इथं सरदारधाम वसतिगृहाचं उद्घाटन केल्यानंतर ते काल बोलत होते। पश्चिम आशियातील संकटाच्या प्रतिकूल परिणामांना सामोरं जाण्यासाठी त्यांनी केलेल्या आवाहनाचा पुनरुच्चारही यावेळी पंतप्रधानांनी केला। ते म्हणाले,
2: पेट्रोल डीजल का उपयोग कम करें, इलेक्ट्रिक बस और पब्लिक ट्रांसपोर्ट का अधिक इस्तेमाल करें, कार पुलिंग को बढ़ावा दें। ये जरूरी है कि सरकारी और प्राइवेट दोनों ही दफ्तरों में वर्क फ्रॉम होम को प्राथमिकता दी जाए। मैं कुछ स्कूलों से भी आग्रह करूंगा कि कुछ समय के लिए ऑनलाइन क्लासेज की व्यवस्था पर काम करें। मैं आप सबसे आग्रह करूंगा कि जब तक हालात सामान्य न हो, हम सोने की खरीद को टाले।
1: तत्पूर्वी काल पंतप्रधान सोमनाथ अमृत महोत्सवात सहभागी झाले होते। सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त त्यांनी मंदिरामध्ये पूजा केली। पंतप्रधानांच्या उपस्थितीत मंदिराच्या कळसावर 11 तीर्थक्षेत्रांमधून आणलेल्या जलाचा अभिषेक करण्यात आला। यावेळी हेलिकॉप्टरमधून मंदिरावर पुष्पवृष्टीही करण्यात आली। भारतीय वायुसेनेच्या सूर्यकिरण पथकानं चित्तथरारक हवाई कसरती सादर केल्या। सोमनाथ अमृत पर्व पुढची 1000 वर्ष भारताला प्रेरणा देत राहील असं प्रतिपादन पंतप्रधानांनी यावेळी केलं। ते म्हणाले,
2: आझादी के समय सरदार साहब ने 500 से ज्यादा रियासतों को जोडकर एक भारत का आधुनिक स्वरूप घडा था, तो साथ ही सोमनाथ के पुनर्निर्माण से उन्होंने दुनिया को बताया था, भारत केवल आजाद नहीं हुआ है, भारत अपने प्राचीन गौरव को पुनः हासिल करने के मार्ग पर भी अब आगे बढ़ चुका है।
1: सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीला 75 वर्ष पूर्ण झाल्याचं औचित्य साधत काल मुंबईमध्ये श्री धाकलेश्वर मंदिरातही एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। राज्यपाल जिष्णुदेव वर्मा या कार्यक्रमाला उपस्थित होते। अनेक आक्रमणांनंतरही सोमनाथ मंदिर आज दिमाखात उभं आहे हीच भारताच्या सनातन शक्तीची साक्ष आहे असं प्रतिपादन राज्यपालांनी यावेळी केलं। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड इथल्या ऐतिहासिक कुणकेश्वर मंदिर परिसरातही सोमनाथ स्वाभिमान पर्वानिमित्त काल धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। देशात पेट्रोलियम उत्पादनांचा कोणताही तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतक्या कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे। पश्चिम आशिया संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिगटाच्या बैठकीनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल ही माहिती दिली। देशात 45 दिवस पुरेल इतका स्वयंपाकाचा गॅस आणि 60 दिवस पुरेल इतका नैसर्गिक वायू उपलब्ध असल्याचंही त्यांनी सांगितलं। पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनीही आंतरमंत्रालयीन बैठकीनंतर वार्ताहरांना याबाबत माहिती दिली। देशात पेट्रोलियम आणि डिझेलचा पुरेसा साठा असून स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठाही सुरळीत सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। देशात यावर्षीच्या खरीप हंगामासाठी खतांचा 51% साठा उपलब्ध असल्याचं रसायन आणि खत मंत्रालयाच्या सहसचिव अपर्णा शर्मा यांनी सांगितलं। पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानंतर राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आपला प्रस्तावित कान दौरा रद्द केला आहे। तसंच त्यांच्या विभागासाठी इंधन बचतीचे

महत्वाचे निर्बंधही लागू केले आहेत. भविष्यात देशाचं आर्थिक नेतृत्व करण्याची क्षमता महाराष्ट्रात आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. जागतिक अर्थव्यवस्थेच्या पुढील युगासाठी महाराष्ट्र सज्ज असून त्यासाठी सर्व आघाड्यांवर जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू असल्याची ग्वाही त्यांनी दिली. नवी दिल्लीमध्ये भारतीय उद्योग महासंघानं आयोजित केलेल्या शिखर परिषदेमध्ये ते काल बोलत होते. 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था आणि 2047 पर्यंत जगातल्या सर्वात महत्वपूर्ण प्रादेशिक अर्थव्यवस्थांमध्ये महाराष्ट्राचा समावेश करण्याचं उद्दिष्ट असल्याचंही फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. विकसित भारत जी राम जी अर्थात विकसित भारत रोजगार आणि आजीविका अभियान ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं काल अधिसूचना जारी केली. येत्या 1 जुलैपासून देशभरामध्ये हा कायदा लागू होणार आहे. या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल असं यासंदर्भात निवेदन देताना केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: बातमीपत्रात पुन्हा स्वागत. रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी सलग तीन दिवस झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: रत्नागिरी जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या हापूस आंब्याचं उत्पादन यंदा मुळात 15-20% अपेक्षित होतं. त्यात आता हंगाम अंतिम टप्प्यात असताना हाताशी येणार असलेले तयार आंबे अवकाळी पावसाने अक्षरशः धुळीला मिळालेत. रातांब्यांसारख्या पिकांचंही खूप नुकसान झालंय. हापूस बागांचे तातडीने पंचनामे करून सरकारने कोणत्याही अटी न घालता सरसकट नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी माजी आमदार बाळमाने यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. रत्नागिरी, लांजा, राजापूर, संगमेश्वर, खेड, दापोली आणि मंडणगड या तालुक्यांमध्ये जोरदार पावसामुळे विजेचे 300 अधिक खांब पडले, तारा तुटल्या आणि वीज पुरवठा बराच काळ खंडित झाला होता. महावितरणचं 80 लाख रुपयांचं नुकसान झालं. महामार्गाचं काम अर्धवट असल्याने अनेक ठिकाणी पाणी साचलं, काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं. वीज पडून किंवा झाडं कोसळून घरं, गोठे, कुक्कुटपालन केंद्रांचं नुकसान झालं. एकंदरीतच 3 दिवसातल्या या पावसाने नागरिकांचे मोठे हाल झाले असून कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
0: आकाशवाणीच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त पुणे आकाशवाणीनं रसिक श्रोत्यांसाठी आज अगर है शौक मिलने का या सांगीतिक मैफिलीचं आयोजन केलं आहे. आज संध्याकाळी 6 वाजता कोथरूडच्या बालशिक्षण मंदिर सभागृहामध्ये हा कार्यक्रम होणार आहे. नाशिकमध्ये टीसीएस कंपनीतल्या महिला अत्याचार प्रकरणातली आरोपी निदा खान हिला काल नाशिक रोडच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याआधी तिला पोलीस कोठडी देण्यात आली होती. मुदत संपल्यानं काल तिला न्यायालयात हजर करण्यात आलं. दरम्यान टीसीएस प्रकरणात पॉश कायद्याची अजिबात अंमलबजावणी झाली नाही असा अहवाल राष्ट्रीय महिला आयोगानं नेमलेल्या समितीनं दिला आहे. कंपनीच्या नाशिक शाखेत कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. आज जागतिक परिचारिका दिन आहे. या निमित्तानं धुळ्यात परिचारिका संघटना, जिल्हा रुग्णालय तसंच भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज यांनी संयुक्तपणे रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं. यामध्ये 30 रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. क्रिकेट. आयसीसीनं नुकत्याच जाहीर केलेल्या पुरुषांच्या एकदिवसीय सामन्यांच्या सांघिक क्रमवारीत भारतानं अव्वल स्थान कायम राखलं आहे. टी20 क्रिकेट सामन्यांच्या क्रमवारीतही भारतानं वर्चस्व राखत अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. हवामान. राज्याच्या बहुतांश भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे. आज सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशातल्या संसाधनांवरचा ताण कमी करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं, पंतप्रधानांचं आवाहन. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नाही, 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याची केंद्र सरकारची माहिती. भविष्यातल्या अर्थव्यवस्थेचं नेतृत्व करण्याची महाराष्ट्राची क्षमता असल्याचं

0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन आणि विकसित भारत जी रामजी कायद्याची अधिसूचना जारी 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचे सातारा केंद्र हे सकाळचे 7:20 झाली आहेत.
2: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड ओसीएम विमलचे ब्रँडेड सुटिंग
3: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
2: मग येताय ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
3: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
4: कॉफी चहाचा पहिला घोट सोबत बिस्किट खारी टोस्ट नान.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: संकल्प ऊर्जा बचतीचा सन्मित्र सोलर, सन्मित्र सोलर.
3: आपल्या छतावर टाटा सोलर बसवण्यासाठी संपर्क करा सन्मित्र सोलर 98-81-38-71-14 98-81-38-71-14.
4: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी.
5: मग येत आहे ना शॉपिंगला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
4: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
6: श्रोतेहो, आज 12 मे जागतिक परिचारिका दिन. श्रोतेहो, सर्वसामान्य लोकांनी परिचारिकांच्या कामाचं महत्व जाणून घेतलं पाहिजे. सेवावृत्ती हा या व्यवसायाचा आत्मा आहे. संयम, मनाचा खंबीरपणा, करुणा, सहानुभूती, सौजन्य, परिश्रम करण्याची तयारी या गुणांमुळे परिचारिकांबद्दल रुग्णांना आपलेपणा वाटतो. या गुणांना ज्ञान आणि कौशल्याची जोड मिळणं आवश्यक आहे. अशा सेवाभावी आणि कर्तव्य तत्पर परिचारिकांच्या नुसत्या अस्तित्वानं रुग्णांचा निम्मा आजार बरा होतो. तेव्हा या दिवशी आपण सर्व परिचारिकांच्या प्रती कृतज्ञता भाव व्यक्त करूया.

सकाळचे 7:25 होत आहेत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत. दिलखुलास कार्यक्रमासाठी जाऊया आकाशवाणीच्या मुंबई केंद्राकडे.

0: नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. भारताची स्टार्टअप परिसंस्था वेगाने विकसित होत असताना राष्ट्रीय स्तरावर जाहीर झालेल्या स्टार्टअप इकोसिस्टम रँकिंग 2026 मध्ये महाराष्ट्राने लीडर श्रेणीत आपलं स्थान कायम राखत अग्रस्थान सिद्ध केलं आहे. उद्योग, नवीन उपक्रम आणि धोरणात्मक पाठबळ यांचा संगम घडवून आणण्यात राज्याने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. याच संदर्भात माहिती देण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकांत पाटील यांना.
1: सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत करते. सर आपण बघतो की हल्ली स्टार्टअप हे खूप तरुणाईला एक आकर्षित करणारी गोष्ट आहे. तर जेव्हा आपण स्टार्टअप म्हणतो तर त्याच्या काही डेफिनेशन्स असतात का, काही व्याख्या असतात का?
2: स्टार्टअपची आपण टेक्निकली पाहायला गेलो तर व्याख्या आहे, पण आपण हा कार्यक्रम महाराष्ट्रासाठी करतोय आणि आमचाही उद्देश असा आहे की ग्रामीण भागातल्या तरुणाला सुद्धा स्टार्टअप म्हणजे काय कळालं. तर मुख्यतः याच्यामध्ये साधारणतः चार स्टेजेस असतात. एक तर आयडिएशन स्टेज असते, दुसरी इन्व्हेन्शन असते, इनोव्हेशन आणि नंतर स्टार्टअप. पण एखादी कुठलीही संकल्पना जर असेल आणि त्या मुलाला त्या संकल्पनेला कमर्शलाइज करायचं असेल तर त्याच्यासाठी आम्ही मदत करतो. ग्रामीण भागातली संकल्पना असो, शहरी भागातली संकल्पना असो, या संकल्पनेवर आम्ही काम करतो, त्याला सपोर्ट करतो आणि ते संकल्पनेचं रूपांतर एखाद्या व्यवसायात करण्यासाठी त्याला जी काही मदत लागत असेल, आर्थिक सहाय्य असेल, मार्गदर्शन असेल, त्याला टेक्नॉलॉजिकल सपोर्ट लागत असेल, तो सर्व सपोर्ट आम्ही स्टार्टअपच्या माध्यमातून करतो.
1: आणि जर यासाठी काही वयोमर्यादा असते का की स्टार्टअप काही वयापर्यंतच सुरू करू शकतो की आपण कधी?
2: नाही, वयोमर्यादा तशी काही नाहीये. म्हणजे जेव्हा 18+ जे आपण म्हणतो, साधारणतः सरकारी सगळ्या स्कीमसाठी कौशल्य विकासाच्या असो, रोजगाराच्या असो, त्याला 18 वर्षाची मर्यादा आहे. त्याच्या पुढे स्टार्टअप
1: कधी सुरू करू,
2: किमान मर्यादा
1: पण कमाल मर्यादा
2: अशी काही फिक्स नाही.
1: महाराष्ट्र म्हणजे राष्ट्रीय स्तरावर 2026 मध्ये जे रँकिंग झालं त्यामध्ये महाराष्ट्राला लीडर्स या कॅटेगरीमध्ये स्थान मिळालेलं आहे आणि ही अतिशय प्रत्येकासाठी, महाराष्ट्रीयन माणसासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. तर त्यात नेमक्या कुठल्या गोष्टी जास्त फोकस केल्या गेल्या की जेणेकरून हे स्थान आपण राखलं?
2: महाराष्ट्राचं आमचं सर्वांचं भाग्य असं आहे की महाराष्ट्र इनोव्हेशन सोसायटीचे अध्यक्ष आता माननीय मुख्यमंत्री साहेब आणि ही इज ऍक्च्युली अ व्हेरी टेक्नोक्रॅट लीडरशिप, ज्यांना टेक्नॉलॉजी विषय खूप आवडतो, इनोव्हेशन खूप विषय आवडतो आणि ह्या संपूर्ण संकल्पनेला आता त्यांच्याकडनं मूर्त स्वरूप मिळतं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण काम करतोय आणि मंगलप्रभात लोढासाहेब मंत्री आहेत, त्यांचा पण सपोर्ट या सगळ्या इनोव्हेशन सोसायटीच्या ऍक्टिव्हिटीजसाठी असतो. याच्यासाठी मुख्यतः आम्ही 4-5 विषयांवर जे काम केलेलं आहे की ग्रामीण भागापर्यंत स्टार्टअप इकोसिस्टीम बिल्ड व्हावी याच्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर काम होतात. जसं प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक स्टार्टअपची कमिटी आहे किंवा आम्ही इनोव्हेशन कमिटी म्हणतो, कलेक्टरांच्या अध्यक्षतेखाली ती समिती चालते. त्याचबरोबर जे जे कलेक्टर त्या भागामधले जे इनोव्हेशन आहेत त्यांचं ते संकलित करतात आणि त्या इनोव्हेशन्सवर काम करतात. आमची स्वतःची स्टार्टअप पॉलिसी 2025 लॉन्च झालेली आहे. त्याच्यामध्ये महिलांचं सक्षमीकरण असेल, विमेन लेड स्टार्टअप्स वाढवणं असेल, याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. तुम्हाला याचा मुख्य बिंदू जर सांगायचा झाला तर महाराष्ट्र हा देशात अव्वल याच्यासाठी आहे की महाराष्ट्रात 37,000 DPIIT रजिस्टर्ड स्टार्टअप्स आहेत आणि याच्यात सगळ्यात तुमच्यासाठी पण आनंदाची गोष्ट अशी आहे की याच्यात 45% स्टार्टअप्स आहेत विमेन लेड आहे आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांनी हे ध्येय पण ठेवलं की हा आकडा आता 50-50 झाला पाहिजे. तर महाराष्ट्र असं एक राज्य आहे ज्याच्यामध्ये आपण 45% वर विमेन लेड स्टार्टअप्स आहेत आणि आपण जसं पुण्यश्लोक अहिल्या म्हणून एक सीन करतो ज्याच्या माध्यमातून महिलांना आपल्याला जास्तीत जास्त संधी देता येतील. तर पॉलिसीमधले इंटरव्हेन्शन असेल, पॉलिसीचं फ्रेमवर्क एक नीट झालेलं आहे, पॉलिसी ग्रामीण भागापर्यंत कशी पोहोचेल आणि जे मॉडर्न टेक्नॉलॉजीज आहेत, डीप टेक आहे, फिनटेक आहे, मेडिकल टेक्नॉलॉजीजवर आपण

0: करतोय. या सगळ्या टेक्नॉलॉजीजचा पण एक अद्ययावत उपयोग करून महाराष्ट्र सर्व क्षेत्रात काम करल्यामुळं आणि सगळ्यांचं मार्गदर्शन असल्यामुळं मला असं वाटलं की सक्सेस मिळाला असं.
1: नक्कीच खूप अभिमानाची गोष्ट आहे. पण मागील काही वर्षात देखील महाराष्ट्राने स्टार्टअप क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेली आहे, तर त्याबद्दलही आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
0: महाराष्ट्र काम सतत करतोय, म्हणजे आपण मुंबईला आर्थिक राजधानी म्हणतो आणि त्या माध्यमातून सर्वांचं एक पॉइंट ऑफ अट्रॅक्शन असतं की मुंबईमध्ये जायचं, मुंबईमध्ये काम करता आलं पाहिजे. आणि जनरली मी स्वतःही ग्रामीण भागातून येतो, तर मला असं एक त्या भागात फिरताना जाणवतं की आपलं व्हिजिटिंग कार्डवर मुंबईचा पत्ता असावा. तर मुंबई आणि महाराष्ट्र हे सगळ्यांना मॅग्नेट आहे आणि या संदर्भामध्ये आपलं महाराष्ट्र इतकं लकी आहे की आपल्याकडे बऱ्याच शहर आहेत, जसं नाशिक आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, नागपूर आहे, नवी मुंबई आता मोठ्या प्रमाणावर विकसित होत आहे, तर आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीज आहेत, त्याच्यामुळे मला वाटतं या संधी लवकर मिळतात.
1: सर, आता तुम्ही सांगितलं की गेल्या काही वर्षांपासून सातत्यपूर्ण उत्तम कामगिरी महाराष्ट्र करत आहे, तर राज्याच्या दीर्घकालीन आर्थिक विकासामध्ये याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता?
0: आपल्या सर्वांना माहित आहे की माननीय मुख्यमंत्रींनी $1 trillion इकॉनॉमीचं लक्ष ठेवलेलं आहे आणि हे लक्ष साध्य करण्यासाठी त्यांनीच बऱ्याच प्लॅटफॉर्मवर सांगितलं की आपल्याला टिपिकल मॅन्युफॅक्चरिंग ज्या प्रॅक्टिसेस आहेत त्याच्या व्यतिरिक्त हे जर महाकाय उद्देश आपल्याला साध्य करायचा असेल तर आपल्याला काहीतरी नवीन करावं लागेल. आणि त्यांच्यामुळे त्यांचाच हा कानमंत्र घेऊन आम्ही पुढे जातोय की इनोव्हेशन लेड इकॉनॉमी. तर इकॉनॉमी जी आहे ती इनोव्हेशन बुस्टर घेऊन आली पाहिजे आणि हे वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्याला इनोव्हेशन आणावे लागते, जेणेकरून आपण जर पाहत आलो तर जगभरात अमेरिकेचा दबदबा याच्यासाठी आहे की त्यांच्याकडे प्रॉडक्ट लीड कंपनीज आहेत, ऍपल आहे, मायक्रोसॉफ्ट आहे, फेसबुक आहे, सगळे प्रॉडक्ट बेस्ड कंपनीज आहेत. पण आपण सर्व्हिस बेस्डवर जास्त, पण आपल्याकडच्या ज्या प्रॉडक्ट डेव्हलपमेंट कंपनीज आहेत यांना इनोव्हेटिव्ह आयडियाज देऊन इनोव्हेशन प्रॅक्टिसेस एस्टॅब्लिश करून आपल्याला इकॉनॉमीशी जोडता येईल. आणि जे $1 trillion इकॉनॉमीचं आपण लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करतोय, मला असं वाटतं की ते 29 पूर्वी इनोव्हेशन लेड इकॉनॉमी हे जर आपण कानमंत्र स्वीकारला आणि त्या पद्धतीनं काम केलं तर नक्कीच आपण त्या दिशेने जाऊ शकतो.
1: नक्कीच सर. महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी याचा या सगळ्यामध्ये कसा हातभार आहे आणि कसा सहभाग आहे?
0: हे आमचं ऑब्जेक्टच आहे, आमचा उद्देशच इनोव्हेशन स्टार्टअप असल्यामुळे आम्ही पूर्ण वेळ त्याच्यातच काम करतोय. आणि विकसित महाराष्ट्राची जी संकल्पना राज्यांनी मांडलेली आहे त्याच्यात लार्जर रोल हा इनोव्हेशन सोसायटीचाही आहे, स्टार्टअप्सचाही आहे, इनोव्हेशनचाही आहे. त्या माध्यमातून आम्ही राज्याचे जे उद्देश आहेत त्याच्याशी आम्ही संलग्न होऊन काम करण्याचा प्रयत्न करतोय.
1: सर, आता 2024 ते 2029 मध्ये जे नवीन धोरण आलेलं आहे तर ह्यामध्ये काही बदल वेगळे करण्यात आले आहेत का?
0: आता आम्ही थिमॅटिक इन्क्युबेशन हा कॉन्सेप्ट प्रयत्न करतोय, जेणेकरून आता आपल्याला माहित आहे की मी आता मागच्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं की आपण प्रोडक्ट लेड इनोव्हेशन कमी करतोय, त्याच्यामुळे आता आम्ही काही स्पेसिफिक एरियाज घेण्याचा प्रयत्न करतोय की डीप टेक टेक्नॉलॉजीजवर सगळीकडे आता एक लक्ष चालू आहे, जगभरात काम चालू आहे. फिनान्शियल टेक्नॉलॉजीजमध्ये खूप क्रिप्टोग्राफी असेल, क्रिप्टो करन्सी असेल, हे सगळे विषय आता डिजिटल करन्सीच्या वरचे विषय झालेले आहे. तर याच्यामध्ये आपण स्वतःही मुंबई म्हणून आर्थिक राजधानी आहोत, सगळे फायनान्शियल हूज हू आपल्या मुंबईमध्ये आहे, तर मोठमोठ्या टेक्नॉलॉजीज प्लॅटफॉर्म्सवर आपल्याला काम करावं लागणार आहे आणि त्याच्यात काय काय इनोव्हेशन्स आणता येतील आणि ते इनोव्हेशन्स राज्याच्या विकासासाठी कसे हातभार लावू शकतात यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे.
1: बरोबर आहे. सर, आता आपण बघतोय की AI आहे, अॅग्रीटेक आहे, डीप टेक आहे, EV आहे, तर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या तंत्रज्ञही ज्याला आपण म्हणू शकतो अशा गोष्टी आहेत आणि त्या गोष्टींचा आपण आपल्या विकासामध्ये कशा पद्धतीने वापर करतोय?
0: मी जसं सांगितलं की संभाजीनगर आता खूप मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून पुढे येत आहे आणि ऑटोमोबाईल हब म्हणून पण पुढे येत आहे. तिथे सगळं मर्सिडीज आहे, TVS आहे, सगळ्या कंपनीज ऑटोमोबाईलच्या तिथे आहे. नाशिक मध्ये पण काही प्रमाणात आहे आणि पुण्यात तर एक तर शिक्षणाचंही माहेरघर आहे आणि आता औद्योगिक आणि स्टार्टअपचं पण माहेरघरच असल्यासारखं आहे. त्याच्यामुळं आपल्याला जे येणारे संशोधन आहे, आता तुम्ही मागच्या 15-20 वर्षात पाहण्याचा प्रयत्न जर केला किंवा त्याचं जर अवलोकन केलं तर फ्युल ट्रान्समिशन हा विषय आहे. आपण डिझेलवर होतो, त्याच्यानंतर इमिडिएटली LPG आलो, नंतर CNG आलो, नंतर आता इलेक्ट्रिकल व्हेकलवर आलो आणि आता आमच्या काही स्टार्टअप्स अशा आहेत जे हायड्रोजन फ्युलवर काम करतात. आता हे सगळे फ्युल ट्रान्समिशन पूर्वी 10-10, 5-5 दशकात होत होते, आता काही दिवसात होतं, काही वर्षात होतं. ही अडॅप्टेबिलिटी

0: आपल्याला समजून घेऊन या रिलेटेड आम्ही एक इनोव्हेशन इकोसिस्टम बिल्ड करण्याचा प्रयत्न करतो.
1: सर, इन्क्युबेशन आहे, सेंटर ऑफ एक्सिलन्स आहे, तर या गोष्टींचा विस्तार कशा पद्धतीने होतोय?
0: आम्ही आता काय करतोय की जसं एखाद्या ग्रामीण भागातला तरुण असेल आणि त्याच्या मनात एखादी संकल्पना असेल, तो मे बी मराठवाड्यातला असेल, विदर्भातला असेल, आणि त्याची एखादी आयडिया असेल, तर तो प्रत्येकदा काही मुंबई पुणे इकडे येणार नाही की माझी आयडिया आहे आणि मी काय करू. तर आम्ही असा विचार करतो की रिच टू अनरिच्ड, जिथे पोहोचलो नाही तिथे पोहोचण्याचा सोसायटीचा उद्देश आहे. तर आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक इन्क्युबेटर, मायक्रो इन्क्युबेटर करायचा प्रयत्न करतो. म्हणजे जी छोटीशी आयडिया असेल, त्याची संकल्पना असेल, ती त्याच्या जिल्ह्यातच त्याला एक्सप्लोअर करता आली. त्याच्यानंतर हे 36 इन्क्युबेटर करण्याचा प्रस्तावित आहे. त्याच्यानंतर आम्ही रिजनल इनोव्हेशन हब करायचा प्रयत्न सुरू आहे की ज्या आयडियाज मॅच्युअर्ड झाल्या त्या आयडियाला कुठेतरी एक मोठी प्लॅटफॉर्म लागणार आहे एक्सप्लोअर करायला, त्याच्यावर अजून नर्चर करण्यासाठी. तर ते प्लॅटफॉर्म मी रिजनल लेवलला करतोय. जसं विदर्भाचे काही प्रश्न आहेत, मराठवाड्याचे काही प्रश्न आहेत, तिथली सभोवतालची एज्युकेशन सिस्टीम आहे, अवेलेबल इंडस्ट्रीयल इन्फ्रास्ट्रक्चर आहे, या तिन्हीचा संगम करून तिथे इनोव्हेशन कसं करता येईल. एक छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर देवेंद्रजींनी संभाजीनगरमध्ये सांगितलं की आम्ही फंड ऑफ फंड करतोय आणि प्रत्येक विभागाला आम्ही 50 कोटी रुपये स्टार्टअप आयडिया इन्कल्केट करण्यासाठी देतो. तर हे 300 कोटीचं पण एक आम्ही काम करतोय की प्रत्येक विभागात एक इनोव्हेशन साठी सपोर्ट मिळावा.
2: श्रोते हो, राष्ट्रीय स्टार्टअप दिन 2026 निमित्त महाराष्ट्राला लीडर्स श्रेणीत अग्रक्रम मिळालेला आहे. या यशामागे काय काय प्रमुख घटक आहेत ते आज आपण जाणून घेतलं. विषयाची व्याप्ती पाहता आपण उद्याही या विषयावर बोलणार आहोत. डॉक्टर श्रीकांत पाटील सर यांना मनापासून धन्यवाद देते. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आपण रोज पाहतो ती सतत.
2: आकाशवाणीचे हे सातारा केंद्र आहे 103.1 मेगाहर्ट्झवर.

0: सकाळचे 7:40 झाले. आता ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्रसारित करीत आहोत अनुरूप विवाह संस्था.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग खास आहे, कारण विश्वास, परंपरा आणि काळानुसार बदलत गेलेली वाटचाल याचा सुंदर संगम असलेल्या अनुरूप विवाह संस्थेनं यावर्षी 51 वर्षांचा टप्पा पूर्ण केलाय. या प्रवासाबद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्या

0: आहेत अनुरूपच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर. नमस्कार गौरीताई.
1: नमस्कार.
0: आज अनुरूप इतक्या मोठ्या स्वरूपात आपल्या समोर उभं आहे, पण या सगळ्या प्रवासाची सुरुवात जिथून झाली त्या आठवणींकडे मागं वळून पाहताना नेमकं काय जाणवतं?
1: खरं सांगायचं ना तर खूप समाधान वाटतं. 1975 मध्ये माझ्या सासूबाई अंजली कानिटकर यांनी अनुरूपची सुरुवात केली आणि त्या काळात बर का स्थळांची माहिती वहीत लिहिली जायची आणि त्यातूनच अनेक कुटुंबांची स्वप्न पूर्ण व्हायची. सुमारे 26 वर्षापूर्वी मी जबाबदारी स्वीकारली आणि कामाला नवी दिशा द्यायचा प्रयत्न केला. नंतर आमची पुढची पिढीही या प्रवासामध्ये सहभागी झाली. 2001 माझा मोठा मुलगा अमेय यांनी अनुरूपची पहिली वेबसाईट सुरू केली, तेव्हा ती अगदी प्राथमिक स्वरूपात होती.
0: ओके.
1: पण आज ती अधिक विस्तृत आणि अद्ययावत आहे. 2004 सांगली इथे आमची पहिली शाखा सुरू झाली आणि आज महाराष्ट्रात आणि तसंच राज्याबाहेर मिळून सुमारे 14 कार्यालय कार्यरत आहेत. 2014 माझा धाकटा मुलगा तन्मय पूर्ण वेळ अनुरूप मध्ये सहभागी झाला आणि नवीन उपक्रमांना गतीच मिळाली जणू.
0: अच्छा.
1: 2015 मोबाईल ऍप सुरू झालं आणि आज त्याचं अपडेटेड स्वरूप अनेक जण वापरत आहेत.
0: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि दोनाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-8091, 1800-267-8091, 1800-267-7991. आमची वेबसाईट www.anurupviwaha.com. आजच्या बदलत्या काळात लग्न जुळणं जितकं महत्वाचं आहे ना, तितकंच ते टिकणं आणि फुलणंही महत्वाचं आहे. तर अनुरूप या सगळ्या प्रवासात नेमकी कशी साथ देतं ते सांगा ना.
1: आमचं ब्रीदवाक्यच आहे इथे लग्न जमते, पण त्याच्याही पुढे जाऊन आम्ही म्हणतो इथे लग्न टिकते, फुलते आणि बहरते सुद्धा. म्हणूनच आम्ही फक्त स्थळं सुचवण्यापुरतं काम नाही करत, व्यक्तिगत मार्गदर्शन, काउन्सिलिंग तसंच विविध इव्हेंट्स, थेट भेट कार्यक्रम यामुळे जोडीदार शोधण्याचा प्रवास खूपच सुलभ होतो.
0: अच्छा.
1: भारतात आणि भारताबाहेर मिळून साधारण दरवर्षी 100% जास्त कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. 2014 आम्ही अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, लंडन, जर्मनी, न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा थेट भेट कार्यक्रम आयोजित करत आहोत. जगात जिथे जिथे लग्न करायची आहेत अशा सगळ्या ठिकाणी पोहोचण्याचा अनुरूपचा मानस आहे.
0: आणि अगदी अलीकडे अनुरूपने नवीन समुदायांपर्यंत सुद्धा आपली सेवा पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय ना.
1: कोरोना नंतर असा विचार आला की इतक्या वर्षापासून मराठी समाजाला जी सेवा देतो आहोत ती इतर समुदायापर्यंत पण पोहोचायला पाहिजे. मराठी गुजराती नात्याची जवळीक लक्षात घेऊन 2023 आम्ही गुजराती शाखेची सुरुवात केली. या नव्या प्रवासाला सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. आमच्या भारताबाहेरच्या थेट भेट कार्यक्रमांना देखील गुजराती लोक सहभागी होतात.
0: अच्छा.
1: बडोदा, अहमदाबाद या ऑफिसेस नंतर आता सुरत, राजकोट इथे देखील ब्रँच लवकरच आम्ही सुरू करू.
0: गौरीताई, या संपूर्ण वाटचालीकडे पाहताना सगळ्यात मोठं समाधान कशात वाटतं?
1: आमच्यासाठी सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आमच्याकडे जुळणारी लग्न आणि टिकणारी नाती. दरवर्षी साधारणपणे 7000 विवाह अनुरूपच्या माध्यमातून ठरतात. हीच आमच्या कामाची खरी प्रेरणा आहे.
0: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि दोनाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-8091, 1800-267-8091, 1800-267-7991. आमची वेबसाईट www.anurupviwaha.com. 51 वर्षांचा हा प्रवास म्हणजे विश्वासाची साठवण आणि नात्यांची सुंदर उभारणी. अनुरूप विवाह संस्थेला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात. अनुरूप विवाह संस्था हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 7:45 होत आहेत. आता यानंतरचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आहे शिवसृष्टी.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या

0: शेतकऱ्यांशी सहमत असतीलच असं नाही.
1: नमस्कार श्रोते हो, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान प्रस्तुत समजण्या शिवरायांची दृष्टी पाहूया भव्य शिवसृष्टी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, शिवसृष्टी प्रकल्पाचे प्रशासकीय अधिकारी श्री अनिल पवार सर आज आपल्या बरोबर आहेत. नमस्कार पवार सर.
2: नमस्कार.
1: शिवसृष्टी बद्दल आपण आपल्या श्रोत्यांना माहिती देतो आहोत, इथल्या प्रकल्पाची उभारणी कशी झाली याबद्दलही सांगतो आहोत. आज तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय की ही शिवसृष्टी बघायला अनेक प्रेक्षक येतात, लहान मुलं येतात, त्यांच्या प्रतिक्रिया काय काय असतात, त्यांना कसं वाटतं इथे आल्यानंतर?
2: खरं सांगायचं झालं तर शिवसृष्टी हा एक प्रोजेक्ट नाही, तर तो एक भावनिक प्रवास आहे.
1: बर.
2: इथे येणारा प्रत्येक पर्यटक काहीतरी घेऊनच जातो. लहान मुलं जेव्हा इथे येतात, इतिहासाच्या पुस्तकात वाचलेला गडकोट आणि शस्त्रागार जेव्हा त्यांच्या समोर जिवंत होतो, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे कुतूहल पाहण्यासारखे असते. जेव्हा जगदंबा तलवारीची प्रतिकृती पाहतात, तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेन असा होतो. ते विचारतात, आपल्या महाराजांनी इतक्या मोठ्या लढाया कशा केल्या असतील. पण जेव्हा त्यांना प्रत्यक्ष दृश्य, प्रसंग आणि सादरीकरण दिसते, तेव्हा त्यांचा इतिहासाशी एक जिवंत संबंध तयार होतो आणि आपले महाराज खरंच महाराष्ट्राचे दैवत आहेत याचा अभिमान वाटतो. मोठ्या वयोगटातील लोकांची प्रतिक्रिया तर आणखी भावनिक असते. अनेक वेळा आम्ही हे पाहिलं आहे, देखणेपणा आणि स्वच्छता पाहून त्यांचे डोळे विस्फरतात. अनेक ज्येष्ठ नागरिक ज्यांनी पिढ्यानपिढ्या वाड्यांच्या गोष्टी ऐकल्या, ते जेव्हा इथला वाडा प्रत्यक्ष पाहतात, तेव्हा त्यांच्या डोळ्यांच्या कडा सुखावून ओलावतात. ते म्हणतात, आज आम्ही पुस्तकातला इतिहास नाही तर जिवंत छत्रपती शिवाजी महाराज अनुभवले आहेत.
1: वा वा वा, याबद्दल अजूनही जाणून घ्यायचंय. पण तत्पूर्वी श्रोते हो, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी, त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी शिवसृष्टी बघायला नक्की या. शिवशाहीर कैलासवासी बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही शिवसृष्टी आहे. आंबेगाव पठार पुणे इथे छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली शस्त्रे, प्रसिद्ध जगदंबा तलवारीची प्रतिकृती, आग्र्याहून सुटकेचा प्रसंग, गड किल्ले यांची अनोखी सफर तुम्हाला बघायला आणि अनुभवायला मिळेल शिवसृष्टीमध्ये. आणि आता 1 मे ते 27 जून या दरम्यान महिला आणि 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी शिवसृष्टीमध्ये प्रवेश मोफत आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शिवसृष्टीच्या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन स्लॉट बुक करणं गरजेचं आहे. वेबसाईट www.शिवसृष्टी.com. ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केलं आहे त्यांनाच मोफत प्रवेश दिला जाईल याची कृपया नोंद घ्यावी. मोफत प्रवेशिकेसाठी आजच शिवसृष्टीच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. वेबसाईट पुन्हा एकदा www.शिवसृष्टी.com. पवार सर, जसं आता तुम्ही सांगितलं की बरेच पालक त्यांचे अनुभव शेअर करतात तुमच्या बरोबर, तर असा कुठला वेगळा अनुभव तुमच्या लक्षात राहिलेला आहे का जो तुम्हाला श्रोत्यांना सांगायला आवडेल?
2: एकदा एक कुटुंब आले होते. त्यांनी सांगितले, आमचा मुलगा मोबाईल मध्येच गुंतलेला असायचा, पण आज तो पहिल्यांदाच इतक्या लक्षपूर्वक काहीतरी पाहतोय, हीच आमच्यासाठी सर्वात मोठी कमाई आहे.
1: वा.
2: अनेक पर्यटक सांगतात की हा फक्त पार्क नाही तर एक संस्कार केंद्र आहे. शिवाय अभिमानाची गोष्ट म्हणजे परदेशी पर्यटकांच्या मते ही वास्तू म्हणजे मॅनेजमेंट आणि आर्किटेक्चरचा एक उत्तम आविष्कार आहे. शिवसृष्टी म्हणजे केवळ मनोरंजन नाही, ती एक संस्काराची शाळा आहे. आणि जेव्हा एखाद्या विद्यार्थी म्हणतो की मला आता इतिहास आवडायला लागलाय, तेव्हा आम्हाला वाटते की आमचे काम सार्थक झाले.
1: क्या बात है. आणि आता 1 मे ते 27 जून या दरम्यान महिला आणि 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी शिवसृष्टीमध्ये प्रवेश मोफत आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शिवसृष्टीच्या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन स्लॉट बुक करणं गरजेचं आहे. वेबसाईट www.शिवसृष्टी.com. ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केलं आहे त्यांनाच मोफत प्रवेश दिला जाईल याची कृपया नोंद घ्यावी. मोफत प्रवेशिकेसाठी आजच शिवसृष्टीच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. वेबसाईट पुन्हा एकदा www.शिवसृष्टी.com. पुन्हा भेटूयात. महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान प्रस्तुत समजण्या शिवरायांची दृष्टी पाहूया भव्य शिवसृष्टी या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात अनिल पवार सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार.
3: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात शिवसृष्टी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
4: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. 1-1 ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी

0: साऱ्यांची, म्हणून तर आम्ही म्हणतो गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची.
1: भसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा.
2: रोज रोज हवे हवे,
3: ताजे ताजे, नवे नवे,
2: हेल्दी बाईट, हॅपी लाईफ, रुची अँब्रोसिया.
4: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
5: रांगोळे शेगडी फेस्टिवल, ज्योती कंपनीच्या मल्टी बर्नर मॉड्युलर शेगड्या सोबत रेग्युलर ग्लास टॉप स्टील अशा भारी भारी शेगड्या.
6: रांगोळे शेगडी फेस्टिवल एक्सचेंज वर 50% सूट, सोबत बजाज फायनान्स सुद्धा.
5: मेसर्स आवा आंदोबा रांगोळे, सिटी पोस्टा समोर, सातारा.
7: आरोग्य, करिअर, नोकरी, व्यवसाय, विवाह, वास्तु, आर्थिक सुबत्ता याबाबतच्या शास्त्रोक्त मार्गदर्शनासाठी संपर्क करा प्रसिद्ध ज्योतिष आणि वास्तुतज्ञ ज्योतिषाचार्य डॉक्टर निलेश बी कुलकर्णी यांना. संपर्क 860-001-4191, 8600-141-91.
8: वेदनेने त्रस्त आहात तर प्रभावी उपचार आणि त्वरित आराम मिळवण्यासाठी आजच भेट द्या डॉक्टर मनोज कुमार कांबळे यांचे दीपज्योती फिजिओथेरपी क्लिनिक, सातारा.
9: पॅरालिसिस, मणक्याचे विकार, चकती सरकणे, ऑपरेशन नंतरचा सांध्यातील ताठरपणा, फ्रोझन शोल्डर, अस्थिव्यंग, मान, पाठ, कंबर, गुडघेदुखी, संधिवात अशा आजारांवर अत्याधुनिक यंत्रणेद्वारे दीपज्योतीस फिजिओथेरपी.
8: राजलक्ष्मी टॉकीज समोर, लाहोटी प्राईड, सातारा. सकाळी 11 ते सायंकाळी 8. फोन 96-65-203-702, 96-65-203-702.
9: दीपज्योती फिजिओथेरपी क्लिनिक, सातारा. जगा आयुष्य वेदनामुक्त.
10: अधिक मासात मुलीला जोडवी पैंजण आणि जावयाला छान मानपान.
11: अधिक मासात मुलीला जोडवी पैंजण आणि जावयाला छान मानपान.
10: सातारचे श्री वर्धमान ज्वेलर्स एनेक्स म्हणजे
11: चांदीची खाण, आनंदाचं वाण.
12: अधिक मासाच्या तयारीसाठी तयार श्री वर्धमान ज्वेलर्स एनेक्स. चांदीची जोडवी, पैंजण, तांब्या भांड, ताटवाटी, चेन, अंगठी, ब्रेसलेट असं 101 अधिक मासाचं चांदीचं वाण.
9: श्री वर्धमान ज्वेलर्स एनेक्स, सम्राट गणपती चौक, सातारा.
12: क्षण अधिक मासाचे, खास चंदेरी वाणांचे. श्री वर्धमान ज्वेलर्स एनेक्स.
13: ज्येष्ठ क्रीडा संघटक, क्रीडा महर्षी, माननीय पैलवान साहेबराव पवार भाऊ यांच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त राजेश्वर प्रतिष्ठान आणि तालीम संघ सातारा यांच्या सहकार्यानं राष्ट्रीय हिंद केसरी कुस्ती स्पर्धा 2026 दिनांक 14 ते 17 मे, स्थळ शाहू स्टेडियम, सातारा. वेळ 7 ते 10 आणि 5 ते 10. प्रवेश विनामूल्य. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुरुष आणि महिला मल्लांच्या नेत्रदीपक कुस्त्यांचा आनंद घ्या. हजारोंच्या संख्येनं उपस्थित रहा. आयोजक दीपक साहेबराव पवार.

0: वर्तवणूक करणं अत्यंत महत्वाचं बनलंय. साताऱ्यासारख्या झपाट्यानं विकसित होत असलेल्या शहरात विकासनगर हा भाग सध्या गुंतवणुकीसाठी एक प्रमुख हॉटस्पॉट ठरतोय. नव्या प्रोजेक्ट्समुळे या परिसराची किंमत दिवसेंदिवस वाढतीये. पण फक्त लोकेशनच नाही, तर आजच्या काळात घर खरेदी करताना एक अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे पार्किंगची सुविधा. कारण वाढत्या वाहन संख्येमुळे सुरक्षित, प्रशस्त आणि व्यवस्थित पार्किंग असणं ही आता लक्झरी नसून गरज बनली आहे. आणि याच गरजेचा विचार करून तयार करण्यात आलेला एक खास आणि आकर्षक प्रोजेक्ट म्हणजे 99 अवेन्यू. नावातच एक वेगळी स्टाईल आणि क्लास जाणवतो, नाही का? पण फक्त नावच नाही, तर या प्रोजेक्टची स्मार्ट रचना, उत्कृष्ट लोकेशन आणि विशेषतः सुव्यवस्थित आणि सुरक्षित पार्किंगची सोय यामुळे हा प्रोजेक्ट खरोखरच वेगळा ठरतो. म्हणूनच चला तर मग वेळ न दवडता 99 अवेन्यूच्या शेखर पवार सरांसोबत थेट गप्पा मारूया आणि जाणून घेऊया या प्रोजेक्ट बद्दल अधिक माहिती. नमस्कार सर.
1: नमस्कार
0: सर. मला आपल्या 99 अवेन्यू या प्रोजेक्ट बद्दल माहिती हवी होती.
1: हो सांगतो. विकासनगर येथे स्थित असलेला 99 अवेन्यू हा 21 गुंठ्यांमध्ये विस्तारलेला एक आकर्षक प्रोजेक्ट आहे. शहराच्या वाढत्या गरजा आणि ग्राहकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन या प्रोजेक्टची सुयोग्य आखणी करण्यात आलेली आहे. यामध्ये आम्ही 1 BHK आणि 2 BHK असे दोन उत्कृष्ट पर्याय ग्राहकांना दिलेले आहेत. 1 BHK 47 तर 2 BHK 52 फ्लॅट्स असे या प्रोजेक्टमध्ये उपलब्ध आहेत.
0: ओके सर, या फ्लॅट्सचा स्क्वेअर फूट एरिया नेमका किती असणार आहे?
1: 1 BHK फ्लॅटचा एरिया साधारण 462 स्क्वेअर फीट तर 2 BHK फ्लॅटचा एरिया साधारण 631 स्क्वेअर फीट पासून पुढे आहे. इमारतीच्या नकाशामध्ये दिल्याप्रमाणे हॉल आणि बेडरूममध्ये मोठ्या विंडोज दिल्या आहेत, ज्यामुळे भरपूर नैसर्गिक प्रकाश आणि उत्तम व्हेंटिलेशन मिळते. तसेच प्रोजेक्टमध्ये उत्कृष्ट दर्जाचे मटेरियल वापरण्यात येणार आहे.
0: खूपच छान सर. या प्रोजेक्टमधील इतर सुविधा आणि लोकेशनचे फायदे याच्याबद्दल काय सांगाल?
1: 99 अवेन्यूची एक मोठी जमेची बाजू म्हणजे प्रत्येक फ्लॅट धारकाला इथे स्वतंत्र पार्किंगची सुविधा दिली जाते. याशिवाय 24 तास पाणी पुरवठा आणि पॉवर बॅकअप असणारी लिफ्ट अशा सर्व सुविधा दिल्या जाणार आहेत. लोकेशनच्या दृष्टीने पाहिलं तर सातारा रेल्वे स्टेशन, मेडिकल कॉलेज, बाजारपेठ, मंडई आणि दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं संगम हौली मंदिर हे सर्व अगदी जवळ आहे. विकासनगर हा नावाप्रमाणे अगदी झपाट्याने विकसित होत असल्याने येथील प्रॉपर्टीचे दर वाढत आहेत. त्यामुळे इथे गुंतवणूक करणं हे गुंतवणुकीसाठी आणि राहण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे.
0: ग्रेट सर. या प्रोजेक्टसाठी कोणकोणत्या बँकांकडून होम लोनची सुविधा उपलब्ध आहे?
1: नामांकित राष्ट्रीयकृत तसेच सर्व प्रायव्हेट बँकांकडून तुम्हाला होम लोन सहज मिळू शकतं आणि तेही 90% लोन प्रक्रियेबाबतीत आमच्याकडून पूर्ण मार्गदर्शन केलं जातं.
0: वा, पहिल्यांदाच घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी काहीच टेन्शन नाही मग तर. सर, 99 अवेन्यू मधील फ्लॅटच्या किमती बद्दल थोडस सविस्तर सांगाल?
1: नक्कीच. आमच्या 99 अवेन्यू प्रोजेक्ट मध्ये 1 BHK फ्लॅटची सुरुवातीची किंमत फक्त 17,25,000 तर 2 BHK फ्लॅट तुम्हाला साधारण 24,20,000 तेही सर्व खर्चांसहित उपलब्ध होतात. सध्याच्या मार्केटनुसार पाहिलं तर या किमतीमध्ये इतक्या सुविधा आणि लोकेशन मिळणं हे खरंच एक चांगली संधी आहे.
0: ग्रेट सर. या प्रोजेक्टला 99 अवेन्यू असं नाव का दिलं?
1: खूपच छान प्रश्न विचारला. तर हा प्रोजेक्ट 99 फ्लॅटचा असल्या कारणाने आपण या स्कीमला 99 अवेन्यू असं नाव दिले. आणि हो, साधारण 26 एप्रिलला 99 अवेन्यूचं भूमिपूजन झाल्यावर लगेचच काम सुरू होणार आहे आणि साधारण 1.5 ते 2 वर्षात फ्लॅट धारकांना पोझिशन देखील मिळणार आहे.
0: मी माझ्या मित्रमैत्रिणींना नक्कीच ही माहिती शेअर करेन. सर, मला तुमचा नंबर देता?
1: हो, 97972 99 99.
0: 97972 99 99. थँक्यू सर. सो फ्रेंड्स, तुम्ही देखील दर्जेदार बांधकाम असलेल्या प्रशस्त 1 BHK आणि 2 BHK च्या शोधात असाल तर आजच सातारच्या विकासनगर इथल्या 99 अवेन्यू प्रोजेक्टला अवश्य भेट द्या. आणि हो, बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची.
2: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात ओळख बाजारपेठेची. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
3: ज्येष्ठ क्रीडा संघटक, क्रीडा महर्षी, माननीय पैलवान साहेबराव पवार भाऊ यांच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त राजेश्वर प्रतिष्ठान आणि तालीम संघ सातारा

0: यांच्या सहकार्यानं राष्ट्रीय हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा 2026 दिनांक 14-17 मे स्थळ शाहू स्टेडियम सातारा, वेळ 7-10 आणि 5-10, प्रवेश विनामूल्य। आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुरुष आणि महिला मल्लांच्या नेत्रदीपक कुस्त्यांचा आनंद घ्या, हजारोंच्या संख्येनं उपस्थित रहा। आयोजक दीपक साहेबराव पवार।
1: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
2: देत आहे 18 महिने मुदतीची
1: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
2: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
1: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना।
2: संपर्क 84082993994। धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा।
1: नियम आणि अटी लागू।

0: आता ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. सक्सेस अबॅकस
1: सूचना. ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सक्सेस अबॅकस.
3: नमस्कार श्रोते हो, सक्सेस अबॅकस प्रस्तुत सक्सेस अबॅकसची फ्रँचायझी आयुष्याच्या गणितात आघाडी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. सक्सेस अबॅकसचे सीईओ किरण पाटील सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
4: नमस्कार मॅडम.
3: आम्ही असं बघितलंय की सक्सेस अबॅकसच्या खूप साऱ्या फ्रँचायझी आहेत आणि खूप जण सक्सेस अबॅकस शिकवतात मुलांना आणि मुलं घडवतात, त्यांच्या मनातली गणिताची भीती घालवतात. तर या फ्रँचायझी नेमकं कोण घेऊ शकतं आणि त्याची प्रोसेस काय आहे याबद्दल आज बोलूयात.
4: सक्सेस अबॅकसची फ्रँचायझी विशेषतः पदवीधर महिला हे घेऊ शकतात. पदवीधर महिला त्याचबरोबर ज्यांचे खासगी क्लासेस आहेत, प्ले स्कूल आहेत, असे लोक हे सक्सेस अबॅकसची फ्रँचायझी घेऊ शकतात. विशेषतः ज्यांना लहान मुलांना शिकवण्यामध्ये आवड आहे किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांना चांगलं करिअर करायचं आहे असं कोणताही व्यक्ती, पुरुष किंवा महिला, हे सक्सेस अबॅकसची फ्रँचायझी घेऊ शकतात. आता महिलांचं प्रमाण ह्यामध्ये आमच्याकडे फ्रँचायझी घेण्याचं साहजिक जास्त आहे.
3: तुम्ही म्हणालात की पदवीधर, तर कुठल्या शाखेचं पदवीधर असणं गरजेचं आहे असं काही आहे का?
4: असं काही विशिष्ट शाखेचाच पदवीधर पाहिजे असं काही गरजेचं नाही, कारण की त्याला अबॅकस शिकवण्यासाठी जे टीचर ट्रेनिंग लागतं ते फ्रँचायझी घेतल्यानंतर आमच्या सक्सेस अबॅकस संस्थेमार्फत त्या व्यक्तीला अबॅकसचा टीचर ट्रेनिंग प्रोग्राम प्रोव्हाइड केला जातो. त्याला सर्टिफिकेशनची प्रक्रिया त्याची पूर्ण केली जाते आणि त्यानंतर ते स्वतःचे अबॅकसचे क्लासेस सुरू करू शकतात. अट एवढीच आहे की लहान मुलांना शिकवण्याची आवड पाहिजे, पदवी महत्वाची नाहीये. तर तो कोणत्याही शाखेचा पदवीधारक असेल तर तो करू शकतो.
3: नक्कीच. म्हणूनच श्रोते हो, तुम्हाला सुद्धा सक्सेस अबॅकसची फ्रँचायझी घ्यायची असेल, ऑनलाईन ऑफलाईन असे सक्सेस अबॅकसचे क्लासेस सुरू करायचे असतील तर जरूर संपर्क करा.

0: अबॅकसला. संपर्क 88 86 56 16 70 88 86 56 16 70 88 56 16 70. किरण सर, जसं आता तुम्ही म्हणालात की तुम्ही ट्रेनिंग देता या लोकांना ज्यांना फ्रँचायझी घ्यायची असेल, तर मग हा ट्रेनिंग पिरियड किती असतो, कशा प्रकारे ट्रेनिंग दिलं जातं, ऑनलाईन असतं का ऑफलाईन असतं, याबद्दलही सांगा.
1: आपली जवळपास सर्वच प्रक्रिया ही ऑनलाईन राहते.
0: बरं,
1: म्हणजे तुम्ही आम्हाला आता संपर्क केला, त्यानंतर हे डिटेल बिझनेस मॉडेल समजावं की याच्यामध्ये तुम्हाला इन्कम कशा प्रकारे होणार आहे, सक्सेस हव्या आमची

0: वेबिनार अटेंड केल्यानंतर त्यांचे जे काही फ्रँचायझी संदर्भातले प्रश्न असतात ते आमचे रिप्रेझेंटेटिव्ह त्यांना क्लिअर करतात. त्यानंतर त्यांनी फ्रँचायझी घेण्याची निर्णय घेतल्यानंतर फ्रँचायझीची फी भरल्यानंतर त्यानंतर आपण त्यांना सर्व हे मटेरियल जे आहे फ्रँचायझीचं किट आहे त्यांचं टीचर ट्रेनिंग बुक आहेत हे त्यांना घरपोच पाठवतो. त्यानंतर त्यांना एक ट्रेनर अपॉइंट केला जातो आणि त्यानंतर तो ट्रेनर त्यांना 1-to-1 लाईव्ह डेली 1 ते 1.5 तास त्यांना वेळ काढायचा असतो आणि 1-to-1 त्यांना लाईव्ह टीचर ट्रेनिंग दिलं जातं. सर्वसाधारण 20 ते 25 दिवसांमध्ये त्याचं टीचर ट्रेनिंग पूर्ण होतं आणि हे ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर लगेचच ते क्लासेस सुरू करू शकतात.
1: अच्छा, मग आपल्याकडनं त्यांना हे सर्टिफिकेट दिलं जातं का की त्यांनी हा कोर्स कम्प्लीट केलेला आहे वगैरे आणि त्याचा कसं
0: सुरू केले जातात आणि त्यानुसार त्यांनी कोणती मार्केटिंग स्ट्रॅटेजी युज करायची ह्याचं सुद्धा गायडन्स त्यांना टीचर ट्रेनिंग कम्प्लीट झाल्यानंतर दिलं जातं.
1: नक्कीच. तेव्हा श्रोते हो, तुम्हाला देखील सक्सेस अबॅकसची फ्रँचायझी घ्यायची असेल, ऑनलाईन ऑफलाईन असे सक्सेस अबॅकसचे क्लासेस सुरू करायचे असतील तर जरूर संपर्क करा सक्सेस अबॅकसला. संपर्क 88-88-56-16-70 88-88-56-16-70 88-88-56-16-70. पुन्हा भेटूयात सक्सेस अबॅकस प्रस्तुत सक्सेस अबॅकसची फ्रँचायझी आयुष्याच्या गणितात आघाडी या कार्यक्रमात किरण पाटील सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार,
0: धन्यवाद.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सक्सेस अबॅकस. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकत होतात. सक्सेस अबॅकस हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशातील साधन संपत्तीवरचा ताण कमी करण्यासाठी पंतप्रधानांनी नागरिकांना केलं एकजुटीचं आवाहन। देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नाही, 60 दिवस पुरेल इतक्या कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याची केंद्र सरकारची माहिती। पंतप्रधान येत्या शुक्रवारपासून 5 देशांच्या दौऱ्यावर। आसामचे मुख्यमंत्री म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांचा आज शपथविधी। आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्यापासून 2 दिवसांच्या चीन दौऱ्यावर। आता सविस्तर बातम्या। पश्चिम आशियातील संघर्ष हा या दशकातील सर्वात मोठ्या संकटांपैकी एक आहे। या पार्श्वभूमीवर देशातील साधन संपत्तीवरचा ताण कमी करण्यासाठी देशवासियांनी एकत्र यावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। गुजरातमध्ये वडोदरा इथं सरदारधाम वसतीगृहाचं उद्घाटन केल्यानंतर ते काल बोलत होते। पश्चिम आशियातील संकटाच्या प्रतिकूल परिणामांना सामोरं जाण्यासाठी त्यांनी केलेल्या आवाहनाचा पुनरुच्चारही यावेळी पंतप्रधानांनी केला। ते म्हणाले,
1: पेट्रोल डीजल का उपयोग कम करें, इलेक्ट्रिक बस और पब्लिक ट्रांसपोर्ट का अधिक इस्तेमाल करें, कार पुलिंग को बढ़ावा दें। ये जरूरी है कि सरकारी और

0: कॉरपोरेट दोनों ही दफ्तरों में वर्क फ्रॉम होम को प्राथमिकता दी जाए। मैं कुछ स्कूलों से भी आग्रह करूंगा कि कुछ समय के लिए ऑनलाइन क्लासेज की व्यवस्था पर काम करें। मैं आप सबसे आग्रह करूंगा कि जब तक हालात सामान्य न हो हम सोने की खरीद को टालें।
1: तत्पूर्वी काल सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान सोमनाथ अमृत महोत्सवात सहभागी झाले होते। सोमनाथ अमृत पर्व पुढची हजारो वर्ष भारताला प्रेरणा देत राहील असं प्रतिपादन पंतप्रधानांनी यावेळी केलं। गेल्या काही वर्षात देशातल्या अनेक पवित्र तीर्थस्थळांचा कायापालट करण्यासाठी झालेल्या विकास कामांची पंतप्रधानांनी यावेळी माहिती दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारपासून संयुक्त अरब अमिरात अर्थात युएई, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत। या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात मोदी शुक्रवारी युएईमध्ये पोहोचतील। तिथे त्यांची अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायद अल नाह्यान यांची भेट नियोजित आहे। दोन्ही नेते द्विपक्षीय मुद्द्यांवर विशेषतः ऊर्जा सहयोग तसंच परस्पर स्वारस्य असलेल्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर आपले विचार मांडतील। या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नेदरलँड्समध्ये राजे विल्यम अलेक्झांडर आणि राणी मॅक्सिमा यांची भेट घेणार असून त्यानंतर ते रॉब जेटन यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत। आपल्या स्वीडन दौऱ्यात स्वीडिश समकक्ष क्रिस्टन यांच्यासह पंतप्रधान द्विपक्षीय चर्चा करणार आहेत। चौथ्या टप्प्यात सोमवारी पंतप्रधान नॉर्वेमध्ये तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर बैठकीमध्ये सहभागी होतील। भारताच्या पंतप्रधानांची नॉर्वेला ही 43 वर्षातली पहिली भेट असेल। आपल्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात पंतप्रधान इटलीचे राष्ट्रपती सर्जियो मॅटारेला यांची भेट घेतील आणि पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी चर्चा करतील। अलीकडेच झालेल्या भारत युरोपियन संघ मुक्त व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर भारताची युरोपसोबतची भागीदारी अधिक दृढ होण्यास या दौऱ्यामुळे मदत होईल असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे। देशात पेट्रोलियम उत्पादनांचा कोणताही तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतक्या कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे। पश्चिम आशिया संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिगटाच्या बैठकीनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल ही माहिती दिली। देशात 45 दिवस पुरेल इतका स्वयंपाकाचा गॅस आणि 60 दिवस पुरेल इतका नैसर्गिक वायू उपलब्ध असल्याचंही त्यांनी सांगितलं। पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनीही आंतरमंत्रालयीन बैठकीनंतर वार्ताहरांना याबाबत माहिती दिली। देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा असून स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठाही सुरळीत सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। देशात यावर्षीच्या खरीप हंगामासाठी खतांचा 51% साठा उपलब्ध असल्याचं रसायन आणि खत मंत्रालयाच्या सहसचिव अपर्णा शर्मा यांनी सांगितलं। आसाममध्ये हिमंता बिस्वा सर्मा आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत। गुवाहाटी इथल्या खानापारा पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर या शपथविधी सोहळ्याची तयारी करण्यात आली आहे। आसाममध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सलग तिसऱ्या कार्यकाळाची तसंच सर्मा यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या सलग दुसऱ्या कार्यकाळाची सुरुवात होणार असून राज्याच्या इतिहासात या पदावर सलग दोनदा विराजमान होणारे ते पहिलेच बिगर काँग्रेस नेते ठरणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसंच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे। चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या निमंत्रणावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्यापासून 2 दिवसांच्या चीन दौऱ्यावर जाणार आहेत। चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं काल याबाबत अधिकृत माहिती दिली। अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा हा गेल्या 9 वर्षातला पहिला चीन दौरा आहे। ट्रम्प यांनी 2017 त्यांच्या पहिल्या कार्यकाळात चीनला भेट दिली होती। तैवान आणि इराणबरोबर दोन्ही देशांच्या सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धविरामाबाबत साशंकता व्यक्त केल्यानंतर जागतिक तेल बाजारावर काल परिणाम झाला। कच्च्या तेलाच्या किमती 4% जास्त वाढून काही काळ प्रति बॅरल 105 डॉलर्सच्या वर गेल्या होत्या। इराणनं पाठवलेल्या शांतता प्रस्तावावरील प्रतिसादातील अटी पूर्णपणे अस्वीकार्य असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं। इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धविरामावर सहमती होऊ न शकल्याचा फटका देशातल्या शेअर बाजारांनाही मोठ्या प्रमाणात बसला। सेन्सेक्स 1313 अंकांनी घसरून 76

0: 15 अंकांवर बंद झाला तर निफ्टी 360 अंकांची घट नोंदवून 23,816 अंकांवर बंद झाला. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 10 जागांसाठी आज मतदान होत आहे. नियमित 9 आणि एका रिक्त जागेची पोटनिवडणूक अशा 10 जागांसाठी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचे 10 अर्ज दाखल झाले आहेत तर 5 अपक्षांनी या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेले आहेत. दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान आणि आवश्यकता भासल्यास सायंकाळी 5 वाजता मतमोजणी होणार आहे. विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि आजीविका अभियान ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं काल अधिसूचना जारी केली. येत्या 1 जुलैपासून देशभरात हा कायदा लागू होणार आहे. या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल असं यासंदर्भात निवेदन देताना केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल आयआयटी मुंबई इथं हवेतला कार्बन डायऑक्साईड जमा करून साठवण्याच्या प्रायोगिक तत्वावरच्या प्रकल्पाचं आणि यासाठीच्या खनन प्रक्रियेचं उद्घाटन केलं. या प्रकल्पात कार्बन डायऑक्साईडपासून कॅल्शियम कार्बोनेट तयार करून पोलाद, रंग, सिमेंट आणि घरबांधणी उद्योगांमध्ये चुन्याऐवजी त्याचा वापर केला जाऊ शकतो अशी माहिती प्रधान यांनी दिली. येत्या काही दिवसात हा प्रकल्प व्यावसायिक तत्वावर कार्यान्वित केला जाईल आणि पुढील महिन्यात फ्रान्समध्ये होणाऱ्या भारत इनोव्हेट्स परिषदेत हा प्रकल्प सादर केला जाईल अशी माहिती त्यांनी दिली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे आयसीसीनं पुरुषांच्या एकदिवसीय क्रिकेट संघाची क्रमवारी जारी केली असून यामध्ये भारताचा प्रथम क्रमांक कायम राहिला आहे. दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंड तर ऑस्ट्रेलिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये काल रात्री दिल्ली कॅपिटल्सनं पंजाब किंग्सचा 3 गडी राखून पराभव केला. गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आज संध्याकाळी अहमदाबादमध्ये सामना होणार आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज गुजरात, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेश या भागात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज वर्तवला आहे तर येत्या 2 दिवसात आसाम, मेघालय, उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिल्लीसह चंदीगड, उत्तर प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, पंजाब आणि उत्तराखंड तसंच ईशान्येकडील काही भाग, अंदमान आणि निकोबार बेटं, आंध्र प्रदेश, बिहार, झारखंड, लक्षद्वीप, ओडिशातही विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशातील साधन संपत्तीवरचा ताण कमी करण्यासाठी पंतप्रधानांनी नागरिकांना केलं एकजुटीचं आवाहन. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नाही, 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याची केंद्र सरकारची माहिती. पंतप्रधान येत्या शुक्रवारपासून 5 देशांच्या दौऱ्यावर. आसामचे मुख्यमंत्री म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांचा आज शपथविधी. आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्यापासून 2 दिवसांच्या चीन दौऱ्यावर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचे हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 8:40 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत प्रीत तुझी माझी चित्रपटातलं उषा मंगेशकर आणि रवींद्र साठे यांच्या स्वरात आहे. गीत जगदीश केबुडकर यांचं, संगीतकार एन दत्ता.

0: शरद, अरे गपगप का झालायस? कसला विचार करतोय?
1: बाबांची कावीळ उतरतच नाही, पोटात पाणी बी झालंय. जवळपास कुठं खात्रीशीर उपचार होईल का याचा विचार करतोय, पण काय बी कळना झालं.
2: अहो, फॅटी लिव्हर, लिव्हर सिरोसिस, जलोदर अर्थात असायटिस, यासाठी संपूर्ण लिव्हर केअर तर आहेच, परंतु दूषित अन्न पाणी, ऑटो इम्युन, अतिमद्य सेवन, मधुमेह यामुळे उद्भवणारी कावीळ, रक्तातील कावीळ आणि स्त्रियांमध्ये होणारी विशेष कावीळ, या सर्वांसाठी परिपूर्ण तपासण्या आणि योग्य उपचार मीनाक्षी डायजेस्टिव्ह डिसीज सेंटर मध्ये. अगदी विश्वासाने तुम्ही तिथे जा आणि उपचार घ्या. मीनाक्षी हॉस्पिटल, सातारा, कोरेगाव रोड, सातारा. संकेतस्थळ www.meenakshimultispeciality.com.
3: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
4: आरबीआय सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
6: काय ग, बारावी नंतर इंजिनिअरिंग की मेडिकल?
7: एवढं खर्चिक शिक्षण कशाला? आपण तर मस्त बीबीए किंवा बीसीए करणार आणि झटक्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणार.
6: आता कसं माझ्या मनातलं बोललीस, हे कोर्सेस आपल्याला परवडणार आहे, शिवाय जवळच्या जवळ उत्तम सोय.
7: रय शिक्षण संस्थेच्या केबीपी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर मध्येच ना.
6: अगं, बीबीए, बीसीए अनुभवी आणि पीएचडी पदवीधर शिक्षक, सुसज्ज लॅब, करिअर गायडन्स, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आणखीन काय हवं?
7: हो ना, शिवाय पुढे एमबीए, एमफिल आणि पीएचडीची सोयही.
6: मी पण ऐकलंय आयआयएमच्या धर्तीवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि पीएचडी पदवीधर शिक्षक.
7: बघून येऊया का लगेच केबीपी इन्स्टिट्यूट, जवळ तर आहे वरियेमध्ये.
8: 10 लाखांची लॉटरी मला? वाव,
4: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
5: आरबीआय सांगते,
9: जाणकार बना, सतर्क.

0: रहा।
1: हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील UGC मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी।
2: सातारा जिल्ह्यातील फक्त आणि फक्त एकमेव BSc हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज, 3 वर्ष डिग्री।
1: डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट 2 वर्ष।
2: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी 1 वर्ष।
1: महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती।
2: महाडीबीटी, NSP, अल्पसंख्याक स्कॉलरशिप।
1: स्वधार योजना, देश विदेशात नोकरीची संधी।
2: स्मार्ट क्लासरूम,
1: ST पास, हॉस्टेलची सोय, IT ट्रेनिंग प्लेसमेंट।
2: पात्रता 10वी ते 15वी पर्यंत सर्वांसाठी।
1: आजच प्रवेश निश्चित करा।
2: 30 वर्षांची यशस्वी परंपरा।
1: मंजू इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, YC कॉलेज समोर, सातारा।
2: मोबाईल 99 60 13 59 15,
1: 0 21 62 22 45।
3: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत संसार चित्रपटातलं, लता मंगेशकर यांच्या स्वरात। हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीत निर्देशनात गीत आहे जगदीश खेबुडकर यांचं।

0: बदला बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

0: विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-eoj.in या वेबसाइट वरून मिळवू शकता.
1: काय ग, 12वी नंतर इंजिनिअरिंग की मेडिकल?
2: एवढं खर्चिक शिक्षण कशाला? आपण तर मस्त BBA किंवा BCA करणार आणि झटक्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणार.
1: आता कसं माझ्या मनातलं बोललीस, हे कोर्सेस आपल्याला परवडणार आहे, शिवाय जवळच्या जवळ उत्तम सोय.
2: रयत शिक्षण संस्थेच्या KBP इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर मध्येच ना.
1: अगं, BBA BCA अनुभवी आणि PhD पदवीधर शिक्षक, सुसज्ज लॅब, करिअर गायडन्स, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आणखीन काय हवं?
2: हो ना, शिवाय पुढे MBA MPhil आणि PhD ची सोयही.
1: मी पण ऐकलंय IIM धर्तीवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि PhD पदवीधर शिक्षक.
2: बघून येऊया का लगेच KBP इन्स्टिट्यूट, जवळ तर आहे वरिये मध्ये.
3: शरद, अरे गपगप का झालायस? कसला विचार करतोयस?
4: बाबांची कावीळ उतरतच नाही, पोटात पाणी बी झालंय. जवळपास कुठं खात्रीशीर उपचार होईल का याचा विचार करतोय, पण काय बी कळना झालं.
5: अहो, फॅटी लिव्हर, लिव्हर सिरोसिस, जलोदर अर्थात असायटिस, यासाठी संपूर्ण लिव्हर केअर तर आहेच, परंतु दूषित अन्न पाणी, ऑटोइम्युन, अतिमद्य सेवन, मधुमेह यामुळे उद्भवणारी कावीळ, रक्तातील कावीळ आणि स्त्रियांमध्ये होणारी विशेष कावीळ, या सर्वांसाठी परिपूर्ण तपासण्या आणि योग्य उपचार मीनाक्षी डायजेस्टिव्ह डिसीज सेंटर मध्ये. अगदी विश्वासाने तुम्ही तिथे जा आणि उपचार घ्या. मीनाक्षी हॉस्पिटल, सातारा कोरेगाव रोड, सातारा. संकेतस्थळ www.meenakshimultispeciality.com.
6: 10वी 12वी ते पदवी पर्यंत
7: 29 वर्षांची परंपरा असलेल्या मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा,
6: MSBT मुंबई मान्यता प्राप्त डिप्लोमा इंटीरियर डिझायनिंग 2 वर्ष कालावधी कोर्स, डिप्लोमा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन 2 वर्ष,
7: डिप्लोमा फॅशन डिझायनिंग
6: 2 व 1 वर्ष, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर 1 वर्ष कोर्स करा आणि PWD लायसन्स मिळवा.
7: 11वी 12वी करण्याची गरज नाही.
6: डिप्लोमा नंतर ते 13वी मध्ये प्रवेश.
7: डिजिटल क्लासरूम,
6: साइट व्हिजिट,
7: ST पास,
6: हॉस्टेलची सोय.
7: संपर्क मयूर चेंबर्स, दुसरा मजला, YC कॉलेज समोर, सातारा.
6: मोबाईल 99 60 13 59 15
7: 0 21 62 22 25 45.

सोबती चित्रपटातलं गीत आपण ऐकलं लता मंगेशकर यांच्या स्वरात. गंगाधर महामरे यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं श्रीनिवास खळे यांनी. या गीताबरोबरच मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकल्यात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सकाळचे आता 9 वाजलेत. प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

0: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं गीत होतं छाया चित्रपटातलं तलत महमूद यांच्या स्वरात. राजेंद्र कृष्ण यांच्या गीताला संगीतपथ केलं होतं सलील चौधरी यांनी.
1: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड ओसीएम विमलचे ब्रँडेड सूटिंग
2: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
1: मग येत आहे ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
2: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

0: 17 मंजिली
1: हो 17 मंजिली कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से लैंडमार्क टॉवर्स क्लब जिम स्विमिंग पूल जॉगिंग ट्रैक पार्टी लॉन चिल्ड्रन्स प्ले एरिया सीनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज ने सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से 17 मजली लैंडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड शाहू स्टेडियम सातारा बुकिंग साठी संपर्क 90118 90118
2: ओळख 17 मजली
3: हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील UGC मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी
4: सातारा जिल्ह्यातील फक्त आणि फक्त एकमेव BSc हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज 3 वर्ष डिग्री
3: डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट 2 वर्ष
4: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी 1 वर्ष
3: महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती
4: महाडीबीटी NSP अल्पसंख्याक स्कॉलरशिप
3: स्वधार योजना देश विदेशात नोकरीची संधी
4: स्मार्ट क्लासरूम
3: ST पास हॉस्टेलची सोय IT ट्रेनिंग प्लेसमेंट
4: पात्रता 10वी ते 15वी पर्यंत सर्वांसाठी
3: आजच प्रवेश निश्चित करा
4: 30 वर्षांची यशस्वी परंपरा
3: मंजू इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट YC कॉलेज समोर सातारा
4: मोबाईल 99 60 13 59 15
3: 0 21 62 22 25 45
5: आरोग्य करिअर नोकरी व्यवसाय विवाह वास्तू आर्थिक सुबत्ता याबाबतच्या शास्त्रोक्त मार्गदर्शनासाठी संपर्क करा प्रसिद्ध ज्योतिष आणि वास्तुतज्ञ ज्योतिषाचार्य डॉक्टर नीलेश B कुलकर्णी यांना संपर्क 860 00

एक 41 91 86 000 141 91

कारवार चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या युगलस्वरात मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं आर डी बर्मन यांनी.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: कॉफी चहाचा पहिला घोट, सोबत बिस्किट खारी टोस्ट, नानकट.

0: ज्येष्ठ क्रीडा संघटक क्रीडा महर्षी माननीय पैलवान साहेबराव पवार भाऊ यांच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त राजेश्वर प्रतिष्ठान आणि तालीम संघ सातारा यांच्या सहकार्यानं राष्ट्रीय हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा 2026 दिनांक 14-17 मे स्थळ शाहू स्टेडियम सातारा, वेळ 7-10 आणि 5-10, प्रवेश विनामूल्य. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुरुष आणि महिला मल्लांच्या नेत्रदीपक कुस्त्यांचा आनंद घ्या, हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा. आयोजक दीपक साहेबराव पवार.
1: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी.
2: मग येत आहे ना शॉपिंगला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
1: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
0: ज्येष्ठ क्रीडा संघटक क्रीडा महर्षी माननीय पैलवान साहेबराव पवार भाऊ यांच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त राजेश्वर प्रतिष्ठान आणि तालीम संघ सातारा यांच्या सहकार्यानं राष्ट्रीय हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा 2026 दिनांक 14-17 मे स्थळ शाहू स्टेडियम सातारा, वेळ 7-10 आणि 5-10, प्रवेश विनामूल्य. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुरुष आणि महिला मल्लांच्या नेत्रदीपक कुस्त्यांचा आनंद घ्या, हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहा. आयोजक दीपक साहेबराव पवार.

0: चोर मचाए शोर चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात. इंद्रजित सिंग यांच्या गीताला संगीत पथक केलं होतं रवींद्र जैन यांनी.
1: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
2: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
1: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं.
2: होऊ दे ना पूर्ण
1: आमचं बाळाचं स्वप्न.
2: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.
3: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. एक एक ग्रॅम

0: खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची। म्हणून तर आम्ही म्हणतो, गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची।
1: हसवडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा।
2: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
3: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर।
2: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी।
3: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत।
2: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC, सातारा।

0: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. म्हसवडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
3: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आले रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
2: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
3: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
2: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
3: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
2: वेदांत हेल्थ केअर सेंटर, व्हेअर केअर कम्स फर्स्ट.
3: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर, 95185-68006.
4: संकल्प ऊर्जा बचतीचा सन्मित्र सोलर, सन्मित्र सोलर.
3: आपल्या छतावर टाटा सोलर बसवण्यासाठी संपर्क करा सन्मित्र सोलर, 98-81-38-71-14, 98-81-38-71-14.
2: यात्रा, लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड, ओसीएम, विमलचे ब्रँडेड सूटिंग,
3: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
2: मग येत आहे ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
3: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

चौदविका जान चित्रपटातलं गीत आपण ऐकलं आशा भोसले यांच्या स्वरात. शकील बदायूनी यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं रवी यांनी.

चित्रलेखा चित्रपटातलं गीतं पण ऐकलं लता मंगेशकर यांच्या स्वरात. साहिल लुधियानवी यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं रोशन यांनी. याबरोबरच हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आकाशवाणीचे सातारा केंद्र आहे. सकाळचे 9:30 आणि 40 सेकंद झाले. प्रसारित करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम.

मिश्र संगीताच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत एकनाथांची रचना असलेलं हे लोकगीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर हृदयनाथ मंगेशकर यांचं गीत ऐकूया. गीत आहे भवानीशंकर पंडित यांचं, संगीतकार श्रीनिवास खळे

श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेलं भवानी शंकर पंडित यांचं गीत आपण ऐकलं. या गीतासाठी स्वर होता हृदयनाथ मंगेशकर यांचा. कार्यक्रमात यानंतर सुधीर फडके यांच्या स्वरातलं गीत आहे ग. दि. माडगुळकर यांचं, संगीतकार सुधीर फडके.

संत गोरा कुंभार नाटकातलं पद आपण ऐकलं. स्वर होता जितेंद्र अभिषेकी यांच्या आणि पद होतं अशोकजी परांजपे यांचं.

मिष्ट संगीताच्या या कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत होतं अजित कडकडे यांच्या स्वरात. गीत होतं शांताराम नांदगावकर यांचं, संगीतबद्ध केलं होतं अशोक पत्के यांनी. या गीताबरोबरच मिष्ट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकल्यात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

श्रोते हो एक निवेदन ऐका. पाटण पोलीस ठाणे तालुका पाटण जिल्हा सातारा यांच्याकडून आलेलं हे निवेदन आहे हरवलेल्या व्यक्तीविषयीचं. अमोल गौतम गुजर वय वर्ष 25 राहणार केर तालुका पाटण जिल्हा सातारा हे दिनांक 10 ऑगस्ट

1916 साली साधारण दुपारी 3 सुमारास आपल्या पत्नीला भेटायला जातो असं सांगून घरातून निघून गेले आहेत। ते अद्याप परत आलेले नाहीत। अमोल गौतम गुजर हे 5'2" उंचीचे आहेत। सडपातळ बांधा, नाक सरळ, वर्ण सावळा आहे। मराठी भाषा बोलता येते, वाणी चोचरी आहे। डाव्या पायाची करंगळी पाकडी आहे। ही व्यक्ती आपणास कोठे आढळल्यास पाटण पोलीस ठाणे तालुका पाटण जिल्हा सातारा यांच्याशी संपर्क साधावा। फोन नंबर आहे 023-72-28-30-33। निवेदन संपलं।

श्रोतेहो, अमोल गौतम गुजर ही व्यक्ती 10 ऑगस्ट 2016 साली दुपारी 3 सुमारास आपल्या घरातून बेपत्ता झालेली आहे. ही व्यक्ती आपणास कुठे आढळल्यास पाटण पोलीस ठाणे तालुका पाटण जिल्हा सातारा यांच्याशी संपर्क साधावा. त्यांचा फोन नंबर आहे 023-72-28-30-33.

0: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका। तात्काळ केवायसी अपडेट करा। जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या। आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा। खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या। आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
1: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा।

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: आरोग्य, करिअर, नोकरी, व्यवसाय, विवाह, वास्तू, आर्थिक सुबत्ता याबाबतच्या शास्त्रोक्त मार्गदर्शनासाठी संपर्क करा प्रसिद्ध ज्योतिष आणि वास्तुतज्ञ ज्योतिषाचार्य डॉक्टर निलेश बी कुलकर्णी यांना. संपर्क 860-001-4191, 86000-141-91.

0: आकाशवाणीचे सातारा केंद्र श्रोते सकाळचे 10:01 होत आहेत. आता ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. महाजन हॉस्पिटल, महाजन स्किन केअर.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, महाजन स्किन केअर प्रस्तुत जपूया त्वचेचे आणि केसांचे आरोग्य या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. महाजन स्किन केअरचे डॉक्टर सुरेश महाजन सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
3: नमस्कार.
2: आपल्याकडेच ट्रीटमेंट घेतलेल्या काही पेशंट आहेत, त्यांच्या केसेस आपण आजपासून या कार्यक्रमात डिस्कस करणार आहोत. तर पहिली केस बघूयात. 45 वर्षांच्या या गृहिणी आहेत. त्या म्हणतात की माझ्या अपर लिप्स हनुवट

0: आणि चेहऱ्याच्या साईडच्या बाजूला म्हणजे कानाच्या बाजूला आपण म्हणू शकतो केसांची वाढ 1-2 वर्षापासून झालेली होती. सुरुवातीला ब्लीचिंग प्लकिंग हेअर रिमुव्हल क्रीम आणि नंतर चक्क ब्लेडने शेव्हिंग करून सुद्धा ते केस कमी होत नव्हते, उलट जास्त दाट आणि काळे दिसायला लागले होते. मला न्यूनगंड यायला लागला होता, कुठल्याही कार्यक्रमाला जाऊ नये असं वाटत होतं, नातेवाईक मित्रमैत्रिणींना मी टाळू लागले होते. अशाच मध्ये एके दिवशी डॉक्टर महाजन स्किन केअर क्लिनिकचं जपूया त्वचेचं आणि केसांचे आरोग्य हा कार्यक्रम मी रेडिओवर ऐकला आणि लगेच डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊन त्यांना कन्सल्ट केलं. त्यांनी व्यवस्थित तपासणी केली, मला नंतर लेझर ट्रीटमेंटचा सल्ला दिला. मी नियमितपणे 10 महिने लेझर ट्रीटमेंट घेतली आणि आज माझ्या चेहऱ्यावर एकही केस दिसत नाही. माझ्या मैत्रिणी नातेवाईक सगळ्याच आणि आश्चर्यचकित झालेले आहे. माझा कॉन्फिडन्स वाढलेला आहे, त्याबद्दल डॉक्टरांचे मनपूर्वक धन्यवाद. सर काय सांगाल नेमकं, कारण हा प्रॉब्लेम बऱ्याच बायकांचा मुलींचा आहे, तर या केसच्या निमित्ताने आपण यावरती चर्चा करूयात.
1: चेहऱ्यावरती येणारे जे अनावश्यक केस आहेत त्याला आम्ही हिरसुटिझम असं म्हणतो.
0: बरं,
1: आता हिरसुटिझम का होतो हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, कारण सगळ्या स्त्रियांना होतो असं नाहीये. याच्यामध्ये थोडी अनुवंशिकता आहे आणि दुसरं म्हणजे हे हॉर्मोन्समुळे तयार होतं. जे आता हॉर्मोन्स मध्ये पुरुषांचे जे हॉर्मोन्स आहेत टेस्टोस्टेरॉन, त्या टेस्टोस्टेरॉनमुळे हे दाढी मिशाचे केस पुरुषांमध्ये येतात. स्त्रियांमध्ये जर हा हॉर्मोन वाढला तर त्यांच्यामध्ये सुद्धा हे केस येऊ शकतात. डोक्यावरती दाट केस असणं हे स्त्रियांना आवडतं, पण चेहऱ्यावरती जर केस असेल तर ते त्यांना खूपच लाजीरवाण असं वाटायला लागतं.
0: बरोबर.
1: तर आता याच्यावरती आपल्याला उपचार हा अगदी गॅरंटीड असा आहे.
0: अच्छा, या उपचाराबद्दलही आपण बोलणार आहोत, पण त्याआधी श्रोते हो, ब्लड टेस्ट युरिन टेस्ट यांसारख्या महत्वाच्या तपासण्यांमध्ये उच्च गुणवत्ता आणि लवकरात लवकर अचूक निदानासाठी डॉक्टर महाजन्स पॅथॉलॉजी लॅब, महाजन हॉस्पिटल, पारसनेस कॉलनी, जगदंब चौक, मोनार्क हॉटेल जवळ सातारा इथे संपर्क 9658960960, 9658960960, 9658960960. डॉक्टर सुरेश महाजन सर, केस चेहऱ्यावरती अनावश्यक वाढणं याबद्दलची केस आपण डिस्कस करत होतो, तर उपचारांबद्दल काय सांगाल? कारण त्यांनी सांगितलं की 10 महिने लेझर ट्रीटमेंट घेत होते मी आणि म्हणून मला हा रिझल्ट मिळाला.
1: मागच्या एक साधारणपणे 15 वर्षापासून डायोड नावाचं एक लेझर अस्तित्वात आलेलं आहे. त्याच्यापूर्वी कुठलीही ट्रीटमेंट नव्हती, म्हणजे मॅन्युअली केस प्लक करणं किंवा हेअर रिमूव्हल क्रीम लावणं अशा प्रकारच्याच ट्रीटमेंट होत्या आणि त्या सगळ्या टेम्पररी अशा असायच्या. हे डायोड लेझर आल्यापासून याच्यावरती आपण परमनंटली असा उपचार करू शकतो आणि त्याच्यामध्ये आता हे जे एक नवीन डायोड आलेलं आहे, ट्रिपल वेव्ह लेंथ डायोड असं म्हणतात. तर ट्रिपल वेव्ह लेंथ म्हणजे काय, की पूर्वीचं जे डायोड होतं त्यांनी फक्त काळे केसच निघत होते. आता ट्रिपल वेव्ह लेंथ मुळे काळे केस, पांढरट असलेले केस किंवा अगदी लव ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारचे केस सुद्धा या डायोडनी परमनंटली निघू शकतात.
0: बरं.
1: आणि हे लेझर जे आहे ते महिन्यातून एकदा करायचं असतं. एकदा केल्यानंतर त्या केसांची मुळं नष्ट होतात, पण दुर्दैवानं काय होतं, ती मुळं पुन्हा रिजनरेट होतात आणि केस तयार होतो. दर महिन्याला आपण जेव्हा हे लेझर करतो त्यावेळेला त्या केसांची मुळं कमी कमी कमी होत जातात, केस बारीक होत जातात आणि लाईट कलरचे होत जातात आणि 8 ते 10 ट्रीटमेंट नंतर पूर्णपणे नष्ट होतात.
0: बरं, म्हणजे इतका त्याचा चांगला इम्पॅक्ट आपल्याला दिसून येतो. आणि ज्या महिलांना असा त्रास आहे त्यांच्यासाठी हा खात्रीशीर उपचार आहे असं आपण म्हणू शकतो.
1: नक्कीच नक्कीच. त्याचा कुठलाही साईड इफेक्ट नाहीये, त्या कुठलाही डाऊन टाईम नाहीये. पेशंट ट्रीटमेंट घेतल्यानंतर लगेच ऑफिसमध्ये किंवा कुठेही जाऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाहीये.
0: या निमित्ताने सगळ्या मैत्रिणींना ज्यांना हा त्रास होत असेल त्यांना उपचाराची एक चांगली संधी आणि माहिती सुद्धा या कार्यक्रमाच्या मार्फत मिळालेली आहे. श्रोते हो, ब्लड टेस्ट युरिन टेस्ट यांसारख्या महत्वाच्या तपासण्यांमध्ये उच्च गुणवत्ता आणि लवकरात लवकर अचूक निदानासाठी डॉक्टर महाजन्स पॅथॉलॉजी लॅब, महाजन हॉस्पिटल, पारसनेस कॉलनी, जगदंब चौक, मोनार्क हॉटेल जवळ सातारा इथे संपर्क 9658960960, 9658960960, 9658960960. पुन्हा भेटूयात. महाजन स्किन केअर प्रस्तुत जपूया त्वचेचे आणि केसांचे आरोग्य या कार्यक्रमात डॉक्टर सुरेश महाजन यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात, डॉक्टर महाजन स्किन केअर. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता यानंतरचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आहे म्हसवडकर सराफ.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत म्हसवडकर सराफ.

0: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. मसपडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: नमस्कार श्रोते हो, म्हसवडकर सराफ प्रस्तुत गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. म्हसवडकर सराफचे निमिष शहा सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार निमिष सर.
3: नमस्कार.
2: खरं तर गेली 35 वर्ष म्हसवडकर सराफ हे दुकान साताऱ्यामध्ये अगदी डौलात उभं आहे आणि खूप ग्राहकांशी तुम्ही जोडले गेलेले आहात. अनेक ग्राहकांचा तुमच्यावर विश्वास आहे. फक्त सातारा शहरातलेच नाही तर जिल्ह्यातले लोक आपल्याकडे येतात आणि सोने चांदीच्या दागिन्यांची वस्तूंची खरेदी करतात. तर अशी कधी विचारणा तुम्हाला झाली आहे का की तुम्ही याच्या व्यतिरिक्त अजून दुसरी शाखा सुरू करणार आहात का? आणि मला वाटतं प्रत्येक व्यावसायिकाचं उद्योजकाचं हे स्वप्न असतं की आपली दुसरी शाखा ही लवकर सुरू व्हावी. असा तुमचा काही प्लॅन आहे का?
3: आता जेव्हा एवढे गिराई किंवा आपले जे कस्टमर असतात तेवढ्या विश्वासाने येतात तर त्यांचीही अपेक्षा असते की आपल्याला जे सातारा बाहेरून येतात की आपल्या गावातही असं काही दुकान असावं ज्याच्यावर आपण डोळे झाकून खरेदी करू शकतो, विश्वास ठेवू शकतो. त्यामुळे जे बाहेर गावून कस्टमर येतात त्यांची बऱ्याच वेळा अशी रिक्वेस्ट असते की आमच्या जवळही तुमचं दुकान असावं, लांबून यावं लागतं. तर असा सगळा विचार करून आम्ही कोरेगावात नवीन शाखा उघडायचा प्लॅन केला आहे आणि ती येत्या काही दिवसात लवकरच आमच्या नवीन शाखेचं ओपनिंग ही होणार आहे.
2: क्या बात आहे.
3: तर कोरेगावातल्या किंवा आसपासच्या त्याच्या गावातल्या ग्राहकांना त्याचा चांगला फायदा होणार आहे आणि त्यांची सोय पण चांगलीच होईल असं आम्ही अपेक्षा करत आहे.
2: जसं तुम्ही आता म्हणालात की ग्राहकांचा विश्वास असतो, तसं कोरेगाव हे ठिकाण तुम्ही का निवडलं? तिथले ग्राहक जास्त आहेत का, सोयीस्कर आहे का, काय कारण काय आहे?
3: नाही, असं सोयीस्कर आहे किंवा ग्राहक आहे असा काही प्लॅन नाही, पण कुठे तरी आपण एक्सपांड करताना एखादी जागा निवडतो तीच का असं काही खूप त्याच्या माग असं लॉजिक नसतं, पण जिथं ऑपॉर्च्युनिटी मिळेल तिथं आपण काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करत असतो.
2: अगदी. ज्याप्रमाणे इथे सेवा दिली जाते किंवा इथल्या म्हसवडकर सराफांचं जे दुकानाचं स्ट्रक्चर आहे त्याच पद्धतीने सगळ्या गोष्टी तिथे आहेत का, तिथे काही नवीन बघायला मिळणार आहे?
3: ज्या सिस्टीम आणि ज्या पद्धतीचा आपला व्यवहार आहे म्हणजे बिझनेस प्रॅक्टिसेस म्हणू आणि सिस्टीम्स म्हणू त्या इथल्या सारख्याच एक्झॅक्टली सेम असणार आहेत. त्यामुळे ज्या विश्वासाने ज्या पारदर्शकतेसाठी ग्राहक आपल्या साताच्या शोरूमला व्हिजिट करतात त्यांना सेमच सर्व्हिस, सिस्टीम्स, बिझनेस प्रॅक्टिसेस, सेमच पारदर्शकता, सगळा व्यवहार सेम त्यांना कोरेगावात मिळणार आहे.
2: वा, क्या बात आहे.
3: जसे आपण इथे साताऱ्यात ही कॅरेट मीटरनी शुद्धता चेक करतो, विकतानाही आपण चेक करून दाखवतो कस्टमरची विनंती असल्यास किंवा खरेदी करताना कस्टमरकडनं जुने सोने आपण चेक करतो, अशाच सगळ्या गोष्टी कोरेगावातही होणार आहेत. तिथंही आपण कस्टमरला त्याचा विश्वास होण्यासाठी दागिन्याची शुद्धता दाखवून देणार आहे. घेताना त्याच्याकडनं त्याच शुद्धतेप्रमाणे दागिने घेतले जाणार आहेत. असे सोने चांदी दोन्हीलाही हॉलमार्क असणे, एचयूआयडी असणे, ह्या सगळ्या गोष्टी कस्टमरला दाखवून देऊन विकल्या जाणार आहेत.
2: श्रोते हो, सगळ्यांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे की म्हसवडकर सराफ यांची दुसरी शाखा आता आझाद चौक कोरेगाव इथे लवकरच सुरू होणार आहे. त्याबद्दलची माहिती तुम्हाला या कार्यक्रमाद्वारे आणि जाहिरातींमधनं कळेलच. पण आता ज्या ज्या लोकांना कोरेगाववरनं यावं लागत होतं त्यांच्यासाठी ही नक्कीच खुशखबरी आहे. निमिष सर, तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या स्टाफला या नवीन शाखेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.
3: धन्यवाद.
2: श्रोते हो, पुन्हा भेटूयात म्हसवडकर सराफ प्रस्तुत गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात निमिष शहा यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
3: नमस्कार.
4: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
5: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात म्हसवडकर सराफ. यानंतरचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आहे श्वास हेल्थकेअर सांगली.
6: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
1: श्रोत्यांना नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ज्ञ डॉक्टर आशिष मडके आहेत आपल्यासोबत. डॉक्टर आशिष सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: सर, बरेचसे पेशंट्स येत असतात आपल्याकडे आणि त्या पेशंट्सना काय ट्रीटमेंट दिली जाते या सगळ्याबद्दल आपण बोलत असतो. मला आज असं विचारायचं आहे, तुमच्याकडे जे लंग कॅन्सर रिलेटेड पेशंट असतात अशी एखादी केस आहे का आणि मग त्यात काय ट्रीटमेंट दिली होती याबद्दल सांगा ना.
2: तर साधारण 40 इथल्या एक लेडीज आमच्याकडे आल्या आणि त्यांना म्हणजे सुप्रा क्लॅव्हिकल, आपल्याकडे दोन छातीच्या वर दोन हाडं असतात, उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला. तर त्यांच्या उजव्या बाजूच्या हाडाच्या वर साधारण हरभरे इतकी एक छोटीशी गाठ होती.
1: अच्छा.
2: आणि त्यासाठी त्या आल्या होत्या. त्यांना पूर्ण खोदून इतिहास विचारला असता त्यांना थोडासा ताप होता, थोडा खोकला होता, बरेच वेक सिम्पटम्स होते.
1: अच्छा.
2: त्यांनी बऱ्याच ठिकाणी दाखवून सुद्धा त्यांचे निदान लागत नव्हते. आम्ही त्यांच्या तपासण्या केल्या, एक्सरे पाहिला, एक्सरे मध्ये दोष दाखवत होते. ह्या सर्व तपासण्या केल्या, त्यांच्या जी हरभरे इतकी जी गाठ होती त्याची तपासणी केली, FNAC नावाची म्हणजे फाईन एस्पिरेशन नीडल ही तपासणी केली असता त्यामध्ये कॅन्सर पेशी आढळून आल्या.
1: अच्छा. श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83 800 50 63 934, 83 800 50 63 934, 7385063934.
2: आता या पेशंटची दुसऱ्या काय तपासणी म्हणजे छातीमध्ये जे दोष दाखवत होते यासाठी हा कॅन्सर छातीमध्ये पसरला आहे का ही शंका अगदी दाट होती.
1: बर.
2: त्यांची आम्ही ब्रॉन्कोस्कोपी म्हणजे फुफ्फुसातील एंडोस्कोपी ही तपासणी केली.
1: बरं.
2: यामध्ये आम्ही दुर्बिणीद्वारे फुफ्फुस पूर्ण चेक करतो. यामध्ये कुठे आत फुफ्फुसामध्ये गाठ आहे का, ती गाठ असल्यास त्याचा तुकडा काढता येतो का आणि त्याची तपासणी करता येते का हे सर्व आम्ही पाहतो आणि ही तपासणी करून त्यामध्ये लंग कॅन्सर आहे का ह्याचं निष्पन्न करतो.
1: यानंतर काय केलं या पेशंटच्या बाबतीत, ट्रीटमेंट काय दिली हे ऐकूच यात, पण त्याआधी श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73 850 63 934, 73 850 63 934, 7385063934. डॉक्टर आशिष सर, तुम्ही सांगताय या पेशंट बद्दल ज्यांना लंग कॅन्सर डिटेक्ट झाला होता.
2: हो. तर जेव्हा ब्रॉन्कोस्कोपी केली तेव्हा त्यांच्यामध्ये गाठ काही दिसली नाही. मग आम्ही तिथून वॉश घेतला आणि ते फुफ्फुस धुवून काढलं.
1: ओके.
2: ते धुवून काढल्यानंतर जे सॅम्पल होतं हे तपासलं आणि त्यामध्ये सुद्धा कॅन्सर पेशी आढळून आल्या आणि ह्यामध्ये त्यांना लंग कॅन्सर हा डिटेक्ट झाला.
1: ओके.
2: याचे निदान फायनल झाल्यानंतर त्यामध्ये किती त्यांची लंगची कपॅसिटी कमी झाली आहे हे आम्ही पाहिलं.
1: ओके.
2: त्यांना त्यासाठी औषधं दिली, त्यांची लंग कपॅसिटी सुधारण्यासाठी मदत केली. पण याचबरोबर त्याची जी नेमकी ट्रीटमेंट होती तर त्यांना किमोथेरपी दिली. पेशंटच्या तक्रारी ज्या होत्या ह्या बऱ्याच टक्क्यांनी कमी झाल्या आणि पेशंटची लाईफ सुधारली. श्रोते हो, अचानक झालेले बदल जसा की बरा न होणारा खोकला, खोकल्यातून पडणारे रक्त किंवा अंगावर कुठे आलेली गाठ, कॅन्सर हा फक्त फुफ्फुसामध्ये होतो असं नाही, कॅन्सर हा कुठेही येऊ शकतो. यासाठी तुम्ही लवकरात लवकर तज्ज्ञांना दाखवून त्यांचा सल्ला घेणे आणि त्यावर त्वरित उपचार घेणे महत्वाचे आहे.
1: खरंय.
2: आणि यामधून तुम्ही तुमचं लाईफ सुधारू शकता.
1: नक्कीच. म्हणजे जेव्हा अशी काही वेगळी लक्षणं जाणवतील तेव्हा लगेच डॉक्टरांकडे आधी जाणं महत्वाचं आहे तुम्ही म्हणताय.
2: नक्कीच.
1: धन्यवाद डॉक्टर हे सांगितल्याबद्दल. वेळ झाली इथेच थांबण्याची. श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83 850 63 934, 83 850 63 934, 7385063934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर आशिष मडके यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार.
0: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: श्वास हेल्थकेअर सांगली हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण आता ऐकला. यानंतरचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आहे ओळख बाजारपेठेची.
4: हॅलो हॅलो हॅलो, मी आहे अमेझिंग अदिती आणि तुम्ही ऐकत आहात ओळख.

0: माझा एक मावस भाऊ गावाकडे असतो. घरच्या परिस्थितीमुळं शिक्षण बेताचच झालं, पण काहीतरी करायची धडपड मात्र कायम. गावात कोणाची एखादी जुनी सायकल तुटू दे किंवा कोणाचं गेट मोडू दे, कितीही किरकोळ काम असलं तरी हातात वेल्डिंग मशीन घेऊन हा हजर. ना दुकान ना इतर साधन सामग्री, पण एक दिवस स्वतःचं फॅब्रिकेशन वर्कशॉप उघडायचं हे त्याचं स्वप्न होतं. कर्ज काढलं, जागा घेतली, मग इतर जुळवाजुळव सुरू झाली. परवाच माझ्याकडं तो आला आणि म्हणाला की खात्रीशीर मटेरियल कुठं मिळेल. आमचा शोध सुरू झाला. तेव्हा एक मित्र मला म्हणाला, तू एक काम कर, एकदा मंदार ट्रेडर्सला भेट दे, तिथून घेतलं की पुन्हा कुठेही पाहावं लागत नाही. मग काय, आम्ही लगेचच H39 MIDC इथं असणाऱ्या मंदार ट्रेडर्सच्या वेल्डिंग आणि फॅब्रिकेशन विभागात गेलो. तिथून मटेरियल तर घेतलंच, शिवाय ओनर शुभांगी मंदार मुरुडकर यांच्याकडून सविस्तर माहिती सुद्धा घेतली. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार
0: मॅडम. आम्ही फॅब्रिकेशन वर्कशॉप सुरू करणार आहोत, तर त्यासाठी लागणारं कोणकोणतं मटेरियल आम्हाला आपल्याकडे मिळू शकेल?
1: तुम्हाला आमच्याकडे सगळंच मिळून जाईल, तेही एका छताखाली. विस्ताराने सांगायचं झालं तर वेल्डिंग मशीन्स, वेल्डिंग इलेक्ट्रोड्स, मिग वेल्डिंग स्पूल, टिक इलेक्ट्रोड्स, रेडॉक्साइड, थिनर, कलर स्प्रे, कटिंग व्हील्स, ग्राइंडिंग व्हील्स, मेजरिंग टेप्स, व्हर्नियर कॅलिपर्स, सगळ्या प्रकारचे गॅस कटर्स आणि अगदी हँड टूल सुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहेत. त्याबरोबरच फॅब्रिकेशनसाठी लागणारी होलपास पट्टी, सर्व प्रकारचे डिझाईन्स, गेट व्हील्स, फाउंडेशन प्लेट्स आणि कटिंगसाठी लागणारे ब्रँडेड डिवॉल्ट आणि स्टेनली कंपनीचे कट ऑफ मशीन्स आणि ग्राइंडर्स आपल्याकडे उपलब्ध आहेत.
0: ओके मॅडम, वेल्डिंग मशीन कोणकोणत्या प्रकारचे आहेत
1: आपल्याकडे? 200 एम्पियर पासून 400 एम्पियर पर्यंतचे सिंगल फेज, टू फेज मध्ये चालणारे वेल्डिंग मशीन आहे. काही वेल्डिंग मशीन वॉटरप्रूफ सुद्धा आहेत बरं का. ES 3515 ही मशीन तुम्ही साईटवर सिंगल फेज आणि शॉपवर टू फेज मध्ये वापरू शकता. यापेक्षा ऍडिशनल जर तुम्हाला काही हवं असेल तर आपण CO2 मिग वेल्डिंग मशीन कडे वळूयात. ही 200 एम्पियर मध्ये वेल्डिंग मशीन आहे. यामध्ये इनबिल्ट वायर स्पूल सुद्धा आहे. यामध्ये तुम्ही आर्क वेल्डिंग सुद्धा करू शकता. मिग वेल्डिंग मध्ये आपल्याकडे 300 आणि 400 एम्पियर मध्ये वेल्डिंग मशीन्स आहेत. या वेल्डिंग मशीन्स सिंगल, टू आणि थ्री अशा तिन्ही फेज मध्ये तुम्ही वापरू शकता. त्याचबरोबर आपल्याकडे लेझर वेल्डिंग मशीन सुद्धा आहेत आणि या वेल्डिंग साठी लागणारे ब्रँडेड कंपनीचे वायर स्पूल सुद्धा उपलब्ध आहेत.
0: ओके मॅडम, वेल्डिंग मशीन तर घेतलं, पण त्यासाठी अजून लागणारं साहित्य पण असेलच ना तुमच्याकडे?
1: हो, वेल्डिंग मशीन साठी लागणाऱ्या साहित्य मध्ये वेल्डिंग होल्डर, अर्थिंग केबल, वेल्डिंग केबल, वेल्डिंग हेल्मेट्स, गॉगल्स, मास्क, हँड ग्लोव्ज, सेफ्टी शूज, सेफ्टी बेल्ट्स, लेदर ऍप्रन, चिझल्स, केबल कनेक्टर्स, मॅग्नेटिक ट्रॅस्क्वेअर्स असे साहित्य आपल्याकडे उपलब्ध आहे. तसेच अडवाणी, पॉवर कॉर्ड, मंगलम, सुप्रॉन या कंपनीचे वेल्डिंग रॉड सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे.
0: बापरे, सगळंच आहे की, आणि ते सुद्धा एवढ्या व्हरायटी मध्ये. मॅडम, याची वॉरंटी कशी असते?
1: या सगळ्या ब्रँडेड मशीन्स आहेत, 1 वर्ष वॉरंटी सह येतात. आणि काही वॉटरप्रूफ मशीन्स 1 वर्ष गॅरंटी सहित सुद्धा येतात. कंपनी त्या मशीन्स गॅरंटी पिरियड मध्ये रिप्लेसही करून देते. क्वालिटी सर्व्हिस आणि योग्य भाव ही आमची खास वैशिष्ट्य आहेत.
0: सुपर्ब मॅडम, तुम्ही ग्राहकांना आणखी वेगळं असं काय देता?
1: आम्ही फक्त माल नाही विकत मॅडम, योग्य मार्गदर्शन करतो आणि योग्य सल्लाही देतो.
0: खूपच छान मॅडम, आज तुमच्याशी बोलून आम्हाला अगदी सविस्तर माहिती मिळाली. अजून काही माहिती हवी असेल तर त्यासाठी तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्याल?
1: हो देते ना, 9822-801-804.
0: 9822-801-804. थँक्यू मॅडम. सो फ्रेंड्स, तुम्हालाही वेल्डिंग आणि फॅब्रिकेशन साठी दर्जेदार मटेरियल हवं असेल तर H39 MIDC मंदार ट्रेडर्सला एकदा अवश्य भेट द्या, कारण जोडणीची सुरुवात इथूनच होते. आणि हो, बाजारपेठेतील अशीच दर्जेदार माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची आपल्या आवडत्या सातारा आकाशवाणीवर. आपल्या व्यवसायाची ओळख करून द्या ओळख बाजारपेठेची मध्ये. संपर्क 960-432-13-40.
2: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकत होतात ओळख बाजारपेठेची. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा

0: केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: कॉफी चहाचा पहिला घोट सोबत बिस्किट खारी टोस्ट नानकट.

0: मेरी।
1: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी।
2: मग येत आहे ना शॉपिंगला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
1: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।
3: बदला बदला सवय बदला।
4: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
3: बदला बदला सवय बदला। आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला। जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा। RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा।
2: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड OCM विमलचे ब्रँडेड सूटिंग,
1: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा।
2: मग येत आहे ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
1: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।
5: 10 लाखांची लॉटरी मला। वाव,
6: फसल्या ऑफर्स पासून सावधान।
7: RBI सांगते
8: जाणकार बना सतर्क रहा।

0: 17 मजली।
1: हो 17 मजली। कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से लैंडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रैक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सीनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से 17 मजली लैंडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड शाहू स्टेडियम सातारा। बुकिंग साठी संपर्क 90118 90118।
2: ओळख 17 मजली।
3: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं।
4: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
3: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न।
4: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता। योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। संपर्क 866-91-676-72।
5: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
6: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर।
5: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी।
6: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत।
5: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा।

0: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. म्हसवडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: सांधे दुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
3: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
2: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
3: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
2: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
3: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
2: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
3: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर, 95185 68006.

0: आपल्या छतावर टाटा सोलर बसवण्यासाठी संपर्क करा सन्मित्र सोलर 98 81 38 71 14 98 81 38 71 14। यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी।
1: मग येत आहे ना शॉपिंगला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
0: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।
2: रोज रोज हवे हवे,
3: ताजे ताजे, नवे नवे,
2: हेल्दी बाईट, हॅपी लाईफ, रुची अँब्रोसिया।
4: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने।

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72. इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो, गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची.
2: भसवडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा.

विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-ioj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.

नाट्यसंगीताच्या कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं पद होतं. धन्य ते गायनी कळा नाटकातलं रामदास कामत यांच्या स्वरात. पदरचना होती बाळकृष्ण भोबे यांची.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी।
2: मग येत आहे ना शॉपिंगला मसवडकर ड्रेसेस मध्ये?
1: मसवडकर ड्रेसेस,

0: जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
1: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ज्ञ चिकित्सा, सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा. 90 21 28 45 70.

0: श्री शाहू धर्मादाय नेत्र रुग्णालय कोडोली सातारा. डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक मशीनद्वारे खात्रीशीर उपचार. अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टर. फेको मशीनद्वारे मोतीबिंदू शस्त्रक्रिया. तपासणी फी फक्त 50 रुपये. पत्ता रहमतपूर रोड कॅनॉल चौक कोडोली सातारा. मोबाईल 755-871-2205 755-871-2205.
1: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
2: देत आहे 18 महिने मुदतीची
1: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
2: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
1: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
2: संपर्क 84-08-92-93-94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
1: नियम आणि अटी लागू.
3: रांगोळे शेगडी फेस्टिवल. ज्योती कंपनीच्या मल्टी बर्नर मॉड्युलर शेगड्या सोबत रेग्युलर ग्लास टॉप स्टील अशा भारी भारी शेगड्या.
4: रांगोळे शेगडी फेस्टिवल एक्सचेंज वर 50% सूट सोबत बजाज फायनान्स सुद्धा.
3: मेसर्स आभा आंदोबा रांगोळे सिटी पोस्टा समोर सातारा.
5: येवा मोहित्यांचो फिश पॉइंट आपलोच असा. सुरमई पापलेट बांगड्यान बांधलेली चव मात्र सोल कोकणी बांधलेली.
4: ऍट मोहितेस फिश पॉइंट विलासपूर सातारा.
5: साताऱ्यातलो साताऱ्यात असल कोकणाचं मजो.
6: काय ग 12वी नंतर इंजिनिअरिंग की मेडिकल
7: एवढं खर्चिक शिक्षण कशाला. आपण तर मस्त BBA किंवा BCA करणार आणि झटक्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणार.
6: आता कसं माझ्या मनातलं बोललीस, हे कोर्सेस आपल्याला परवडणार आहे, शिवाय जवळच्या जवळ उत्तम सोय.
7: रयत शिक्षण संस्थेच्या KBP इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर मध्येच ना.
6: अगं BBA BCA अनुभवी आणि PhD पदवीधर शिक्षक, सुसज्ज लॅब, करिअर गायडन्स, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आणखीन काय हवं.
7: हो ना, शिवाय पुढे MBA MPhil आणि PhD ची सोयही.
6: मी पण ऐकलंय IIM धर्तीवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि PhD पदवीधर शिक्षक.
7: बघून येऊया का लगेच KBP इन्स्टिट्यूट, जवळ तर आहे वरिये मध्ये.
8: अधिक मासात मुलीला जोडवी पैंजण आणि जावयाला छान मानपान.
9: अधिक मासात मुलीला जोडवी पैंजण आणि जावयाला छान मानपान.
8: सातारचे श्री वर्धमान ज्वेलर्स NX म्हणजे
9: चांदीची खाण आनंदाचं वाण.
10: अधिक मासाच्या तयारीसाठी तयार श्री वर्धमान ज्वेलर्स NX. चांदीची जोडवी पैंजण तांब्या भांड ताटवाटी चेन अंगठी ब्रेसलेट असं 101 अधिक मासाचं चांदीचं वाण.
11: श्री वर्धमान ज्वेलर्स NX सम्राट गणपती चौक सातारा.
10: क्षण अधिक मासाचे, खास चंदेरी वाणांचे. श्री वर्धमान ज्वेलर्स NX.
12: ज्येष्ठ क्रीडा संघटक क्रीडा महर्षी माननीय पैलवान साहेबराव पवार भाऊ यांच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त राजेश्वर प्रतिष्ठान आणि तालीम संघ सातारा यांच्या सहकार्यानं राष्ट्रीय हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा 2026 दिनांक 14-17 मे स्थळ शाहू स्टेडियम सातारा. वेळ 7:00 ते 10:00 आणि 5:00 ते 10:00. प्रवेश विनामूल्य. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुरुष आणि महिला मल्लांच्या नेत्रदीपक कुस्त्यांचा आनंद घ्या. हजारोंच्या संख्येनं उपस्थित रहा. आयोजक दीपक साहेबराव पवार.

0: एकच प्याला नाटकातलं पद आपण ऐकलं प्रभाकर कारेकर यांच्या स्वरात. पदरचना होती व्ही सी गुर्जर यांची. नाट्यसंगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.
1: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई गृह कर्ज वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था गणपती आळी भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
2: शरद अरे गपगप का झालायस, कसला विचार करतोयस?
3: बाबांची कावीळ उतरतच नाही, पोटात पाणी बी झालंय. जवळपास कुठं खात्रीशीर उपचार होईल का याचा विचार करतोय, पण काय बी कळना झालं.
2: अहो फॅटी लिव्हर, लिव्हर सिरोसिस, जलोदर अर्थात असायटिस यासाठी संपूर्ण लिव्हर केअर तर आहेच, परंतु दूषित अन्न पाणी, ऑटो इम्युन, अतिमद्य सेवन, मधुमेह यामुळे उद्भवणारी कावीळ, रक्तातील कावीळ आणि स्त्रियांमध्ये होणारी विशेष कावीळ या सर्वांसाठी परिपूर्ण तपासण्या आणि योग्य उपचार मीनाक्षी डायजेस्टिव्ह डिसीज सेंटर मध्ये. अगदी विश्वासानं तुम्ही तिथे जा आणि उपचार घ्या. मीनाक्षी हॉस्पिटल, सातारा कोरेगाव रोड, सातारा. संकेतस्थळ www.meenakshimultispeciality.com.
4: हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील UGC मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी.
5: सातारा जिल्ह्यातील फक्त आणि फक्त एकमेव BSc हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज, 3 वर्ष डिग्री.
4: डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट 2 वर्ष.
5: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी 1 वर्ष.
4: महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती.
5: महा DBT, NSP, अल्पसंख्याक स्कॉलरशिप.
4: स्वधार योजना. देश विदेशात नोकरीची संधी.
5: स्मार्ट क्लासरूम.
4: ST पास. हॉस्टेलची सोय. IT ट्रेनिंग प्लेसमेंट.
5: पात्रता 10वी ते 15वी पर्यंत सर्वांसाठी.
4: आजच प्रवेश निश्चित करा.
5: 30 वर्षांची यशस्वी परंपरा.
4: मंजू इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, YC कॉलेज समोर, सातारा.
5: मोबाईल 99 60 13 59 15.
4: 0 21 62 22 45 45.
6: यात्रा लग्न सराईसाठी मसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड, OCM, विमलचे ब्रँडेड सूटिंग,
7: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
6: मग येत आहे ना खरेदीला मसवडकर ड्रेसेस मध्ये?
7: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
8: गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार. सातारा DCC चे सहज सुलभ सोने तारण कर्ज.
9: कमीत कमी कागदपत्र, सोन्याचे योग्य मूल्यांकन, त्वरित मंजुरी, मोफत विमा संरक्षण, नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट, नो एनी हिडन चार्जेस.
8: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज.
9: तेव्हा करा संपर्क व्हा निश्चिंत.
8: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज. गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार.
10: मला करिअर हवंय, हेल्थ केअर मध्ये काहीतरी मोठं करायचंय.
11: मग BSc नर्सिंग कर, त्यासाठी जॉईन कर संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग, सातारा.
10: BSc नर्सिंग मध्ये काय स्पेशल आहे?
11: पूर्ण 4 वर्षांचा प्रोफेशनल कोर्स, प्रॅक्टिकल ट्रेनिंग, एक्सपर्ट फॅकल्टी आणि हॉस्पिटल अनुभव, म्हणजे स्ट्रॉंग करिअरची खात्री.
12: संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग, सातारा. BSc नर्सिंग तसंच GNM आणि ANM चे ही पर्याय उपलब्ध. प्रवेश सुरू, कॉल करा 90 96 05 93 15 किंवा 99 75 86 70 99 वर.
13: 10वी 12वी ते पदवी पर्यंत
14: 29 वर्षांची परंपरा असलेल्या मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सातारा.
13: MSBT मुंबई मान्यता प्राप्त डिप्लोमा इंटीरियर डिझायनिंग 2 वर्ष कालावधी कोर्स, डिप्लोमा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन 2 वर्ष,
14: डिप्लोमा फॅशन डिझायनिंग
13: 2 व 1 वर्ष, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर 1 वर्ष कोर्स करा आणि PWD लायसन्स मिळवा.
14: 11वी 12वी करण्याची गरज नाही.
13: डिप्लोमा नंतर ते 13वी मध्ये प्रवेश.
14: डिजिटल क्लासरूम,
13: साइट विजिट,
14: ST पास,
13: हॉस्टेल सोय.
14: संपर्क मयूर चेंबर्स, 2रा मजला, YC कॉलेज समोर, सातारा.
13: मोबाइल 99 60 13 59 15.
14: 0 21 62 22 45.
15: एक नंबर आर्थिक नियोजनासाठी 73 87 88 12.

0: 1-80-73-87-88-12-79
1: गुंतवणुकीचे लेटेस्ट ऑप्शन्स, बॅलन्स्ड पोर्टफोलिओ, अर्थपूर्ण प्रशिक्षण.
0: गिरीशा वेल्थ प्रायव्हेट लिमिटेड, साखरगड प्राईड, NH 48, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा.

0: स्वयंवर नाटकासाठी कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं पद आपण ऐकलं, ते स्वर होता पंडित कुमार गंधर्व यांचा. याबरोबरच नाट्यगीतांचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.
1: जस्ट बेसिक इंटरनॅशनल इनरवेअर्स आता दोन शाखांमधून, एक नगरपालिका शॉपिंग सेंटर

0: शाहू चौक आणि 2 कमानी हाऊस राजपथ सातारा जेंट्स लेडीज स्वतंत्र विभाग.
1: वेदनेने त्रस्त आहात तर प्रभावी उपचार आणि त्वरित आराम मिळवण्यासाठी आजच भेट द्या डॉक्टर मनोज कुमार कांबळे यांचे दीपज्योती फिजिओथेरपी क्लिनिक सातारा.
0: पॅरालिसिस, मणक्याचे विकार, चकती सरकणे, ऑपरेशन नंतरचा सांध्यातील ताठरपणा, फ्रोझन शोल्डर, अस्थिव्यंग, मान, पाठ, कंबर, गुडघेदुखी, संधिवात अशा आजारांवर अत्याधुनिक यंत्रणेद्वारे दीपज्योतीस फिजिओथेरपी.
1: राजलक्ष्मी टॉकीज समोर, लाहोटी प्राईड, सातारा. सकाळी 11 ते सायंकाळी 8. फोन 96562307002 96562307002.
0: दीपज्योती फिजिओथेरपी क्लिनिक सातारा. जगा आयुष्य वेदनामुक्त. चौथी सातवी स्कॉलरशिप आणि शालेय स्पर्धा परीक्षांसाठी एक साथ सारे ओनली ऍट गोरे.
2: पुस्तके, प्रश्नसंच, वार्षिक सराव पेपर्स आणि मार्गदर्शन वर्ग.
0: गोरे बुक सेलर्स अँड स्टेशनरी, न्यू इंग्लिश स्कूल चौक, सातारा. 99 22 815 978.
3: ज्येष्ठ क्रीडा संघटक, क्रीडा महर्षी, माननीय पैलवान साहेबराव पवार भाऊ यांच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त राजेश्वर प्रतिष्ठान आणि तालीम संघ सातारा यांच्या सहकार्यानं राष्ट्रीय हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा 2026 दिनांक 14 ते 17 मे, स्थळ शाहू स्टेडियम सातारा, वेळ 7 ते 10 आणि 5 ते 10, प्रवेश विनामूल्य. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुरुष आणि महिला मल्लांच्या नेत्रदीपक कुस्त्यांचा आनंद घ्या. हजारोंच्या संख्येनं उपस्थित रहा. आयोजक दीपक साहेबराव पवार.
4: बागडे बंधू सराव, सातारा रोड, जिल्हा सातारा. फोन 91 68 227 325.
0: बागडे बंधू सराव, नाते विश्वासाचे पिढ्यान पिढ्यांचे.
5: रांगोळे शेगडी फेस्टिवल, ज्योती कंपनीच्या मल्टीबर्नर मॉड्युलर शेगड्या सोबत रेग्युलर, ग्लास टॉप, स्टील अशा भारी भारी शेगड्या.
0: रांगोळे शेगडी फेस्टिवल एक्सचेंज वर 50% सूट सोबत बजाज फायनान्स सुद्धा.
5: मेसर्स आवा आंदोबा रांगोळे, सिटी पोस्टा समोर सातारा.
6: येवा, मोहित्यांचं फिश पॉइंट आपलोच असा. सुरमई पापलेट बांगड्यान बांधलेली, चव मात्र सर कोकणी बांधलेली.
0: ऍट मोहितेज फिश पॉइंट, विलासपूर, सातारा.
6: साताऱ्यातलो साताऱ्यात असल कोकणाचा मजो.
1: गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार, सातारा DCC चे सहज सुलभ सोने तारण कर्ज.
0: कमीत कमी कागदपत्र, सोन्याचे योग्य मूल्यांकन, त्वरित मंजुरी, मोफत विमा संरक्षण, नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट, नो एनी हिडन चार्जेस.
1: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज.
0: तेव्हा करा संपर्क व्हा निश्चिंत.
1: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज. गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार.
7: आकाशवाणीचे सातारा केंद्र सकाळचे 11 वाजलेत. प्रसारित करीत आहोत गझल गीतांचा कार्यक्रम.

0: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ज्ञ चिकित्सा, सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा, 9021 28 45 70। चौथी सातवी स्कॉलरशिप आणि शालेय स्पर्धा परीक्षांसाठी एक साथ सारे ओनली ऍट गोरे।
1: पुस्तके, प्रश्न संच, वार्षिक सराव पेपर्स आणि मार्गदर्शन वर्ग।
0: गोरे बुक सेलर्स अँड स्टेशनरी, न्यू इंग्लिश स्कूल चौक, सातारा, 9922 815 978।
2: मला करिअर हवंय, हेल्थ केअर मध्ये काहीतरी मोठं करायचंय, मग BSc नर्सिंग कर, त्यासाठी जॉईन कर संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा।
3: BSc नर्सिंग मध्ये काय स्पेशल आहे?
2: पूर्ण 4 वर्षांचा प्रोफेशनल कोर्स, प्रॅक्टिकल ट्रेनिंग, एक्सपर्ट फॅकल्टी आणि हॉस्पिटल अनुभव, म्हणजे स्ट्रॉंग करिअरची खात्री।
4: संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा, BSc नर्सिंग तसंच GNM आणि ANM चेही पर्याय उपलब्ध। प्रवेश सुरू, कॉल करा 90 96 05 93 15 किंवा 99 75 86 70 99 वर।
5: बागडे बंधू सराफ, सातारा रोड, जिल्हा सातारा, फोन 91 68 227 325।
0: बागडे बंधू सराफ, नाते विश्वासाचे पिढ्यान पिढ्यांचे। एक नंबर आर्थिक नियोजनासाठी 73 87 88 12 79, 73 87 88 12 79।
6: गुंतवणुकीचे लेटेस्ट ऑप्शन्स, बॅलन्स्ड पोर्टफोलिओ, अर्थपूर्ण प्रशिक्षण।
0: गिरीशा वेल्थ प्रायव्हेट लिमिटेड, साखरगड प्राईड, NH 48, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा।
7: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
8: देत आहे 18 महिने मुदतीची
7: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
8: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
7: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना।
8: संपर्क 84 08 92 93 94। धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा।
7: नियम आणि अटी लागू।
9: जस्ट बेसिक इंटरनॅशनल इनरवेअर आता 2 शाखांमधून,
0: 1 नगरपालिका शॉपिंग सेंटर शाहू चौक आणि 2 कमानी हौद राजपथ सातारा, जेंट्स लेडीज स्वतंत्र विभाग।

0: वेदनेने त्रस्त आहात, तर प्रभावी उपचार आणि त्वरित आराम मिळवण्यासाठी आजच भेट द्या डॉक्टर मनोज कुमार कांबळे यांचे दीपज्योती फिजिओथेरपी क्लिनिक सातारा.
1: पॅरालिसिस, मणक्याचे विकार, चकती सरकणे, ऑपरेशन नंतरचा सांध्यातील ताठरपणा, फ्रोझन शोल्डर, अस्थिव्यंग, मान, पाठ, कंबर, गुडघेदुखी, संधिवात अशा आजारांवर अत्याधुनिक यंत्रणेद्वारे दीपज्योतीस फिजिओथेरपी.
0: राजलक्ष्मी टॉकीज समोर, लाहोटी प्राईड, सातारा. सकाळी 11 ते सायंकाळी 8. फोन 96562307002, 96562307002.
1: दीपज्योती फिजिओथेरपी क्लिनिक सातारा. जगा आयुष्य वेदनामुक्त.

0: लता मंगेशकर यांच्या स्वरातली ही गझल आपण ऐकली.
1: अधिक मासात मुलीला जोडवी पैंजण आणि जावयाला छान मानपान.
2: अधिक मासात मुलीला जोडवी पैंजण आणि जावयाला छान मानपान.
1: सातारचे श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स म्हणजे
2: चांदीची खाण आनंदाचं वाण.
3: अधिक मासाच्या तयारीसाठी तयार श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स. चांदीची जोडवी पैंजण तांब्या भांड ताटवाटी चेन अंगठी ब्रेसलेट असं 101 अधिक मासाचं चांदीचं वाण.
2: श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स सम्राट गणपती चौक सातारा.
3: क्षण अधिक मासाचे खास चंदेरी वाणांचे श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स.
4: ज्येष्ठ क्रीडा संघटक क्रीडा महर्षी माननीय पैलवान साहेबराव पवार भाऊ यांच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त राजेश्वर प्रतिष्ठान आणि तालीम संघ सातारा यांच्या सहकार्याने राष्ट्रीय हिंद केसरी कुस्ती स्पर्धा 2026 दिनांक 14-17 मे स्थळ शाहू स्टेडियम सातारा. वेळ 7-10 आणि 5-10. प्रवेश विनामूल्य. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुरुष आणि महिला मल्लांच्या नेत्रदीपक कुस्त्यांचा आनंद घ्या. हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा. आयोजक दीपक साहेबराव पवार.

0: श्री शाहू धर्मादाय नेत्र रुग्णालय कोडोली सातारा. डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक मशीनद्वारे खात्रीशीर उपचार. अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टर्स. फेको मशीनद्वारे मोती बिंदू शस्त्रक्रिया. तपासणी फी फक्त 50 रुपये. पत्ता रहमतपूर रोड कॅनॉल चौक कोडोली सातारा. मोबाईल 755-871-2205 755-871-2205.
1: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई. गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था गणपती आळी भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
2: ज्येष्ठ क्रीडा संघटक, क्रीडा महर्षी, माननीय पैलवान साहेबराव पवार भाऊ यांच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त राजेश्वर प्रतिष्ठान आणि तालीम संघ सातारा यांच्या सहकार्यानं राष्ट्रीय हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा 2026 दिनांक 14-17 मे, स्थळ शाहू स्टेडियम सातारा, वेळ 7:30 आणि 5:50, प्रवेश विनामूल्य. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुरुष आणि महिला मल्लांच्या नेत्रदीपक कुस्त्यांचा आनंद घ्या. हजारोंच्या संख्येनं उपस्थित रहा. आयोजक दीपक साहेबराव पवार.

कार्यक्रमातली शेवटची गझल होती रूपकुमार आणि सोनाली यांच्या स्वरातली. याबरोबरच गझल गीतांचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सकाळचे 11 वाजलेत. मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम ऐकूया निवेदनासह. श्रोत्यो, मनातील भावभावना हा एक वेगळा गुंताय. माणसाचं जीवन हे आनंद, सुख, दुःख, विरह, आठवणी अशा अनेक वेगवेगळ्या लहरींनी व्यापून गेलेलं असतं. अशाच काही भावभावनांच्या सुरेल संगम असणारी मराठी भावस्पर्शी गाणी ऐकूया पुढचा अर्धा तास. या भावभावनांच्या हिंदोळ्यावर आमच्यासोबत राहा. कार्यक्रमांची सुरुवात करूया अष्टविनायक चित्रपटातल्या.

जुन्या मराठी गीतांमध्ये एक मखमली स्पर्श होता, आताही आहे, पण काळाबरोबर बदललेला. आपण जर जरा मागे गेलो तर श्यामची आई चित्रपट आपल्याला आठवतो, त्यातलं हे अतिशय सुंदर गीत.

1981 सालचा आई चित्रपट. उषा नाईक, कुलदीप पवार, निळू फुले, अरुण सरनाईक, चंद्रकांत यांसारख्या कलाकारांनी आपल्या अभिनयानं संस्मरणीय ठरवलेला चित्रपट. यातलं एक भक्तिरसाचं गीत ऐकूया.

माणसाच्या आयुष्यात शब्दांपेक्षा जास्त काही बोलत असतात त्या भावना, आणि त्या भावनांनाच आपण भाव असं म्हणतो. मगाशी आपण आई चित्रपटातलं गीत ऐकत होतो, देवांचाही देव करतो भक्तांची चाकरी, यात भक्तिभाव होता. आताच प्रेमाचा भाव असणारं हे गीत ऐकूया, चंद्र होता साक्षीला, या चित्रपटातला आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या स्वरात. गीत जगदीश खेबुडकर यांचं, संगीतकार सुधीर फडके. चंद्र आहे साक्षीला.

राज्यदत्त दिग्दर्शित 1980 साली प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट भालू। यात प्रमुख भूमिका होत्या प्रकाश भेंडे, उमा भेंडे, नाना पाटेकर, निळू फुले, विक्रम गोखले, रंजना यांच्या। एक सुंदर चित्रपट, त्यातील सगळीच गाणी अर्थपूर्ण सुरेल होती। कधी कधी खूप काही बोलायचं असतं पण शब्द सापडत नाहीत, अशा वेळेला गाणीच आपल्या भावभावना व्यक्त करत असतात। म्हणून ही गाणी फक्त आवडत नाहीत तर ती आपल्या जीवनाचा भाग बनतात।

भाव हा शब्द छोटासा असला तरी त्याला संपूर्ण आयुष्य त्याच्यात दडलेलं असतं. मनातल्या भावभावना जपता आल्या तरच प्रत्येक दिवस सुंदर होतो. मनातले भाव जपून ठेवा म्हणजे माणुसकीतील नात्यांचा ओलावा टिकून राहील. कार्यक्रमाची आता सांगता करूया अपराध चित्रपटातल्या गीतानं, स्वर महेंद्र कपूर आणि सुमन कल्याणपूर यांचा. गीत आहे मधुसूदन कालेलकर यांचं, संगीतकार एन दत्ता.

मनातले भाव जिवंत असतील तर आयुष्य कितीही कठीण असलं तरी त्यात आनंद फुलत राहतो. अशाच आपलं आयुष्य आनंदानी भावभावनांनी भरत राहो, सदाबहार राहो आणि आकाशवाणीशी जोडलेलं राहो. हा सुंदर भावभावनांचा मृदगंध सर्वत्र दरवळत राहो. श्रोते हो, आज इथंच थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह आपल्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. आकाशवाणीचे हे सातारा केंद्र आहे. दुपारचे 12 वाजतायत. आता वनिता मंडळ कार्यक्रमासाठी जाऊया आकाशवाणीच्या मुंबई केंद्राकडे.

0: मजनू श्रोते हो, आज मंगळवार तुम्ही सगळेजण अगदी आपुलकीनं वाट बघत असाल की सुखदा, रोहित आणि शर्वरी यांच्या नेमक्या गप्पा कुठल्या विषयावर रंगल्यात. बोल म्हणजे बाहेर उन्हाळा आहे हे मला मान्य आहे, खूप गरम होतंय, पण त्यांच्या देखील अशा छान गरमागरम खुमासदार गप्पा मारायला तुम्ही देखील आतुरतेनं वाट बघत आहात. चला तर मग अजिबात वेळ न दवडता ऐकूया स्मिता गानू जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात. यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे. ऐकूया तर आपुलकीया घरात.
1: अरे वा सुखदा, काय ग आज एकदम छान साडी वगैरे तयार झाली आहेस.
2: छान छान साडी म्हणजे? म्हणजे फक्त साडीच छान का? मी छान नाहीये का?
1: नाही ग, नाही ग, नाही ग, तसं नाही, तसं नाही, तू छान आहेसच. ते काय आता रोज रोज सांगायचं. आणि मुख्य म्हणजे तुझा चॉईस मस्त आहे एकदम.
2: थँक्यू थँक्यू. माझा चॉईस मस्त आहे असं म्हटल्याबद्दल.
1: हे बघ, गोष्ट साधी सरळ सोपी आहे. तू मला जीवनाचा साथीदार म्हणून निवडलंस, इथेच तुझा छान चॉईस निर्विवाद सिद्ध झालेला आहे.
2: म्हणजे माझ्या या चॉईस बद्दल तू बोलत होतास होय?
1: हा म्हणजे हा वन ऑफ युअर बेस्ट चॉईसेस असं म्हणू शकतो.

0: सगळं चांगलं तेवढं कसं स्वतःला लावून घेतोस रे तू?
1: कारण तू कधी चांगलं म्हणत नाहीस. बरं, आता विषय होता तुझ्या सुंदर दिसण्याचा आणि तुझ्या साडीचं प्रयोजन काय हा. पण सुखदा, थांब, एक मिनिट. ही साडी काय ग, ही मी कधी बघितली नव्हती. नवीन घेतलीस की काय? हा, कुठे घेतलीस? म्हणजे सेल बिल मध्ये?
0: अरे हो हो हो, ऐक जरा, ही साडी तू बघण्याचा प्रश्नच नाही, कारण ही माझी साडी नाहीच आहे मुळी.
1: येस, म्हणजे बघ माझं किती बारीक लक्ष असतं तुझ्याकडे, आणि तू म्हणतेस की मला काही माहितीच नसतं, मला काही पर्वाच नाही वगैरे.
0: नाही, तुला काही माहीत नसतं ही वस्तुस्थिती आहे. या खेपेला फॉर अ चेंज तुझं म्हणणं खरं ठरलंय की ही साडी माझी नाहीये, त्यामुळे तू बघितलेली नाहीये.
1: कोणाची आहे? कोणाची?
0: तर ती माझ्या आईची आहे.
1: हो काय ग, पण आईची साडी कशासाठी आणलीस? एकीकडे म्हणायचं त्या कपाटभर साड्यांचं काय करायचं म्हणून, आणि हे असं कोणाकोणाच्या साड्या नेसायला घेऊन यायचं, हे काय तुझं गणित मला कळत नाही.
0: एक एक मिनिट रोहित, ही काही कोणाकोणाची साडी नाहीये,
1: मग
0: माझ्या आईची साडी आहे.
1: यु मीन माहेरची साडी?
0: पण म्हणून ही साडी नेसून मी काही मुळे मुळे रडणार वगैरे नाहीये, उलट मला छान प्रसन्न वाटतंय.
1: हो हो हो, ते दिसतच चेहऱ्यावरून. पण माझ्या मूळ प्रश्नाचं उत्तर,
0: आईची साडी नेसायला कोणतंही कारण लागत नाही, मात्र ती नेसली की हसण्याचं खुश होण्याचं कारण आपोआप मिळतं.
1: हो, साहित्यिक आणि सेंटिमेंटल.
0: अजिबात सेंटिमेंटल नाही, पण तू कोणत्याही बाईला विचार, आपल्या आईची साडी नेसणं म्हणजे जणू काही आईच्या मायेची ऊब मिळणं.
1: हो हो हो, हे मात्र खरं आहे. आपली शर्वरी सुद्धा नाही का नेहमी आईच्या साड्या नेसायला घेऊन जाते.
0: आणि अरे गंमत म्हणजे एरवी ह्या मुली कॉर्पोरेट मध्ये फॉर्मल कपड्यात असतात.
1: पूर्वी खूप स्ट्रिक्ट होतं हे प्रकरण. फॉर्मल कपड्याचे सुद्धा केवढे नियम असायचे.
0: आणि रंगांच्या बाबतीत सुद्धा काय तर म्हणे न्यूट्रल कलर असावेत.
1: पण हल्ली ड्रेस कोड बऱ्यापैकी शिथिल झालेले आहेत, म्हणजे सिम्पल सलवार कमीज वगैरे चालतं. काही काही ऑफिसेस मध्ये ठराविक दिवशी टी शर्ट सुद्धा चालतात म्हणे. पण ते शर्वरीचं तू काय सांगत होतीस?
0: हा, तर शर्वरी आईच्या साड्या नेसून ऑफिसला जाते आणि भाव खाते, कारण आईच्या साड्यांचा चॉईस भन्नाट आणि हाय क्लास आहे.
1: हे बघ, साड्याच नाही एकूणच आईच्या सगळ्याच बाबतीमध्ये चॉईस रंगसंगती जबरदस्त असते.
0: आणि बऱ्याच लोकांचं मानणं असतं की खूप महागातली वस्तू म्हणजे भारी वस्तू, पण आई अगदी साधी सुती साडी सुद्धा किती छान पद्धतीने नेसतात. तो काय तो तुझा शब्द काय त्यासाठी?
1: एलिगंट. एलिगंट,
0: हा, एलिगंट, मोहक आणि अभिरुची पूर्ण.
1: क्या बात है,
0: म्हणजे साधी वस्तू सुद्धा तुम्ही कशी प्रेझेंट करता यावर त्या वस्तूचं किंवा गोष्टीचं सौंदर्य आणि कल्पकता हे दिसून येतं.
1: आणि मग शर्वरी त्या साड्या नेसून ऑफिसला जाते आणि मग
0: ऑफिस मधल्या कलिग्स तिला हमखास विचारतात, ही मम्मीची साडी आहे ना?
1: आणि मग तिला रागच येत असेल.
0: इथेच चुकता तुम्ही पुरुष मंडळी
1: का?
0: अरे आईची साडी असं छान लेबल मिळालं की उलट ती प्राऊड वगैरे असं काय ते फील करून घेते.
1: आणि आईची साडी मिरवते असंच म्हणायचंय ना तुला?
0: रोहित तुला गंमत सांगते, अरे साडी नसल्यावर स्त्रीचं दिसणं साडीवर अवलंबून नसतं, तर ती स्त्री ती साडी कशी कॅरी करते यावर अवलंबून असतं.
1: हो हो, मला वाटलं नेसली साडी झालं काम, पण त्यामागे एवढं हे सगळं लॉजिक वगैरे असतं मला माहित नव्हतं बुवा.
0: साडी नेसल्यानंतर कुणी अवघडून वावरतात, कुणी अगदी सहज असतात ना, या सहजतेमध्येच खरं सौंदर्य दडलेलं असतं.
1: बरं बरं बरं, आता तू तुझी दडलेली गोष्ट सांगून टाक बरं, म्हणजे ते आईची साडी का बरं आणलीस ते. नाही मग अशी तू म्हणालीस की त्याला काही कारण लागत नाही वगैरे, तरी पण कुछ तो बात होगी असं वाटतं मला.
0: बात वगैरे काही नाही, मागच्या रविवारी मदर्स डे साठी आईला ही साडी सरप्राईज म्हणून आणली होती. तू हैदराबादला गेला होतास ना, म्हणून तुला दाखवता आली नाही, आणली तशी लगेच तिला देऊन आली.
1: अच्छा, मदर्स डे म्हणजे मातृदिन
0: इंटरनॅशनल.
1: मे महिन्यात असतो ना का
0: हा
1: दिवस?
0: हा, मे महिन्यातला दुसरा रविवार. मला माहिती, आता तू म्हणशील की हा काही आपला सण नव्हे,
1: तिकडचा.
0: हा, परदेशात ना आलेलं फॅड आहे.
1: पण आई हे बघ काय, म्हणजे मी टीका करणारा माणूस आहे हे तुझं म्हणणं बरोबर आहे. आला असेल परदेशातून हा दिवस, पण एका चांगल्या कारणासाठी साजरा केला जातो की नाही, झालं तर मग.
0: दॅट्स लाईक अ गुड ह्युमन बिंग. अगदी बरोबर, फक्त आपल्या देशातला नाही, म्हणून एखाद्या दिवसाच्या आनंदावर बोट ठेवणं हे काही फारसं योग्य नाही.
1: आणि आपण सुद्धा नाही का मातृदेवो भव पितृदेवो भव असं म्हणतोच ना, मग या निमित्ताने हीच भावना व्यक्त करायची.

0: अगदी, म्हणजे आपण श्रावण अमावस्येला मातृदिन आपल्याकडे करतोच साजरा. हा आणखी एक, तू की नाही खरं म्हणजे छान सोपं करून टाकलं सगळं. तर मी आईला साडी आणि ब्लाऊज पीस आणि फॉल असं सगळं दिलं.
1: अगं हे पण तू सगळं घरी करतेस ना, हे फॉल बिल लावणं वगैरे?
0: मुलगी कोणाची आहे मी? माझ्या आईचीच ना. साडीला फॉल लावणं म्हणजे आईचं आवडीचं काम. तासा भरात लावते ती फॉल आणि तो सुद्धा परफेक्ट, मस्त, नीट नेटका.
1: आणि आई साहेबांचे हेच गुण आपल्यात आले आहेत मॅडमजी?
0: असे नाही, आपण कसे आहोत हे आपल्यापेक्षा इतरांना जास्त कळतं असं मला वाटतं. पण आईची टापटीप माझ्याही कामातून जर दिसत असेल तर तो आईचाच गौरव आहे.
1: बरोबर आहे, बरोबर आहे. पण तरी सुद्धा सुखदा एक विचारतो, म्हणजे तू कधीपासून हे डेज वगैरे साजरे करायला लागलीस ग?
0: पुन्हा आपण तिथेच येतो. अरे सणवार कशासाठी किंवा हे डेज वगैरे कशासाठी? तर
1: मज्जा करण्यासाठी, गोडधोड खाण्यासाठी निमित्त. आणि अर्थशास्त्रात म्हणतात ना तसं, अर्थकारणाला म्हणजेच बाजाराला चालना देण्यासाठी
0: हे हेतू आहे तसा. पण आणखी महत्वाचा मुद्दा म्हणजे या निमित्ताने चार नातेवाईक किंवा शेजारी पाजारी जमावेत, विचारांची देवाणघेवाण व्हावी, कुणाला काही मदत हवी असेल तर केली जाते इतकं.
1: आणि कुणाला थँक्यू वगैरे म्हणायला एरवी संकोच वाटत असेल तर या निमित्ताने ते म्हणता यावं. थोडक्यात कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा दिवस. बरोबर की नाही?
0: अगदी बरोबर.
1: आणि तुझा आवडता फंडा, त्या त्या ऋतू प्रमाणे निसर्गाशी जवळीक साधणं किंवा संस्कृती जपणं.
0: हे तर नक्कीच खरंय. हा म्हणजे आता हेच बघ ना, अधिक महिन्यात जावयाला खास बोलावून.
1: थांबा, बेल वाजली, बघूया कोण आहे.
2: हा बाप रे, गरम आहे. गरम असं मी आता अजिबात म्हणणार नाहीये.
0: हा
2: कारण असं म्हणून ना आणखीन गरम व्हायला लागतं.
1: अरे हे काय नवीनच ऐकतोय मी. मग काय म्हणणार आहेस तू? वा काय मस्त चिडडे म्हणून वगैरे.
2: दादा तू ना, पण दादा एक मिनिट, हा तुझ्याकडे मी नंतर बघते. पण ही मा काय, बहारों की राणी, ख्यालों की मलिका, कोण आहे कोण इथे?
0: शर्वरी का ग, काही बोलतेस का तू?
2: बर मग काय म्हणू. हा तारीफ करू क्या उसकी जिसने तुम्हे बनाया. हे सुखदा, मॉडर्न किंवा आजच्या भाषेत म्हणायचं तर टौका दिसेस. टौका?
0: अगं ए, तुझ्या जिभेला काही हाड? हा गप्प बसा, काय शब्द वापरतेस तू.
1: शर्वरी थँक्यू. म्हणजे मला सुद्धा असंच काहीतरी म्हणायचं होतं, म्हणजे टौका वगैरे असा नेमका शब्द मला सापडत नव्हता ग.
0: बास बास हा रोहित, आता तुम्ही दोघं काही ते टौका बिउका असलं काहीतरी नको उगाच, म्हणजे असलं काही बोलू नका. आईची साडी नसल्यामुळे माझं मला छान वाटतंय हे मात्र नक्की.
2: येस, मला वाटलंच की ही तुझी साडी नक्कीच नाही. पण भारी आहे बरं का साडी, एकदम मस्त आहे.
0: थँक्यू. तू पण घेऊन जा एखादा नेसायला, एवढं शांत कूल वाटतंय ना या गर्मीमध्ये सुद्धा. छान सफेद आणि आकाशी रंग दोन्हीही थंडावा देणारे.
1: हे घ्या बहिणाबाई, तुम्ही पण हा थंडावा घ्या, ताजं गारेगार लिंबू सरबत.
2: वा वा वा दादा असावा तर असा. बर का, मी किने एक निरोप सांगायला आलीये. म्हणजे हे काम मी फोनवर करू शकले असते.
1: पण तुला इथे येण्यासाठी काहीतरी कारण हवं असतं ना.
2: सुखदा याला ना गप्पा बसायला सांग, नाहीतर.
0: शर्वरी हे बघ तू असं कर, तू फक्त माझ्याशी बोल. हा कसला निरोप आणि कुणाला द्यायचा आहे?
2: ते अधिकाचं वाण द्यायचं वगैरे आई म्हणत होती, पण मोहितने या वाण वगैरे किंवा काहीही वस्तू देण्या घेण्याला साफ नकार दिलाय.
1: वा वा वा क्या बात, म्हणजे चला माझ्या नकाराला आणखी एक भक्कम आधार मिळाला तर.
2: हो तर, तू सुद्धा नाही म्हणणार हे मला ठाऊकच होत. मग आम्ही एक प्लॅन बनवला.
1: काय काय काय?
0: अरे वा, कसला प्लॅन केलात ग तुम्ही?
2: अधिक महिना साजरा करायला म्हणून आपण सगळे कुठेतरी छोटीशी 4 दिवसांची ट्रिप करूया, कसं वाटलं?
1: पण मग ते माझे 33 अनारसे, जावयाची पूजा, चांदीची वाटी वगैरे वगैरे वगैरे.
0: रोहित उगाच आपलं काहीतरी. आज सकाळी तर आपण म्हणत होतो नाही का की जावयाचा मान म्हणजे लेकीचा सुद्धा मान असतोच ना.
1: नाही नाही, म्हणजे लेकीचा मान हा जावयाचा मान असं तुला म्हणायचंय का? आईची साडी नेसल्यामुळे. असेल असेल असेल. वा वा वा, म्हणजे आमच्या मानात तुम्ही परभारे स्वतःला सुद्धा मोजून घेत आहे.
0: अरे केव्हाही आपला उल्लेख लेख जावई असाच होतो की नाही, जोड शब्द.
1: अगदीच अगदीच, आई बाबा किंवा रेवाच्या सुद्धा बोलण्यात नेहमी रोहित सुखदा असं जणू काही जोड नाव असावं असं आपलं नाव येतं.
0: आणि आपण सुद्धा नेहमी शर्वरी मोहित असा एकत्रच उल्लेख करतो की नाही.
1: नक्कीच नक्कीच, पण ते जाऊ दे, अधिक बिधिक बाजूला ठेव.

0: वाण घ्यायचं नाही म्हणून आम्ही येतच नाही असं तू आईला म्हणाली नाहीस ना?
1: नाही रे, मला माहितीये माझ्या आईबाबांकडे जायला माझ्यापेक्षा तू जास्त उतावीळ असतोस.
0: नाही पण काही नवीन वस्तू घ्यायची असेल, काही उपकरण वापरताना अडचण आली तर ते पहिला फोन मला करतात म्हणून.
1: हो बरोबर,
0: आणि त्यामुळे तुला हेवा वाटणं माझा स्वाभाविक आहे.
1: अरे
0: थोडी जेलसी होते हो की नाही सांग.
1: होते खरे थोडी थोडी, पण ना मला की नाही तुझं कौतुक सुद्धा वाटतं. कधी कधी तर मी विसरून जाते की तू त्यांचा मुलगा नव्हे जावईयेस, एवढं तुमचं नातं अकृत्रिम आहे.
0: वा वा, काय परफेक्ट शब्द वापरलायस, अकृत्रिम. झकास. आणि म्हणूनच सुखदा, म्हणजे तुझे हे सगळे जे गुण आहेत ना त्यामुळे तुम्हाला आवडतं.
1: वा वा वा वा, मस्का बटर पुरे आता.
0: बरं राहिलं नाही करत. पण मग प्लॅन काय आहे, म्हणजे पुरुष मंडळींना नामोहरम करण्याचा काही प्लॅन झालाय का शर्वरी?
2: हो सांगते. मी काय म्हणते सुखदा, तूच सांग ना.
0: ओ माय गॉड, म्हणजे सुखदा तुला हा कट आधीच माहिती होता? म्हणजे नामोहरम वगैरे करणं हे तुला माहिती होत?
1: नाही रे, उलट त्याच पुरुषाचं कौतुक करण्याचं आम्ही ठरवलंय. म्हणजे आम्ही आपल्या 3 कुटुंबांशी मिळून एक झक्कास ट्रीपच ठरवून टाकली.
2: हो ना, आधी आम्ही महाबळेश्वर ठरवत होतो, पण आता गेस व्हॉट, मी असं म्हणेन गेस वेअर, कुठे जाते ओळख ओळख.
0: आता महाबळेश्वर नाही तर मग कुठे?
2: थेट सोमनाथला जातोय आपण, सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाच्या अमृत महोत्सवात सहभागी व्हायला.
0: शपथ. बियॉन्ड इमॅजिनेशन. कसला भारी प्लॅन आहे. पण मला सांग, सगळ्यांना जमणार आहे का ग?
1: जमावच लागेल, म्हणजे त्याचा सोहळा काय तो झाला, पण वर्षभरात आपण जाऊ शकतो ना केव्हाही. लवकरच वर्षभर म्हणजे उगाच वेळ नाही घालवायचे. रेवा शर्वरी वर्क फ्रॉम होम म्हणजे वर्क फ्रॉम सोमनाथ करतील.
2: मोहितने तिथेच आसपास साईट व्हिजिट ऍडजस्ट करून घेतलीये. मुक्ताला शाळेला सुट्टीच आहे आणि दोन्ही आई बाबा मंडळींना सुट्टीचा काही प्रश्नच नाही.
0: व्हॉट अबाउट मी? मी काही रिकाम तिकडे आहे का? समजा त्याच आठवड्यात माझं काही महत्वाचं काम निघालं तर? तुम्हाला माझं शेड्यूल तरी माहितीये का?
1: तुला आठवतं का रोहित, मागच्या रविवारी जेवताना मी सहज गप्पांमध्ये तुला पुढच्या महिन्याच्या टूर किंवा महत्वाच्या मीटिंग आहेत का वगैरे विचारलं होतं.
0: ते यासाठी होत तर? अगं पण ते अगदी आपलं कसं कॅज्युअल बोलणं चालू होत.
1: तुझ्यासाठी कॅज्युअल नाही का ग?
2: हो तुझ्यासाठी कॅज्युअल होत, पण त्यातून आमचा गुप्तहेर बातम्या खणून काढत होता.
0: तुम्ही बायका ना खरंच, म्हणजे अशा शातीर असता कल्पनाच येत नाही. मी आपला भाबडेपणाने सरळ सरळ उत्तर देत होतो.
2: दादा तू तरी हे बऱ्यापैकी शांतपणे ऐकून घेतलंस. मोहित तर उडालाच, आणि त्याला ही खबर दिली कोणी माहितीये का?
0: कोण?
2: आपल्या साटोबाई मुक्ताई.
1: अगं बाप लेकीचं नातं असंच असतं, मुली आपली सिक्रेट्स पहिली बाबाकडे शेअर करतात.
0: आणि लग्न झालेल्या मुली आपल्या आई वडिलांशी मेतकूट जमवून जावयाचा बकरा करतात, त्याचं काय?
2: ए दादा काही बोलू नकोस. अरे बकरा कसला, आम्ही तर तुमचा सन्मान आणि सत्कार करतोय.
0: सगळं तुम्हीच ठरवा आणि त्याला गोंडस नाव द्या. सन्मान सत्कार चालायचंच.
1: कौतुक अरे.
0: बरं ते जाऊ द्या, आपण ट्रीपला जातोय त्याबद्दल आणखी काय गुप्त खल वगैरे केलेत का तुम्ही?
2: हा सांगते सांगते ना, पण सुखदा त्याआधी माझा एक फक्त छोटासा प्रश्न आहे. मुळात हे अधिक मास प्रकरण आहे तरी काय, म्हणजे त्यावरून आपली आज एवढी चर्चा झाली.
0: म्हणजे हिला हेच मुळात माहित नाही, सांगून टाक.
1: प्रकरण वगैरे काही नाही ग, वैदिक काळापासून सौर कालगणना आणि चांद्र कालगणना अशा कालगणनेच्या 2 पद्धती चालू होत्या. वैदिक ऋषींना हे लक्षात आलं की चांद्र आणि सौर कालगणना यांचा एकमेकांशी मेळ जुळण्यासाठी काही दिवसांचा फरक राहतोय त्यात.
0: म्हणजे आपले ऋषीमुनी किती ग्रेट होते बघितलंस ना, पुढे काय झालं?
1: हा तर हे अंतर भरून काढण्यासाठी मग दर 3 वर्षांनी कालगणनेमध्ये 30 दिवस अधिक घेण्याची पद्धत सुरू झाली, तोच हा अधिक मास.
2: पण त्यात जावयाचा संबंध येतोच कुठे?
0: अरे जावयाचा संबंध म्हणजे जिथे कमी तिथे जावई देतो हमी, कळलं? म्हणून जावयाला मस्का मारण्याची पद्धत रूढ झाली, कळलं का तुला?
1: काही या रोहित तुझं. बरं शर्वरी, ट्रीप साठीचं कॉन्ट्रीब्युशन तुला ऑनलाईन ट्रान्सफर करू ना.
2: भाई ग, त्या 2 सिनियर मोस्ट जोडप्यांपुढे खर्च हा शब्द उच्चारू नकोस.
1: का?
2: कारण अग ट्रीपचा सगळा खर्च तुमचे आणि आमचे आई बाबा करणार आहेत असं त्यांनी ठणकावून सांगितलंय.
0: अरे हे हे हे हे मात्र टू मच आहे, याला काय अर्थ आहे?
1: राहू दे रे, त्यांचा आनंद त्यात आहे असं म्हणायचं. मग अधून मधून करू.

0: हवं त्यांना. बाकीच्या गोष्टींमध्ये आपण या ना त्या रूपाने भरपाई करू.
1: ए म्हणजे आपण लहान मुलांचं मन राखायला त्यांच्या होला हो म्हणतो, पण शेवटी आपल्याला हवं तेच करतो असंच ना.
0: खरे, आपले आई वडील एका टप्प्यानंतर आपली मुलंच होऊन जातात ना शर्वरी. मग त्यांना मुलांसारखं जपायचं, त्यांचं मन राखायचं आणि त्यांना आवडतील अशा गोष्टी करायच्या शक्यतो.
1: येस,
2: सुखदा सुखदा. अग नको ना एवढं इमोशनल बोलूस. अग आपण सुद्धा 60-70 वर्षाचे झालो ना की आपली मुलं सुद्धा असाच विचार करतील का ग आपल्या.
1: अरे बापरे, आता कोण इमोशनल होतंय हा.
0: चला चला, तो उगाच आपली मस्करी करत असतो ग. चला आता वास्तवात येऊया.
2: हो हो, वास्तवात यायचं म्हणजे ही मांजर माझ्याशी पुन्हा भांडायला सुरुवात करणार.
1: अरे असं म्हणतात की ज्यांचं एकमेकांवर जास्त प्रेम असतं ती माणसं जास्त भांडतात.
2: अजिबात नाही, कुठेतरी काहीतरी ऐकतेस वाचतेस आणि इथे माझ्यावरती फिलॉसॉफी फेकतेस.
0: थांबा दोघही, तुम्ही पुन्हा सुरू होणार का रे. कुणीतरी एकाने गप्प बसा,
2: गप्प बसायचं.
0: अगदी देवासारखं बसा, शांत.
1: ऐकत नाही अजिबात.
2: नाही नाही नाही, तू तू ह्या ह्या भांडखोर मुलीला तू आधी सांग.
1: मी नाही भांडखोर, ह्या दुष्ट माणसाला सांग तू.
2: अरे
1: अरे नाही,
0: थांबा.

मंडळी आताच आपण ऐकत होतात आपुलकी या घरात, ही कौटुंबिक श्रुतिका. याचं लेखन केलं होतं स्मिता गानू जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे.

0: नमस्कार श्रोतेहो, आपलं आरोग्य दर्पणमध्ये मनापासून स्वागत आहे. मंडळी, हवामानात होणारा बदल असो किंवा इतर अनेक गोष्टींमुळे वाढणारा ताण असो, या आणि अशा अनेक कारणांमुळे तब्येतीवर परिणाम होताना दिसतो. मग अशा वेळेस हॉस्पिटलची पायरी चढण्याची वेळ येते. मग डॉक्टर अंडर ऑब्झर्वेशन ठेवतात. त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या इतकीच आपुलकीनं काळजी घेतात त्या म्हणजे प्रशिक्षित परिचारिका. वेळेवर औषधपाणी बघणं, औषधांना मिळणाऱ्या रिस्पॉन्सची दखल नोंदवून ठेवणं, या आणि अशा बऱ्याच गोष्टी परिचारिका रुग्णसेवेत असताना करत असतात. आज आहे जागतिक परिचारिका दिवस. आजच्या दिवसाचं औचित्य साधून आज आपण परिचारिका अर्थात नर्स यांचं आयुष्य नेमकं कसं असतं, त्यांना कोणत्या कोणत्या प्रश्नांना किंवा परिस्थितीला तोंड द्यावं लागतं, या सगळ्याविषयी जाणून घेणार आहोत. आज आपल्या स्टुडिओमध्ये आम्ही आमंत्रित केलेलं आहे अधिपरिचारिका उमा कानिटकर यांना. नमस्कार उमाताई, आमच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: त्या ऑगस्ट 1990 ते जुलै 1993 पर्यंत विद्यार्थी परिचारिका म्हणून कार्यरत होत्या आणि त्यानंतर जानेवारी 1994 पासून आतापर्यंत अधिपरिचारिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा ऑपरेशन थिएटरमधला कामाचा अनुभव जवळपास 20 वर्षांचा आहे. अगदी सुरुवातीला तुम्हाला मला विचारावं असं वाटतं की हे क्षेत्र तुम्ही का निवडलं किंवा काय असं घडलं की हेच क्षेत्र निवडावं असं वाटलं?
1: खरं तर क्षेत्र निवडायचं म्हणजे त्यावेळेला जेव्हा स्टुडंट म्हणून जॉईन व्हायचं होतं तेव्हा खरं तर जॉब ओरिएंटेशन किंवा करिअर ओरिएंटेड असं काही नव्हतं, तेव्हा तेवढं काही कळत नव्हतं. पण माझ्या घरामध्ये काही 2-3 जणी आहेत ज्या परिचारिका होत्या त्यावेळेला कार्यरत, त्यांच्याकडे बघून किंवा पेशंट रुग्णांची सेवा म्हणजे काय असतं किंवा एक तो युनिफॉर्म, युनिफॉर्मचं एक अट्रॅक्शन होतं, सफेद वस्त्र पर कभी न लग्ने देंगे असं सर्व ते एक मनाला असं भावून जाणार होतं. त्यामुळे असं होतं की स्वच्छ आणि शुभ्र गोष्टी ज्या मनापासूनही शुभ्रता आणतील आणि रुग्णांची सेवा करतील त्याच्याकडे थोडं आकर्षित होऊन हा जॉब निवडण्याचं हे केलं. त्यामुळे म्हणजे तसं म्हटलं तर त्यासाठी नर्सिंगकडे आलो. पुढे जाऊन त्याच्यामध्ये काय चेंजेस असणार, काय करावं लागणार हे तेव्हा काहीच माहीत नव्हतं, पण ह्याचं अट्रॅक्शन म्हणून नर्सिंगला जॉईन झालो. खरं तर हा प्रश्न आम्हाला जेव्हा नर्सिंग जॉईन करताना इंटरव्ह्यू झाला त्यावेळी विचारला होता.
0: बर.
1: की काय तुम्ही नर्सिंगला का आलात, म्हणजे काय यावं असं वाटलं. पण तेव्हा असं हे नव्हतं की काय उत्तर द्यावं, पण घरामध्ये आमच्या आहेत नर्सेस म्हणून आम्ही त्यांना बघून आम्ही आलो असं होतं. पण आज हे असं वाटतंय की त्यावेळेला आपण आलो ही काळाची गरज होती, कारण घरातील परिस्थिती तशी खूप चांगली नसल्यामुळे इन्कम सोर्स हा लगेच चालू होईल किंवा अशा दृष्टीने नर्सिंगकडे आलो.
0: आणि विद्यार्थी दशेत तुम्ही होतात अगदी सुरुवातीच्या काळात 1990 मध्ये, तर तेव्हाचे अनुभव कसे होते?
1: 90 मध्ये आम्ही आलो, खरं तर इथे आले तेव्हा मी डहाणू दापचरी सारख्या एका छोट्याशा खेड्यातून इथे आले. जेव्हा हॉस्पिटलमध्ये आले त्यावेळेला एक मनात एक भीती होती की बापरे शहर आहे एवढं मोठं, इंग्लिश एकदम फ्लुएंटली बोलणारी लोक आहेत, आपला ह्याच्यात निभाव लागेल का, आपण हे करू शकू का, अशी थोडी शंका होती. हॉस्टेलला राहायचंय, 3 वर्ष पूर्ण घर लांब आहे, सोडून सर्वांना सोडून हॉस्टेलमध्ये राहायचंय, हॉस्टेलमध्ये ऍडजस्ट होईल का, या गोष्टी मनात होत्या. पण ठीक आहे की जॉईन झालो त्याच्यानंतर सर्व हळूहळू

0: सुधारत गेलं आणि जेव्हा स्टाफ म्हणून नर्सिंग ट्रेनिंग पूर्ण झालं आणि स्टाफ म्हणून जॉईन झालं तेव्हा मात्र असं वाटलं की आता जबाबदारी आहे, की आता आपल्याला जबाबदारीने काम करायचं आहे. स्टुडंट होतो तेव्हा आपल्याला सिनियर कोणीतरी पाठीशी घालणारे होते, शिक्षक होते की जे आपल्याला शिकवतील आणि चुका आपल्या माफ होतील, पण आता होणार नाहीये. आता आपण जे करायचंय ते मनापासून आणि जबाबदारीने करायचंय याची जाणीव मात्र तेव्हा झाली.
1: इथे जबाबदारी एक वाढली,
0: म्हणजे वाढली आणि ती जाणीव खरं झाली की आता आपण ऍज अ स्टाफ म्हणून जॉईन होतोय तर मग ही जबाबदारी आहे आपली की आपले रुग्ण हे आपली जबाबदारी आहे.

0: वर्षात होत नव्हतं ते आता आपण होताना बघतोय. हा तुमचा अनुभव तर खरंच खूप मोठा आहे. तर काय सांगाल,
1: 30-32 वर्षाच्या काळामध्ये खूप गोष्टी बदलल्या. म्हणजे जसं मेडिकल सायन्स पुढे गेलं त्याच्यामध्ये जशा सोयी सुविधा आणि उपचारांच्या पद्धती वाढल्या तसेच आजारही वाढलेले दिसतात. की नवीन नवीन आव्हानं आलेली दिसतात. की जेव्हा मेडिसिन याच्यामध्ये त्वरित डायग्नोस करण्याची यंत्रणाच आली किंवा पूर्वी मॅन्युअली चार्टिंग आणि ह्याची जागा आता इलेक्ट्रिक हेल्थ रेकॉर्ड्सनी घेतली. मॅन्युअल बीपी ऍपरेटसची जागा मोठमोठ्या व्हेंटिलेटर्स आणि लहान मुलांसाठीचे इन्क्युबेटर्स किंवा मॉनिटर्स ज्याच्यावरती तुम्ही पेशंटचं सर्व काही मॉनिटर एका मॉनिटरवर तुम्ही सर्व गोष्टी एका वेळी
0: बघू
1: शकता, मॉनिटर करू शकता, लक्ष ठेवू शकता. या कितीतरी गोष्टी बदलल्या. तसं प्रगत ह्याच्यामुळे प्रगत तंत्रज्ञानामुळे ऑपरेशन्स कमी वेळामध्ये अतिशय अचूक ह्यांनी ऑपरेशन्स करता लॅप्रोस्कोपी सारख्या गोष्टी आल्या. रोबोटिक सर्जरीज चालू झाल्या. त्यामुळे मॅन्युअली गोष्टींचा जो वर्कलोड होता तो हळूहळू कमी होताना दिसतो. दुसरी गोष्ट की जनरल नर्सिंग करण्यावर इतकी वर्ष फक्त भर होता. आता ऑन्कॉलॉजी, क्रिटिकल केअर किंवा स्पेशलायझेशन इन ऑपरेशन थिएटर्स किंवा निओनेटॉलॉजी यासारखी स्पेशलायझेशन नर्सिंगमध्ये सुद्धा आली आणि तीही लोक करण्यासाठी आता प्रवृत्त झाली आहेत किंवा त्याकडे लोकांचा कल आहे की आपल्याला हे स्पेशलायझेशन करायचंय. किंवा नर्सिंगमध्ये डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे हॉस्पिटलमध्ये सुद्धा आता काही गोष्टी जर का अंमलात आणायच्या त्याच्यात सुद्धा नर्सिंगच्या लोकांचा विचार घेतला जातो. इथपर्यंत गोष्टी बदलल्या. किंवा ते जरी झालं तरी सुद्धा आता दुसऱ्या गोष्टी अशाही आहेत की एनएबीएच आणि जेआयसी सारखी हे आली, मानांकनं मिळायची आहेत, हॉस्पिटलला मिळाली पाहिजे, त्यामुळे रुग्णसेवेच्या सुरक्षा आणि कामाच्या प्रोटोकॉल्समध्ये बदल झाले. त्यामुळे रुग्णांची सेवा अतिशय चांगल्या पद्धतीने किंवा सुसूत्रता त्याच्यामध्ये आली. दुसरी गोष्ट जेव्हा आपण तसं ह्या गोष्टी जशा चांगल्या आहेत तशा बदलणाऱ्या अजून गोष्टी म्हणजे की नैसर्गिक म्हणण्यापेक्षा तरुणांमधले वाढते म्हणजे वाढते आजार, जे मानसिक आजार वाढले, वृद्धापकाळातले आजार वाढलेले दिसतात. जसं कॅन्सर सारखे दुर्धर आजार खूप प्रमाणात वाढले. म्हणजे खूप गोष्टी जितक्या चांगल्या जशा झाल्या तशा हेही झाल्या, आजाराचं प्रमाण वाढलं. कारण त्याच्यामध्ये कसं आहे की ह्या
0: सगळ्या गोष्टींमुळे
1: असं की बैठे जॉब झाले लोकांचे किंवा हालचाली कमी झाल्या, व्यायामाचं किंवा हे करणं कमी झालं, खाण्यापिण्याच्या हे बदलल्या, त्यामुळे आजाराचं प्रमाण जितकं वाढलं जितके मेडिसिन आणि हे. त्यामुळे अजून दुसरी गोष्ट अशी झाली की छोट्या छोट्या गोष्टींसाठी लोक मेडिसिन स्वतःच्या मनाने घ्यायला लागली, गुगलवर सर्च करून घ्यायला लागले, त्यामुळे त्याचे दुष्परिणामही त्याचे तितकेच दिसतात. तर ह्या सगळ्या गोष्टी या 30-32 वर्षात खूप प्रमाणात बदललेल्या दिसल्या. म्हणजे ज्या आम्ही जॉईन झालो तेव्हा त्याच्यापेक्षा आता कितीतरी गोष्टी खूप चांगल्याही झाल्या आणि खूप त्याचे दुष्परिणामही त्याच पद्धतीने दिसतात.
0: बरोबर. तुमचा ऑपरेशन थिएटर मधला जो अनुभव आहे तो जवळपास 20-21 वर्षांचा आहे, तर त्याविषयी जरा सांगा ना आम्हाला, तिथलं वातावरण एकंदर किंवा तुमच्या शिफ्ट ड्युटी असतात तिकडच्या.
1: ऑपरेशन थिएटरमध्ये काम करताना पहिली गोष्ट अशी आहे की तुम्ही सतर्क असायला पाहिजे आणि तुम्ही कॉन्फिडंट असायला पाहिजे. कारण कुठल्याही प्रकारची सर्जरी जेव्हा आपण तिथे जातो तेव्हा त्याला लागणारी साहित्य सामग्री किंवा स्टरलायझेशन, कारण आपण ऑपरेशन थिएटर हे पूर्णतः निर्जंतुक असणं गरजेचं असतं, त्यामुळे त्याच्या स्टरलायझेशनकडे जितकं चांगलं लक्ष दिलं जाईल तितका पेशंटचा आउटपुट चांगला मिळतो. कारण तुम्ही जर ऑपरेशन थिएटरमध्ये जर जंतुविरहित काही जंतू आणि ह्याच्यामध्ये काही असेल तर ते तुम्ही ओपन थिएटरमध्ये त्यांनी इन्फेक्शन किंवा हे तर ते कंट्रोल करणं जास्त महत्वाचं असतं, त्यामुळे त्याच्याकडे लक्ष द्यायला लागतं. दुसरी गोष्ट सतर्क असायला पाहिजे, कारण ऑपरेशन जेव्हा चालू असतं तेव्हा त्यावेळी त्याच्या व्यवस्थित साधन सामुग्री जर तुमच्याकडे माहिती नसेल किंवा अवेलेबल नसेल तर त्या गोष्टी शोधेपर्यंत किंवा

0: पेशंटच्या अनेस्थेशियाची वेळ वाढू शकते. म्हणजे तुम्ही सतर्क असायला पाहिजे, तुम्ही घेतलेला काउंट इन्स्ट्रुमेंट म्हणा किंवा त्याच्यासाठी लागणारे स्पंजेस ह्याचा काउंट तुम्हाला व्यवस्थित ठेवता आला पाहिजे, त्या सर्जरी बद्दल तुम्हाला माहिती असायला पाहिजे. पेशंट तोच जो पेशंट घेतलाय, एकाच नावाचे अनेक पेशंट रुग्णालयात असतात, तर तोच पेशंट तुम्ही बरोबर घेताय की नाही ही खातरजमा करण्याची सवय हाताला असायला पाहिजे की पेशंट आलाय त्याचं पूर्ण नाव तोच आहे का, त्याची साईड जे ऑपरेट करायची आहे ती साईड बरोबर आहे का, हेही बघणं तितकंच महत्वाचं असतं. त्यामुळे ऑपरेशन थिएटरमध्ये काम करणं आणि आयसीयू आणि जनरल वॉर्डमध्ये काम करणं ह्याच्यात खूप फरक आहे.
1: बरोबर बरोबर.
0: की म्हणजे ऑपरेशन थिएटरचं हे खूपच वेगळंच असतं की ज्या ह्याच्यामध्ये तुम्ही खूप वेगळ्या गोष्टी करता, की असिस्ट करणं, त्याबद्दलची माहिती असणं, त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी की पोस्ट ऑप पण पेशंट आपण जाऊन की ऑपरेशन झालं बाहेर आला म्हणजे आपली जबाबदारी संपली नाही, त्याचं जे काही पार्ट रिमूव्ह केले जातात किंवा ज्याची नोंद ठेवणं व्यवस्थित किंवा त्याचे हिस्टोपॅथ गेले की नाही, सॅम्पल्स बरोबर गेले की नाही, ही तितकीच जबाबदारी, कारण त्या सॅम्पल्सच्या रिपोर्टवरती त्या पेशंटची ट्रीटमेंट अवलंबून असते. की तुम्ही ऑपरेट केलं आणि सोडून दिलं जाऊ दे सॅम्पल असं नाही झालं, तर ते जास्त त्या गोष्टी खूप जागरूकतेने आणि जबाबदारीने पार पाडाव्या लागतात.
1: नक्कीच नक्कीच. आणि या ऑपरेशन थिएटर इतकं जबाबदारीचं ते म्हणजे आयसीयू वॉर्ड.
0: हो, आयसीयू आयसीयूमध्ये तुम्हाला जास्त सतर्क राहावं लागतं कारण तुमचा डायरेक्ट पेशंटशी संबंध येतो. कारण पेशंट 10 पेशंट जेव्हा आयसीयू मध्ये आहेत आणि 2 स्टाफ आहेत, त्यावेळेला त्यांना सगळ्यांचेच मॉनिटर लक्ष ठेवायचे आहेत की कोण कोणाच्या मॉनिटरवर चेंजेस होत आहेत, कोणाला काय डॉक्टर्स आहेत, पण त्यांनी हे केलं तर प्रत्येकाला ड्रग्ज इन्फ्युजन पंप्सनी जातात, तर मग इन्फ्युजन पंप कोणाचा संपलाय का, कुठला अलाराम वाजतोय, म्हणजे आयसीयू मध्ये असणाऱ्या मुली इतक्या सतर्क असाव्या लागतात की त्यांना इकडे तिकडे बघायची फुरसतही मिळत नाही. आणि ते सतर्कता त्यांची असावीच लागते, तरच तुम्ही आयसीयू मध्ये सुसूत्रता ठेवून आणि व्यवस्थित सर्वांकडे की एकाच पेशंटकडे तुम्ही कॉन्सन्ट्रेट केलं म्हणून बाकीचे दुर्लक्षित होतील असं नाही चालणार.
1: जीवाशी खेळ,
0: जीवाशी प्रत्येक आपण एका जीवाशी खेळ खेळतो, तर ते
1: अगदी खरं आहे तुम्ही म्हणताय ते. आणि याबरोबर आहे महत्वाचा तो म्हणजे जनरल वॉर्ड, त्याबद्दल काय सांगाल? इथे खूप प्रमाणात असतात, कारण
0: जनरल वॉर्ड मधली गोष्ट अजून वेगळी, कारण जनरल वॉर्ड मध्ये येणारे पेशंट त्याबरोबरच सरकारी हॉस्पिटल असल्यामुळे त्याच्यावर येणारी नातेवाईकांची संख्याही जास्त असते, मग तुम्हाला त्यांनाही कंट्रोल करायचं असतं, येणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असल्यामुळे तुम्हाला ते वर्गीकरण करता आलं पाहिजे की कोणाला आधी ट्रीटमेंटची गरज आहे आणि ज्याला पहिली ट्रीटमेंटची गरज आहे त्याच्याबरोबर तुम्ही आधी हे केलं तरी सुद्धा दुसऱ्या पेशंटला असं नको वाटायला की त्याच्याकडे लक्ष देत आहेत आणि आम्ही दुर्लक्षित होतोय. तर ती क्वालिटी तुमच्यामध्ये ऍज अ नर्स असायला पाहिजे की येणाऱ्या नातेवाईकांना सुद्धा तुम्ही व्यवस्थित, त्यावेळेला सगळेच लोक तणावात असतात कारण त्यांचा पेशंट असतो, तर पेशंटला सुद्धा त्याच्या भाषेमध्ये त्याला समजेल असं व्यवस्थित जर सांगितलं की हे उपचार तुमच्यावर होणार आहेत आणि ह्या उपचाराने तुम्हाला या गोष्टी होतील, तर तुम्ही त्याचे काही साईड इफेक्ट होऊ शकतात ते जर तुम्ही व्यवस्थित पेशंटला समजावून सांगितलं तर पेशंट उपचारासाठी तयारही होतो आणि सहकार्यही करतो. मग ती क्वालिटी तुमच्यामध्ये असायला पाहिजे. तसंच नातेवाईकांना सुद्धा तुम्ही धीर देणं किंवा त्यांच्याबरोबर प्रेमाने बोलणं किंवा हॉस्पिटलचे काही प्रोटोकॉल्स त्यांना समजावून सांगणं, त्या किंवा हॉस्पिटलचे काही नियम न मोडता त्यांना न दुखावता तुम्हाला त्यांना हँडल करता आलं पाहिजे. हे सर्व जर तुम्हाला जमत असेल तर जनरल वॉर्डमध्ये काम करणं सोपं जातं आणि नाहीतर ते मॅनेज करणं
1: कठीण
0: होऊन बसतं.
1: अगदी खरं. ऑपरेशन थिएटर असेल, आयसीयू वॉर्ड असेल किंवा जनरल वॉर्ड असेल, या तिन्ही ठिकाणी परिचारिका म्हणून काम करताना पेशंट्स लेवल खूप हायेस्ट लेवलला करतात.
0: पेशंट्स हा महत्वाचा मुद्दा आहे सगळ्याच ठिकाणी, कारण जनरल वॉर्डमध्ये तो जास्त जाणवतो. कारण आयसीयू मध्ये कसं होतं की पेशंट बरोबरच आपल्याला फक्त डील डायरेक्टली रिलेटिव्ह बरोबर डील नसतं करायचं, जनरल वॉर्ड मध्ये तुम्ही पेशंट पण आहे आणि बाजूला रिलेटिव्ह पण आहे, त्यामुळे ते हे करणं खूपच कठीण असतं आणि त्याच्यासाठी तुम्हाला पेशन्स आणि पेशंटला समजून घेणं किंवा त्याला समजावणं ह्या दोन्ही कला अवगत असायला,
1: अगदी प्रेमानं त्यांना हाताळावं
0: लागतं त्यांचं, कारण प्रत्येक पेशंट हा भावनिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या किंवा आर्थिक दृष्ट्या सर्व पेशंट भिन्न असतात, त्यामुळे त्यांना कुठल्या पद्धतीने हे करायचं ती त्यांची हिस्ट्री घ्या किंवा त्यांच्याकडून ती माहिती काढून घ्या, पण ती कशा पद्धतीने घ्यायची तेही कळलं तर ते पेशंट आपल्याशी बोलू शकतात किंवा बोलतात.
1: बरोबर.
0: तर ते केलं की सुरळीत काम करता येतं, नाही तर
1: आणि ही नॅक आय थिंक अनुभवातून
0: अनुभवातूनच ती मिळते.

0: त्यामुळे आपण जितकं पेशंट बरोबर बोलत राहू किंवा त्यांची माहिती काढण्याची एक कला असते की आपण असं प्रश्न जर पेशंट विचारले काय तुमचं आर्थिक हे किती आहे तर असं कोणी सांगणार नाहीये, पण ते कसं काढायचं त्यांच्याकडून किंवा आपण त्यांची माहिती कशी गोळा करायची ही एक तुम्हाला अनुभवातूनच येणारी गोष्ट आहे.
1: बरोबर आहे.

0: केलेलं आहे. तर आज जागतिक परिचारिका दिन आहे आणि दरवर्षी याची काही ना काहीतरी खास थीम असते, तर काय आहे ही थीम आणि त्याबद्दल काय सांगाल?
1: जागतिक परिचारिका दिन हा आधुनिक सुश्रुषा शास्त्राच्या जनक मानल्या जाणाऱ्या फ्लॉरेन्स नाइटिंगल यांचा जन्मदिवस म्हणून मानला जातो. 12 मे 1820 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांच्या आठवणीत आणि त्यांनी केलेल्या रुग्णसेवेच्या सन्मानार्थ हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. इंटरनॅशनल नर्सिंग काउन्सिलनी 1965 पासूनच हा दिवस साजरा करायला सुरुवात केली, पण ऑफिशियल 1974 मध्ये 12 मे हा दिवस परिचारिका दिन म्हणून डिक्लेअर करण्यात आला. तर त्याचं ह्या वर्षीचं प्रत्येक वर्षी त्याची काहीतरी थीम असते. ह्या वर्षीची थीम आहे अवर नर्सेस अवर फ्युचर, एम्पॉवर्ड नर्सेस सेव्ड लाईव्स.
0: हो बर. आणि खर तर अशीच परिस्थिती तुम्हाला अनेकदा अनुभवायला होते की त्या तुम्हाला परिस्थितीला तोंड द्यावं लागतं, मग ते नैसर्गिक आपत्ती असेल किंवा इतरही वेळेस तुम्हाला.
1: हो.
0: तर काय सांगाल, तुम्हाला असा कधी अनुभव आला होता का?
1: आम्हाला अनुभव म्हणजे मला स्टुडंट लाईफ मध्ये, मी थर्ड इयर स्टुडंट असतानाच आठवतं की आम्ही नैसर्गिक आपत्ती असं नाही म्हणता येणार, पण बाहेर काही राईड्स झाले आणि बाहेरचं येणारी लोक किंवा स्टाफ येणारे सर्व बंद झाले, त्यामुळे आम्ही रुग्णालयात थर्ड इयर असल्यामुळे आम्ही सिनियर म्हणून पूर्ण हॉस्पिटलची जबाबदारी ऍज अ सिनियर म्हणून आमच्यावरती आली, किंवा आम्हाला ते प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आमच्या बरोबर ज्युनियर दोन दोन देऊन वॉर्ड मॅनेज करायला सांगण्यात आलं. कारण तेव्हा बाहेरून येण्यासारखी कर्फ्यू होते, बाहेरून येण्यासारखी परिस्थिती नव्हती. काही असं बरेच वेळा होतं त्यावेळेची परिस्थिती, तरी सुद्धा आता असंही होतं की पावसामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी जमलं, ट्रेन बंद झाल्या आणि बाहेरून येणाऱ्या स्टाफ येऊ शकत नाही. मग ज्या आतमध्ये आहेत, डबल ड्युट्या करतायत, त्यांच्या बरोबर असेल त्या परिस्थितीमध्ये असेल तितक्या स्टाफमध्ये ते करावंच लागतं. म्हणजे असं नाही की आम्ही म्हणू शकत की नाही नाही आम्हाला स्टाफ नाहीये तर आम्ही मॅनेज कसं करणार. तर त्यामुळे ती हे स्टुडंट लाईफ पासूनच आम्हाला सुरुवात होते की हा आपल्याला हे करायचं आहे आणि ते केलं पण जातं. की खरं तर ते असं एक स्टुडंट लाईफ मध्ये असं होतं की आपल्यावरती जबाबदारी, म्हणजे असं वाटतं की हा आपण शिकलो, म्हणजे आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळतं किंवा नवीन जबाबदारी पेलण्याची ताकद होते किंवा एक सवय होते की जी आम्हाला पुढे जाऊन त्याचे खूप फायदे झाले. आणि मोठ्या सरकारी रुग्णालयात असल्यामुळे त्या गोष्टी वारंवार घडतात, किंवा मोठे ऍक्सिडेंट, एखाद्या ठिकाणी आग लागली, एकत्र येणारे पेशंट, मास कॅज्युअल्टीज, हे हँडल करण्याची कुठल्याही परिस्थितीमध्ये ते रुग्ण हँडल करण्याची एक सवय किंवा क्षमता वाढली असं म्हटलं तरी चालेल.
0: बरं. आणि नैसर्गिक जेव्हा आपत्ती येते तेव्हा पण असंच तुम्हाला अनुभव येतो का?
1: नैसर्गिक आपत्तीच्या वेळी काय होतं की अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये, आता मागे जसा कोकण रेल्वेला ऍक्सिडेंट झाला, कोकण रेल्वेच्या ऍक्सिडेंट मधले बहुतेक पेशंट एका पूर्ण ह्याच्यातले बोगीतले सर्व पेशंट आमच्याकडे आले, ती अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती, दरड कोसळली आणि ऍक्सिडेंट झाले, रोड ऍक्सिडेंट झाले, ट्रेन ऍक्सिडेंट झाले, त्याचे सर्व पेशंट येतात. ज्या वेळेला अशी आपत्ती येते आणि रुग्णालयात खूप मोठ्या संख्येने पेशंट येतात, त्यावेळी मात्र त्यांची वर्गवारी करावी लागते की आधी कोणाला ट्रीटमेंटची गरज आहे, डॉक्टरांशी बोलून मेडिकल वैद्यकीय दृष्ट्या ज्याला आधी गरज आहे त्याच्याकडे आधी कॉन्सन्ट्रेशन करावं लागतं, किंवा येणाऱ्या त्यांच्याबरोबर येणारे नातेवाईक तणावामध्ये असतात त्यांना हँडल करावं लागतं. कारण बऱ्याच गोष्टी, डॉक्टर जरी असले तरी ते वेगळ्या ह्याच्यामध्ये काम करत असतात, त्यावेळेला फर्स्ट एड देऊन आपण काय रुग्णांचं हे करू शकतो, किंवा रक्तस्राव होतोय तो थांबवता येतो, किंवा फ्रॅक्चर आहे त्याला इमोबिलाइज करता येतं की जोपर्यंत ऑपरेशन होत नाही तोपर्यंत पेशंटला अजून त्रास होतो, किंवा बऱ्याच वेळा असं होतं की मर्यादित अचानक आलेली पेशंटची संख्या वाढल्यामुळे मर्यादित संसाधन असतात, ज्याच्यामध्ये उपकरणांची किंवा औषधांची कमतरता त्यावेळी भासू शकते अचानक आलेल्या ह्याच्यामुळे, अशा वेळी उपलब्ध संसाधनाचा पुरेपूर वापर करून आपण पेशंटना जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे उपचार किंवा आराम कसा देऊ शकतो ह्याकडे लक्ष द्यावं लागतं. आणि अशा गोष्टी सरकारी रुग्णालयामध्ये होतात, त्याची तीव्रता बघावी लागते पेशंटची, त्यांचे भाषिक अडथळे कुठल्याही याच्यातून लोक आलेली असतात, भाषिक अडथळे दूर करा, त्यांना समजावून घ्या किंवा समजावून सांगा. आपण त्यांना समजून घेतोय ही भावना जेव्हा त्यांच्या मनात निर्माण होते त्यावेळेला ते कामामध्ये शांततेने आपल्याला काम करता येतं किंवा पेशंट उपचारासाठी तयार होतात.

0: त्या सर्व गोष्टी जेव्हा मास कॅज्युअलिटीमध्ये येते त्यावेळेला कराव्या लागतात आणि त्या त्याच दृष्टीने हँडल केल्या तर आपण व्यवस्थितपणे काम करू शकतो, पेशंटला उपचारही चांगल्या पद्धतीने मिळू शकतात.
1: अगदी खरं आहे. आणि हा जॉब कसा आहे की चॅलेंजिंग आहे, पुढच्या क्षणाला काय होणार ह्याची खात्री नसते,
0: कारण प्रत्येक पेशंटची मानसिक स्थिती वेगळी असते, प्रत्येकाची समजून घेण्याची कपॅसिटी वेगळी असते, किंवा बरेच पेशंट सर्वच उपचारांना तुम्हाला तयार होतील किंवा तर त्यांना ते समजावून सांगणं गरजेचं असतं, किंवा त्यांच्या भाषेमध्ये जेव्हा त्यांना आपण सोप्या सरळ शब्दामध्ये सांगतो की तुम्हाला ह्या उपचाराने ह्या गोष्टी तुमच्या होणार आहेत किंवा ह्या डायग्नोस ह्या टेस्ट केल्यामुळे तुमचं ह्याचा डायग्नोस होईल आणि त्यामुळे तुम्हाला ते सहजरित्या उपचार घेणं किंवा करणं सोपं जाईल किंवा त्यांनी तुम्हाला जास्त फायदा होऊ शकतो हे त्यांना समजावून जेव्हा सांगितलं जातं तेव्हा पेशंट ऐकतात. नाही असं नाहीये. आणि दुसरी गोष्ट की जेव्हा पेशंट हे ऐकतात आणि त्यांच्यामध्ये त्यावेळेला पेशंट ते सहकार्य करतातही आणि समोरून सांगतातही की हो आम्ही तुमच्या केलेल्या ह्याच्याबद्दल समाधानी आहोत किंवा आम्हाला तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने गायडन्स दिला किंवा आम्ही तुमचं ऐकल्यामुळे आज आमची प्रकृती सुधारली हे सांगणारेही पेशंट असतात. तर असं जेव्हा फीडबॅक पेशंटकडून मिळतो तेव्हा मात्र आपण केलेल्या कामाचं काहीतरी समाधान आपल्याला मिळतं. किंवा ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आलेला पेशंट चार दिवसांनी खूपच चांगला झालाय, मी खूप छान आहे, माझं ऑपरेशन छान झालं असं जेव्हा तो सांगतो त्यावेळी आपण केलेल्या 10 तासाची सर्जरी असली आणि आपण उभं राहिलोय खूप 10 तास स्टँडिंग ड्युटी केली पण त्यावेळेला ते सांगणं जे असतं त्यांनी तो क्षीण सगळा निघून जातो आणि ते जे एक समाधान असतं ते खूप वेगळं असतं.
1: खरंय खरंय. हे सगळं करत असताना शिफ्ट ड्युटीज तुम्हाला कराव्या लागतात आणि हे करताना म्हणजे फक्त हॉस्पिटल पुरतं ते मर्यादित नसतं, ते घरच्यांना सुद्धा तुम्हाला सांभाळून घ्यावं लागतं आणि तेही तुम्हाला सांभाळून घेणार हे असणं खूप गरजेचं आहे.
0: त्यामुळे कसं आहे की जेव्हा आम्ही नर्सिंग प्रोफेशन स्वीकारलंय हे घरच्यांशी व्यवस्थितपणे बोला, त्यांचं आपल्या कामाच्या वेळांप्रमाणे कुटुंबाचंही एक नियोजन केलं की बाबा आमची ह्या वेळेला ही ड्युटी आहे, ह्या वेळेला ही, तर आम्हाला ह्या वेळेला आम्ही घरात नसणार तर ह्या वेळेला हे काम तुम्ही बघा, आम्ही जेव्हा परत येऊ तेव्हा आम्ही, असं जेव्हा तुम्ही नियोजनबद्ध व्यवस्थित हे करता तेव्हा घरातली लोक सुद्धा तुम्हाला पाठिंबा देतात किंवा सहकार्य करतात. खूप फॅमिली आहेत की ज्या खूपच म्हणजे पॉझिटिव्ह असतात की तुम्ही एक चांगलं काम करताय त्यामुळे तुम्ही त्या दृष्टीने घरामध्ये मुलांना आम्ही सांभाळू किंवा आम्ही बघू असं म्हणणारी लोक सुद्धा आहेत. किंवा ज्यांच्या घरात आता कोणी नाहीच आहे तर त्यांचा हे प्रश्न वेगळा आहे, त्यांना थोडं चॅलेंज जास्त किंवा अडचणी जास्त येऊ शकतात पण त्याची एक सवय असते आणि ती स्वीकारलेला जॉब आहे, आपल्याला शिफ्ट करायची आहे ही एक मानसिकता तयार झालेली असते त्यामुळे ते आपण म्हणजे ते सहजपणे होऊन जात.
1: बरोबर. आणि हा जॉब असा आहे की घरी एखादा दुःखाचा प्रसंग घडला असेल किंवा काही एखादा हॅपी मुवमेंट आहे जिकडे आपण असणं सुद्धा तितकंच मस्ट आहे, पण हे सगळं बाजूला सारून किंवा तिथे 5-10 मिनिटं थांबून मग पुन्हा त्या ड्युटीला उपस्थित राहणं आणि ड्युटीला नुसतं उपस्थित नाही तर ते सगळं डोक्यातनं काढून आहे त्या गोष्टीला महत्व देणं समोरच्या.
0: बरोबर आहे. त्यासाठीच घरच्यांचा पाठिंबा आणि त्यांना ती त्यांचीही मानसिकता त्या दृष्टीने तयार करणं हे जास्त महत्वाचं आहे. तेव्हा त्या गोष्टी होतात की त्यांनाही माहिती आहे की आज घरामध्ये लक्ष्मीपूजन आहे तरी पण तिला कामावर जायचंय, कारण आम्ही लक्ष्मीपूजन घरात केलं पण पेशंट आमचे असेच राहणार आहेत जर आम्ही घरी बसलो तर. त्यामुळे पेशंटची सेवा हे सुद्धा एक लक्ष्मीपूजन असल्यासारखंच आहे.
1: खरं
0: हे जेव्हा घरातले लोक समजतात त्यावेळेला तो ताण मनावर येत नाही आणि आपण तणावरहित आपली ड्युटी करू शकतो.
1: बरोबर.
0: घरातल्यांची मानसिकता आणि त्यांचा सपोर्ट खूप महत्वाचा आहे
1: आणि घरात लहान मुलं असतात मग त्यांना समजून घेणं
0: हो त्यांना तेच की घरातले जेव्हा घरात असणारे मेंबर जेव्हा आपल्याला सहकार्य करतात त्यावेळी त्या गोष्टी आपोआप होतात की तू जाणार आहेस तर तू मुलांची काळजी करू नको, मुलांना आम्ही बघू. माझ्या घरची परिस्थिती असं म्हटलं तर माझी मुलगी मी 15 दिवसाची माझ्या सासूबाईंकडे सोडून मी आलेली आहे विरारवरून, मग 15 दिवसाच्या ती 15 दिवसाची असल्यापासून त्यांनी तिला सांभाळली तर त्यांचा सपोर्ट होता किंवा घरच्यांचा सपोर्ट होता म्हणून आपण हे पुढेपर्यंत करू शकतो.
1: बरोबर.
0: त्या गोष्टी पण महत्वाच्या आहेत तितक्याच, कारण शिफ्ट ड्युटीमध्ये तुम्हाला रात्री 10 तास तुम्ही बाहेर असता, रात्रीच्या वेळी मुलांना सांभाळणं किंवा आम्ही सेकंड शिफ्ट करून रात्री विरारला आम्ही 12-12 वाजता घरी पोहोचायचो तोपर्यंत मुलांना सांभाळणं, याच्यासाठी घरच्यांचा सपोर्ट खूपच महत्वाचा आहे.
1: अगदी खरं आहे. आणि हे सगळे चॅलेंजेस तुम्ही स्वीकारले आणि एकीकडे त्या सगळ्या रुग्णांचे त्यांच्या नातेवाईकांचे सुद्धा मूड्स तसेच तुम्हाला सांभाळावे लागतात. आज गेली 30

0: 32 वर्ष तुम्ही या सेवेमध्ये आहात, आज मागे वळून बघताना तुम्हाला कसं वाटतंय?
1: मागे वळून बघताना म्हटलं तर असं वाटतंय की हो, आपण जे स्वीकारलं ते आपण प्रामाणिकपणे आणि खूप चांगल्या पद्धतीने केलंय असं जाणवतं. कारण आता पेशंटकडे बघितलं की एवढ्या वर्षाच्या अनुभवानंतर पेशंटच्या वागण्यातून किंवा त्यांच्या बोलण्यातून जाणवतं की त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल आदर आहे, ते जाणवतं. कारण आता येणारी लोक ही जास्तीत जास्त पेशंट हे सुशिक्षित आहेत, त्यामुळे गुगलवरती सर्व बघून येतात. त्यांना डायग्नोस कळला की ते गुगल करतात, त्यांचे संभ्रमात असतात की गुगलवर विश्वास ठेवायचा की देतात ट्रीटमेंटवर विश्वास ठेवायचा. असं संभ्रम, तो संभ्रम आपल्याला दूर करायचा आहे किंवा आपण जे सांगतो ते त्यांना पटलं पाहिजे आणि ते पटतं ते आपल्याला त्यांच्या वागण्यातून कळतं. तर ते मागे वळून बघताना असं वाटतं की हो, जरी म्हणजे ती ही एक चांगली गोष्ट आहे की लोकांना आपल्याबद्दल काहीतरी आदर आहे किंवा एक रिस्पेक्टेड जॉब आहे आणि लोक तितका रिस्पेक्ट देतात ही आहे. ते बघून असं मागे वळून पाहताना असं वाटतं की जे आपण स्वीकारलंय ते खूपच चांगली गोष्ट आहे. म्हणजे त्याच्यात आपण काही चूक केली आहे किंवा आपण, आणि ते आपल्या मनाला कुठेतरी असतं की आपण प्रामाणिकपणे काम करतो.
0: खरंय खरंय. एक परिचारिका म्हणून काम करताना आज इतक्या वर्षांचा तुमच्याकडे अनुभव आहे, असा एखादा क्षण की ज्याने मनाला खूप मोठा दिलासा मिळाला?
1: असं दिलासा मिळाला म्हटलं तर असं आहे की 32 वर्ष आम्ही या ह्याच्यामध्ये, पण आता जेव्हा आपण ह्या परिस्थितीमधून लहान मुलांना घरी सोडलं, त्यांना कोणाच्याही जीवावर असं सोडून आलो किंवा ज्यांच्या घरामध्ये कोणी सांभाळणारं नाही त्या बेबी सिटिंगमध्ये, पण आज इतक्या वर्षानंतर जेव्हा आपण मुलांकडे बघतो तेव्हा ते एक आहे की आपण इतक्या खडतर ह्याच्यातून ड्युट्या, अशा शिफ्ट ड्युट्या करून आणि हे करून तरी सुद्धा आपण मुलांना एक चांगलं वळण लावलं, चांगलं शिक्षण देऊ शकलो, ते आज त्यांच्या पायावर स्वतःच्या उभे आहेत. हे हाही एक आनंद वेगळा आहे की ते एक समाधान आहे की आपण आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी अचीव्ह केलं, की आपण स्वीकारलेला जॉबही आपण प्रामाणिकपणे केला आणि तितकीच घरची जबाबदारी पण प्रामाणिकपणे पाळली.
0: अगदी खरं आहे. आणि
1: म्हणजे ते एक मोठं समाधान आहे. त्यामुळे आताचं नंतरचं हे आपण की बाबा आता मुलं मोठी झाली तर आपण आपल्यासाठी जगावं असं वाटायला लागलं.
0: खरंय खरंय. आणि आज तुम्ही इतक्या पेशंट्सना हाताळलं, त्यांच्या नातेवाईकांना समजून घेतलं आणि तुमचा इतका छान अनुभव तुम्ही आज आम्हाला इथे येऊन सांगितलात, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि समस्त श्रोत्यांतर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
1: एक बोलायचं होतं, भविष्यामध्ये वैद्यकीय क्षेत्राकडून एक अपेक्षा आहे की प्रत्येक व्यक्तीच्या जेनेटिक रचनेनुसार त्यांना औषधोपचार दिले जावे जेणेकरून त्याचे दुष्परिणाम कमी होतील. आणि दुसरी गोष्ट की आरोग्य सेवा या सामान्यातील सामान्य लोकांनाही परवडतील अशा कराव्यात की जेणेकरून सर्व लोकांना, सर्व प्रकारच्या आजारांना, सामान्य लोकांना सुद्धा त्याची ट्रीटमेंट घेता येईल आणि त्याचा त्यांना उपयोग होईल.
0: निश्चितच निश्चितच. खूप खूप धन्यवाद.
1: थँक्यू.

वनिता श्रोते आताच आपण ऐकत होतात आरोग्य दर्पण हा कार्यक्रम आणि याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. माझ्या सहकारी चेतना सुहिता आणि सादरकर्ते दीपक केसावलेकर सर यांच्यासह मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचा इथेच निरोप घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

श्रोत्या वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. दुपारचा 1 वाजतोय. ठीक 1 वाजता

नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपर फुटीचा तपास सीबीआय करणार. सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 30 आमदारांचा गट मुख्यमंत्री जोसेफ विजय यांना पाठिंबा देण्याच्या तयारीत. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचं राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं गौरव. देशभरात विविध केंद्रांवर 30 मे रोजी घेतलेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 परीक्षा रद्द केल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं आज जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. ही परीक्षा पुन्हा होणार असून मात्र त्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. फेरपरीक्षेच्या तारखा तसंच नव्यानं प्रवेशपत्र जारी करण्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयला सर्व आवश्यक कागदपत्रं नोंदी दिल्या जातील तसंच तपासात पूर्ण सहकार्य केलं जाईल असं एनटीएनं म्हटलं आहे. नीट ही परीक्षा एमबीबीएससह वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेतली होती. सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांनी यंदा ही परीक्षा दिली होती. ज्येष्ठ भाजपा नेते हिमंता बिस्वा सर्मा यांनी आज आसामचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेतली. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. गौहत्तीमध्ये झालेल्या या शपथग्रहण समारंभात रामेश्वर तेली, अजंता नेओग, अतुल बोरा आणि चरण बोरो या 4 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि रालोआ प्रणित शासन असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते. तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुक पक्षात फूट पडल्याची चिन्ह आहेत. पक्षातल्या एका गटानं मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या पक्षाला पाठिंबा द्यायचा निर्णय जाहीर केला आहे. एसपी वेलुमणी आणि सीव्ही षण्मुगम यांच्या नेतृत्वाखाली हे 30 आमदार एकत्र आले आहेत. दुपारी विजय यांची भेट घेऊन पाठिंब्याचं पत्र देणार असल्याचं या नेत्यांनी सांगितलं. वेलुमणी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करत असल्याचं पत्रही त्यांनी काल विधानसभेच्या काळजीवाहू अध्यक्षांना दिलं. द्रमुकच्या साथीनं सरकार स्थापन करण्याचा अण्णा द्रमुकचे सरचिटणीस ई के पलानीस्वामी यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही या आमदारांनी केला आहे. पक्षाच्या उर्वरित 17 आमदारांनी पलानीस्वामी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांचे सहाय्यक चंद्रनाथ रथ यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला असून या प्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला आहे. याआधी पश्चिम बंगाल पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. राज्य सरकारनं विनंती केल्यामुळे हा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 2 दिवसांनी रथ यांची हत्या झाली होती. या प्रकरणी तपास पथकानं काल उत्तर प्रदेश आणि बिहारमधून 3 जणांना अटक केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची नावं नसल्यानं उघड झाल्यानं गदारोळ निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे 29 एप्रिलला पाठवलेल्या यादीत सरचिटणीस म्हणून पार्थ पवार आणि चिटणीस म्हणून जय पवार यांच्या नावांचा समावेश आहे. मात्र कारकुनी चुकीमुळे हे पत्र पाठवलं असून लवकरच त्यात दुरुस्ती केली जाईल असं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाज माध्यमांद्वारे कळवलं आहे.

या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशातल्या 15 परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रात चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या 24 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम यांचा या पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी भागांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणं, स्त्री भ्रूण हत्या प्रतिबंध तसंच नक्षलग्रस्त भागात आणि आपत्ती काळात गर्भवती स्त्रियांसाठी केलेल्या आरोग्य सेवेसाठी सोयम यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. केंद्र आणि राज्य सरकारं, केंद्रशासित प्रदेश आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये सेवा देणाऱ्या नोंदणीकृत नर्सेस, मिडवाईव्ज, ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ आणि लेडी हेल्थ व्हिजिटर यांना हे प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान केले जातात. या पुरस्काराचं स्वरूप प्रमाणपत्र, 1,00,000 रुपये रोख पारितोषिक आणि आरोग्य योद्ध्यांनी केलेल्या अमूल्य सेवेबद्दल देशाच्या कृतज्ञतेचं प्रतीक असलेलं पदक असं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारपासून संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात मोदी शुक्रवारी युएईमध्ये पोहोचतील. तिथे त्यांची अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायद अल नाहयान यांची भेट नियोजित आहे. दोन्ही नेते द्विपक्षीय मुद्द्यांवर, विशेषतः ऊर्जा सहयोग तसंच परस्पर स्वारस्य असलेल्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर आपले विचार मांडतील. या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात प्रधानमंत्री नेदरलँड्समध्ये राजे विल्यम अलेक्झांडर आणि राणी मॅक्सिमा यांची भेट घेणार असून त्यानंतर ते रॉब जेटन यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत. आपल्या स्वीडन दौऱ्यात स्वीडिश समकक्ष क्रिस्टर्सन यांच्यासह प्रधानमंत्री द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. चौथ्या टप्प्यात सोमवारी प्रधानमंत्री नॉर्वेमध्ये 3rd भारत नॉर्डिक शिखर बैठकीमध्ये सहभागी होतील. भारताच्या प्रधानमंत्र्यांची नॉर्वेला ही 43 वर्षातली पहिली भेट असेल. आपल्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात प्रधानमंत्री इटलीचे राष्ट्रपती सर्जिओ मॅटारेला यांची भेट घेतील आणि प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी चर्चा करतील. अलीकडेच झालेल्या भारत युरोपियन संघ मुक्त व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर भारताची युरोपसोबतची भागीदारी अधिक दृढ होण्यास या दौऱ्यामुळे मदत होईल असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला नकार दिला आहे. 2020 त्यांच्या शेतावरून मोठी रक्कम चोरीला गेली होती. या प्रकरणावरून त्यांच्यावर भ्रष्टाचार, करचोरी, नैतिकता असे बरेच आरोप होऊन आता महाभियोग चालवला जात आहे. श्रीलंकन सरकारनं सायबर गुन्हेगारांविरोधात धडक कारवाई सुरू केली असून या अंतर्गत आतापर्यंत 200 परदेशी नागरिकांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये 173 भारतीय तर 25 नेपाळी नागरिकांचा समावेश असल्याची माहिती श्रीलंकेच्या पोलिसांनी आज दिली. भारतामध्ये 3rd शतकात विकसित झालेल्या द्विमान अंक पद्धतीच्या आधारे आज जगाचा कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राचा प्रवास होत असल्याचा दावा परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी केला आहे. ते न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात गणितातील भारताचं योगदान या विषयावरच्या प्रदर्शनाचं उद्घाटन करत असताना बोलत होते. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी मैदानावर संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. काल धरमशाला इथे झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं पंजाब किंग्जचा 3 राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाब किंग्जनं निर्धारित 20 5 गड्यांच्या मोबदल्यात 210 धावा केल्या होत्या. दिल्ली कॅपिटल्सनं हे लक्ष 19 7 गड्यांच्या मोबदल्यात 216 धावा करत पूर्ण केलं. चीनच्या युनान प्रांतातल्या एका निवासी इमारतीला लागलेल्या आगीत 5 जणांचा मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले आहेत. आगीचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नसून त्याचा तपास सुरू आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट

परीक्षा रद्द, पेपर फुटीचा तपास सीबीआय करणार. सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 30 आमदारांचा गट मुख्यमंत्री जोसेफ विजय यांना पाठिंबा देण्याच्या तयारीत. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं गौरव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. श्रोतो दुपारचे 3 वाजतात, ठीक 3 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या ठीक 3 वाजता.

आकाशवाणी मुंबई अमिता बडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपरफुटीचा तपास सीबीआय करणार. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांचं नाव कारकुनी चुकीमुळे राहिल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं स्पष्टीकरण. सलग दुसऱ्यांदा हेमंत बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगल पुरस्कारानं गौरव. देशभरात विविध केंद्रांवर 3 मे रोजी घेतलेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 परीक्षा रद्द केल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं आज जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. ही परीक्षा पुन्हा होणार असून मात्र त्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. फेरपरीक्षेच्या तारखा तसंच नव्यानं प्रवेश पत्र जारी करण्याचे वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयला सर्व आवश्यक कागदपत्र नोंदी दिल्या जातील तसंच तपासात पूर्ण सहकार्य केलं जाईल असं एनटीएनं म्हटलं आहे. नीट ही परीक्षा एमबीबीएससह वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेतली होती. सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची नावं नसल्याचं उघड झाल्यानं गदारोळ निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे 29 एप्रिलला पाठवलेल्या या यादीत सरचिटणीस म्हणून पार्थ पवार आणि चिटणीस म्हणून जय पवार यांच्या नावांचा समावेश आहे. मात्र कारकुनी चुकीमुळे हे पत्र पाठवलं असून लवकरच त्यात दुरुस्ती केली जाईल असं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाज माध्यमाद्वारे कळवलं आहे. राज्यात पंढरपूर आणि सातारा इथं माजी सैनिकांसाठी एकात्मिक कल्याण केंद्र उभारण्याला आज राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मान्यता दिली. माजी सैनिकांचं पुनर्वसन आणि पुनर्स्थापनेसाठी विशेष निधी समितीची 50वी वार्षिक बैठक आज राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत लोकभवन इथं झाली. या बैठकीत माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी विविध महत्वपूर्ण प्रस्तावांनाही मान्यता देण्यात आली. माजी सैनिकांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणं, पुनर्स्थापना उपक्रमांना संस्थात्मक पाठबळ देणं, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक गरजांची पूर्तता करणं, निधीच्या योग्य आणि पारदर्शक वापरावर देखरेख ठेवणं हा या समितीचा उद्देश आहे. जनतेच्या सुरक्षेसाठी सातत्यानं कार्यरत असलेल्या पोलिसांना घरं मिळावीत यादृष्टीनं राज्य सरकारनं घरबांधणी अग्रिम म्हणून 1,768 कोटी रुपये मंजूर केले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाकडे आलेल्या प्रस्तावांसाठी 5,459 पोलिसांच्या घरांसाठी ही रक्कम देण्यात येणार आहे. ओला, उबर आणि रॅपिडो सारख्या अनधिकृत बाईक टॅक्सी ऍप सेवा तात्काळ बंद करून संबंधित कंपनीवर एफआयआर दाखल करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. तशा आशयाचे पत्र महाराष्ट्र सायबर विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांना सरनाईक यांनी पाठवलं आहे. राज्यात गेल्या काही महिन्यांपासून विविध ऍप्सच्या माध्यमातून कोणतीही वैध परवानगी, शासन मान्यता किंवा परिवहन विभागाच्या नियमांचं पालन न करता प्रवासी वाहतूक सुरू आहे. विशेषतः रॅपिडो सारख्या संस्थांच्या अनधिकृत बाईक टॅक्सींचं प्रमाण वाढत असून ही बाब सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत गंभीर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सोलापूरचे माजी खासदार गंगाधरपंत कुचन यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात 3 विवाहित मुलं, 2 विवाहित मुली, सुना, नातवंड, जावई असा परिवार आहे. अनेक सहकारी सूतगिरण्यांच्या उभारणीत त्यांचं मोठं योगदान होतं. 1980 आणि 1985 झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ भाजप नेते हिमंत बिस्वा सर्मा यांनी आज आसामचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेतली. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. गोहत्तीमध्ये

झालेल्या या शपथग्रहण समारंभात रामेश्वर तेली, अजंता नोग, अतुल बोरा आणि चरण बोरा या चार आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि रालोआ प्रणित शासन असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते. तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुक पक्षात फूट पडल्याचं चिन्ह आहे. पक्षातल्या एका गटानं टीव्हीकेचे नेते मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. एसपी वेलुमणी आणि सी व्ही षणमुगन यांच्या नेतृत्वाखाली हे 30 आमदार एकत्र आले आहेत. दुपारी विजय यांची भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र देणार असल्याचं या नेत्यांनी सांगितलं. वेलुमणी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करत असल्याचं पत्रही त्यांनी काल विधानसभेच्या काळजीवाहू अध्यक्षांना दिलं. द्रमुकच्या साथीनं सरकार स्थापन करण्याच्या अण्णा द्रमुकचे सरचिटणीस ई के पलिनास्वामी यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही या आमदारांनी केला आहे. पक्षाच्या उर्वरित 17 आमदारांनी पलिनीस्वामी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे. टीव्हीके सरकार उद्या बहुमत चाचणीला सामोरे जाणार आहे. दरम्यान मद्रास उच्च न्यायालयानं टीव्हीकेचे आमदार श्रीनिवास सेतुपती यांना बहुमत चाचणीत सहभागी होण्यापासून रोखलं आहे. तिरुपट्टूर मतदारसंघातून ते एक मत अधिक मिळवून विजयी झाले आहेत. द्रमुकच्या उमेदवारानं त्यांच्या या विजयाला आव्हान दिलं आहे. देशातल्या 15 परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगल पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रात चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या 24 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी भागांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणं, स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध तसंच नक्षलग्रस्त भागात आणि आपत्ती काळात गर्भवती स्त्रियांसाठी केलेल्या आरोग्य सेवेसाठी सोयम यांना हा पुरस्कार देण्यात आला. केंद्र आणि राज्य सरकारं, केंद्रशासित प्रदेश आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये सेवा देणाऱ्या नोंदणीकृत नर्सेस, मिडवाईव्ज, ऑक्झिलरी नर्स, मिडवाईव्ज आणि लेडी हेल्थ व्हिजिटर यांना हे प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान केले जातात. या पुरस्कारांचं स्वरूप प्रमाणपत्र, 1,00,000 रुपये रोख पारितोषिक आणि आरोग्य योद्ध्यांनी केलेल्या अमूल्य सेवेबद्दल देशाच्या कृतज्ञतेचं प्रतीक असलेलं पदक असं आहे. देशात इंधन पुरवठ्याची कोणतीही समस्या नसल्याचं पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी आज स्पष्ट केलं. पश्चिम आशियातली परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारनं एलपीजी उत्पादन दररोजच्या 35,000 ते 36,000 टनांवरून 54,000 टन इतकं वाढवलं आहे असं ते म्हणाले. नवी दिल्लीतल्या सीसीआय वार्षिक व्यापारी शिखर परिषदेत ते बोलत होते. देशात कच्च्या तेलाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. प्रधानमंत्री मोदी यांच्या काटकसरीच्या आव्हानाकडे सावधगिरीचा इशारा म्हणून पाहिलं पाहिजे आणि पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे देशावर परकीय चलनाचा ताण येऊ नये यादृष्टीनं उपाययोजनांचा विचार केला पाहिजे असं पुरी म्हणाले. लातूरमध्ये व्हीएस पॅन्थर्स युवा संघटनेच्या वतीनं 7वा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्यात 35 वधूवरांचे विवाह झाले. जोडप्यांना संसारोपयोगी साहित्याचं वितरण करण्यात आलं. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी मैदानावर संध्याकाळी 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. काल धर्मशाला इथं झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्सचा 3 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाब किंग्सनं निर्धारित 20 षटकात 5 गड्यांच्या मोबदल्यात 210 धावा केल्या होत्या. दिल्ली कॅपिटल्सने हे लक्ष 19 षटकात 7 गड्यांच्या मोबदल्यात 216 धावा करत पूर्ण केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द, पेपरफुटीचा तपास सीबीआय करणार, निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांचं नाव कारकुनी चुकीमुळे राहिल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं स्पष्टीकरण. सलग दुसऱ्यांदा हेमंत बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगल पुरस्कारानं गौरव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

जिवंत ठेवत तरुण राहण्याची कला नेमकी काय आहे? आणि म्हणूनच आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण याच विषयावर मन मोकळेपणानं बोलणार आहोत. द आर्ट ऑफ बिईंग यंग इन अ फास्ट वर्ल्ड, म्हणजेच वेगवान जगात तरुण राहण्याची कला. ही फक्त प्रेरणादायी गोष्ट नाहीये, ही प्रत्येक तरुणाच्या आयुष्याची एक कहाणी आहे. मित्रांनो, आजची तरुणाई खूप हुशार आहे. त्यांच्याकडे माहितीचा महासागर आहे. एका क्लिकवर जग त्यांच्या हातात येतं. पण माहिती वाढली तशी मनातील शांतता कमी झाली आहे. पूर्वी माणसं एकमेकांना भेटून बोलायची, आज चॅटिंगमध्ये संवाद होतो. पूर्वी एखाद्या स्वप्नासाठी वर्षानुवर्ष मेहनत घेतली जायची, आज प्रत्येक गोष्ट लगेच मिळावी अशी अपेक्षा तयार झाली आहे. इन्स्टंट कॉफी, इन्स्टंट मेसेज, इन्स्टंट फेम, इन्स्टंट सक्सेस, या सगळ्या इन्स्टंट संस्कृतीत संयम मागे पडताना दिसतो. पण खरं तर आयुष्याची सुंदरता ही स्लो मुमेंट्स मध्ये असते. सकाळचा शांत सूर्यप्रकाश, मित्रांसोबत मनमोकळं हसणं, आईनं विचारलेलं जेवलीस का हे वाक्य, एखाद्या जुन्या गाण्यात अचानक सापडलेली आठवण, पावसातला वाफाळत्या चहाचा कप, पुस्तकांच्या पानांमधला सुगंध, हे क्षण आपल्याला जिवंत ठेवतात. वेगवान जगात टिकून राहण्यासाठी माणसानं स्वतःच्या मनाला वेळ देणं शिकायला हवं. आज अनेक तरुण स्वतःला सतत इतरांशी तुलना करताना दिसतात. सोशल मीडियावर कुणाचं परदेशातलं शिक्षण दिसतं, कुणाचा स्टार्टअप दिसतो, कुणाचं परफेक्ट रिलेशनशिप दिसतं, तर कुणाचं फिटनेस ट्रान्सफॉर्मेशन दिसतं, आणि मग नकळत स्वतःचं आयुष्य कमी वाटायला लागतं. पण आपण विसरतो की सोशल मीडिया ही संपूर्ण आयुष्याची गोष्ट नसते, ती फक्त निवडक क्षणांनी सजवलेली झलक असते. खरं आयुष्य फिल्टर शिवाय जगावं लागतं. तिथे संघर्ष असतो, अपयश असतं, गोंधळ असतो, रडणं असतं, पण त्यातही पुन्हा उभं राहणं असतं. आणि हेच खरं तर तरुणपणाचं सौंदर्य आहे. तरुण असणं म्हणजे फक्त वयानं लहान असणं नाही, तरुण असणं म्हणजे नवीन गोष्ट शिकण्याची तयारी असणं, चुका करूनही पुन्हा प्रयत्न करण्याचं धैर्य असणं, परिस्थिती कितीही कठीण असली तरी आशा जिवंत ठेवणं, जग बदलू शकतं हा विश्वास मनात बाळगणं. आज मानसिक आरोग्य हा खूप महत्वाचा विषय बनलाय. स्पर्धा, अपेक्षा, करिअरचा ताण, नात्यांमधला गोंधळ, भविष्याची भीती, या सगळ्यांमुळे अनेक तरुण आतून थकलेत. काही वेळा बाहेरून हसणारी माणसं आतून खूप तुटलेली असतात. त्यामुळे स्वतःच्या भावनांना मान्यता देणं खूप गरजेचं आहे. रडणं कमजोरी नाहीये, मदत मागणं ही कमजोरी नाहीये, किंवा थकल्यावर थांबणं ही कमजोरी नाहीये. उलट स्वतःला समजून घेणं ही खरी मोठी ताकद आहे. आपल्या समाजात अनेकदा यशाची एकच व्याख्या तयार केली जाते, मोठी नोकरी, भरपूर पैसे, प्रसिद्धी म्हणजे यश. पण प्रत्येकाचं यश वेगळं असू शकतं. कुणासाठी घरच्यांना आनंदी ठेवणं यश असतं, तर कुणासाठी स्वतःच्या आवडीचं काम करणं यश असतं, तर कुणासाठी शांत झोप लागणंही यश असतं. वेगवान जगात स्वतःचा वेग ओळखणं खूप महत्वाचं आहे. प्रत्येक जण एकाच वेळेला फुलत नाही. काही फुलं सकाळी उमलतात तर काही संध्याकाळी, पण प्रत्येक फुलाचं सौंदर्य वेगळं असतं. मंडळी, तुमच्या आमच्यासारख्या आजच्या तरुणाईकडे कल्पनाशक्ती आहे, ऊर्जा आहे, बदल घडवण्याची क्षमताही आहे. म्हणूनच इतिहासात प्रत्येक मोठ्या परिवर्तनामागे तरुण शक्ती उभी राहिलेली दिसते. समाज सुधारणा असो, विज्ञान असो, कला असो किंवा देशनिर्मिती, तरुणांनीच नवीन दिशा दिली. पण बदल घडवण्यासाठी स्वतःच्या मनातली संवेदनशीलता जपावी लागते. आज माहिती भरपूर आहे, पण समजून घेणं कमी होत चाललंय. आपण पटकन प्रतिक्रिया देतो, पण ऐकून घेणं विसरून जातो. वेगवान जगात संवेदनशील राहणं ही सुद्धा एक कला आहे.

मंडळी, आजचं जग वेगानं धावतंय. प्रत्येक क्षणाला काहीतरी बदलतंय. मोबाईलच्या स्क्रीनवर येणाऱ्या नोटिफिकेशन पासून ते करिअरच्या स्पर्धेपर्यंत, नात्यांच्या बदलत्या व्याख्यांपासून ते स्वतःला सिद्ध करण्याच्या धावपळीपर्यंत प्रत्येक गोष्ट जणू सतत पुढे पळतेय. या वेगवान जगात तरुण असणं ही फक्त वयाची अवस्था राहिलेली नाही, तर ती एक वेगळी मानसिकता बनली. आजचा तरुण स्वप्न पाहतो, संघर्ष करतो, स्वतःला शोधतो, कधी हरवतो, कधी पुन्हा उभा राहतो. आणि या सगळ्या प्रवासात सर्वात महत्वाचा प्रश्न असा उरतो, या इतक्या वेगवान जगात स्वतःला हरवून न देता स्वतःचं अस्तित्व जपत मन

मित्रांनो, आज अनेक तरुण करिअरच्या मागे धावताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. झोप अपुरी असते, जेवण वेळेवर होत नाही, सतत स्क्रीन समोर वेळ जातो. पण लक्षात ठेवायला हवं की थकलेलं शरीर आणि थकलेलं मन मोठी स्वप्न पूर्ण करू शकत नाही.

योग्य झोप, संतुलित आहार, व्यायाम, चालणं, थोडा शांत वेळ, या साध्या गोष्टी जीवनाला स्थिरता देतात. काही वेळा आयुष्यात अपयश येतं, परीक्षेत नापास होणं, नोकरी न मिळणं, रिलेशनशिप तुटणं, आर्थिक अडचणी येणं, या गोष्टी तरुण मनाला हादरवतात. पण प्रत्येक अपयश आपल्याला काहीतरी शिकवत असतं, कारण अपयश हा शेवट नसून ती नवीन सुरुवातीची तयारी असते. जगातील अनेक यशस्वी लोकांना सुरुवातीला अपयश आलं होतं, पण त्यांनी स्वतःवरचा विश्वास सोडला नाही आणि म्हणूनच ते आज प्रेरणादायी ठरलेत. मित्रांनो, आजच्या पिढीकडे एक मोठी ताकद आहे, शिकण्याची तयारी. इंटरनेटमुळे आज कोणतीही गोष्ट शिकणं शक्य झाले. नवीन भाषा, नवीन कौशल्य, संगीत, डिझाईन, लेखन, फोटोग्राफी, कोडिंग अशा भरपूर संधी उपलब्ध आहेत. फक्त प्रश्न एवढाच आहे की आपण त्या संधींचा उपयोग कसा करतो. वेगवान जगात सतत स्वतःला अपडेट ठेवणं गरजेचं आहे, पण त्याच वेळी स्वतःची ओळख हरवू न देणंही त्याहून महत्वाचं आहे. आज अनेक तरुण स्वतःच्या आवडीनिवडी शोधतायत. कुणी प्रवासातून स्वतःला शोधतं, तर कुणी संगीतामध्ये, कुणी लेखनात, तर कुणी समाजकार्यात. हे खूप सकारात्मक चित्र आहे, कारण स्वतःशी जोडलेलं राहणं ही मानसिक आरोग्यासाठी मोठी गरज आहे. कधी कधी थोडा एकांतही गरजेचा असतो. सतत आवाजात राहणाऱ्या मनाला शांततेची सवय हवी असते. स्वतःसोबत वेळ घालवणं, डायरी लिहिणं, पुस्तक वाचणं, समुद्रकिनारी बसणं, चालत जाणं, या गोष्टी मनाला नव्यानं उभं करतात. मित्रांनो, वेगवान जगात ब्रेक घेणंही तितकंच आवश्यक आहे. मशीनलाही विश्रांती लागते, मग मनाला का नाही. आजच्या काळात करिअरच्या अनेक वाटा खुल्या झाल्यात. पूर्वीसारखी फक्त काही मोजकी क्षेत्र उरलेली नाहीत, त्यामुळे स्वतःच्या क्षमतेनुसार वाट निवडणं शक्य आहे. पण त्या निवडीसोबत मेहनत, सातत्य आणि संयमही आवश्यक असतो. एका रात्रीत यश मिळाल्यासारखं दिसत असलं तरी त्यामागे अनेक वर्षांचा संघर्ष असतो. त्यामुळे स्वतःच्या प्रवासाचा आदर करायला शिकायला हवं. आजच्या तरुणाईनं आर्थिक शहाणपणही शिकायला हवं. पैसे कमावणं जितकं महत्वाचं आहे, तितकंच ते योग्य प्रकारे वापरणंही महत्वाचं आहे. बचत, नियोजन, जबाबदारी या गोष्टी भविष्यासाठी आधार देतात. तसंच डिजिटल जगात स्वतःचं संरक्षण करणंही गरजेचं आहे. फेक माहिती, ऑनलाईन फसवणूक, ट्रोलिंग, नकारात्मकता या गोष्टींपासून सावध राहणं आवश्यक आहे. ही पिढी स्वतःसाठी जगत नाही, तर समाजासाठीही विचार करते, आणि म्हणूनच ही पिढी वेगळी आहे. मंडळी, तरुणपणाचं खरं सौंदर्य म्हणजे उत्सुकता. नवीन सूर्योदयाकडे आशेनं पाहणं, पडूनही पुन्हा उठणं, स्वतःच्या स्वप्नांवर प्रेम करणं आणि इतरांचं आयुष्यही थोडं सुंदर करण्याचा प्रयत्न करणं. कधी कधी जीवन खूप गोंधळलेलं वाटतं, काहीच समजत नाही, सगळे पुढे गेलेले दिसतात आणि आपणच मागे राहिलोय की काय असं वाटायला लागतं. पण प्रत्येक माणसाचा वेळ वेगळा असतो. स्वतःची तुलना थांबवून स्वतःचा प्रवास स्वीकारणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे आपण तरुणाईनं एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे तुम्ही अपूर्ण असलात तरी सुंदर आहात, तुम्ही संघर्ष करत असलात तरी सक्षम आहात, तुम्ही हरवल्यासारखं वाटत असलात तरी तुमच्यात क्षमता आहे. फक्त तुमच्या स्वप्नांना वेळ द्या, तुमच्या मनाचं ऐका, स्वतःवर प्रेम करा, अपयशाला घाबरू नका. कारण प्रत्येक यशस्वी व्यक्ती कधीतरी नवखी होती, घाबरलेली होती, गोंधळलेली होती. या वेगवान जगात स्वतःचा श्वास ऐकू येणं, स्वतःचा आवाज ओळखू येणं आणि स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहणं हाच तरुण राहण्याचा खरा मार्ग आहे. कारण तरुणपण म्हणजे फक्त सेल्फीज, ट्रेंड्स किंवा फॅशन नाहीये, तर तरुणपण म्हणजे आशा, धैर्य आणि जिद्द आहे. काळ बदलत राहील, तंत्रज्ञानही बदलेल, जगाचा वेगही वाढेल, पण मनातली स्वप्न जिवंत ठेवणारी माणसं कधी सरवत नाहीत. म्हणून धावा, पण स्वतःला हरवू नका. स्वप्न पहा, पण स्वतःवर प्रेम करायलाही विसरू नका. यश मिळवा, पण मन शांत ठेवणाऱ्या गोष्टी जपा. कारण शेवटी आयुष्य ही स्पर्धा नाहीये, तर तो अनुभवांचा प्रवास आहे, आणि त्या प्रवासात तरुण राहणं हीच सर्वात सुंदर कला आहे. तर मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची, पण सध्या घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvavani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलीकर. याच सोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

युववाणी हा कार्यक्रम आपण आत्ताच ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी.

प्रणव हरिदास आणि सहकाऱ्यांनी गायलेलं स्वच्छ भारत अभियान गीत आपण आताच ऐकलं. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी मध्यम लहरी 537.6 मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्झवर. त्याचप्रमाणे एआर मराठी डीटीएच उपग्रहवाहिनी आपण ऐकत आहात. यानंतर ठीक 7 वाजता आपण ऐकणार आहात प्रादेशिक बातम्या. तत्पूर्वी हा संदेश.

0: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपर फुटीचा तपास सीबीआय करणार. नाशिकमध्ये एका आरोपीला अटक. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांचं नाव कारकुनी चुकीमुळे राहिल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं स्पष्टीकरण. सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्री पदाची शपथ. शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण. सेन्सेक्स 1450 अंकांनी घसरला. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने गौरव. देशभरात विविध केंद्रांवर 3 मे रोजी घेतलेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 परीक्षा रद्द केल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं आज जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. ही परीक्षा पुन्हा होणार आहे, मात्र त्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. फेरपरीक्षेच्या तारखा तसंच नव्यानं प्रवेशपत्र जारी करण्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयला सर्व आवश्यक कागदपत्र नोंदी दिल्या जातील, तसंच तपासात पूर्ण सहकार्य केलं जाईल असं एनटीएनं म्हटलं आहे. नीट ही परीक्षा एमबीबीएससह वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेतली होती. सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणात नाशिक पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. आरोपी हा नाशिकमध्ये इंदिरानगरचा रहिवासी आहे. या अटकेविषयी नाशिक शहर झोन 1 चे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण म्हणाले.
1: सकाळी राजस्थान पोलिसांमार्फत एका आरोपीला ताब्यात घेण्याची विनंती आली होती, त्याप्रमाणे त्या आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे. अशी माहिती मिळते की ते नीट प्रकरणातील तो आरोपी आहे आणि या आरोपीला सध्या युनिट 2 क्राईम ब्रँचच्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे. या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचं पथक येणार आहे. पथकानंतर त्या आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात येईल.
0: नीट यूजी 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातील दोषींना अटक करून त्यांना तुरुंगात पाठवलं जाईल. विद्यार्थ्यांनी भरलेलं परीक्षा शुल्क परत केलं जाईल आणि पुन्हा होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून कोणतंही अतिरिक्त शुल्क घेणार नसल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्थेचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी आज सांगितलं. ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते. पुन्हा होणारी परीक्षा निपक्ष पद्धतीने होईल असा

विश्वास सिंह यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची नावं नसल्याचं उघड झाल्यानं गदारोळ निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे 29 एप्रिलला पाठवलेल्या या यादीत सरचिटणीस म्हणून पार्थ पवार आणि चिटणीस म्हणून जय पवार यांच्या नावाचा समावेश आहे. मात्र कारकुनी चुकीमुळे हे पत्र पाठवलं असून लवकरच त्यात दुरुस्ती केली जाईल असं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाजमाध्यमाद्वारे कळवलं आहे. राज्यात पंढरपूर आणि सातारा इथं माजी सैनिकांसाठी एकात्मिक कल्याण केंद्र उभारण्याला आज राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी मान्यता दिली. माजी सैनिकांचं पुनर्वसन आणि पुनर्स्थापनेसाठी विशेष निधी समितीची 50वी बैठक आज राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत लोकभवन इथं झाली. या बैठकीत माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी विविध महत्वपूर्ण प्रस्तावांनाही मान्यता देण्यात आली. माजी सैनिकांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणं, पुनर्स्थापना उपक्रमांना संस्थात्मक पाठबळ देणं, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक गरजांची पूर्तता करणं, निधीच्या योग्य आणि पारदर्शक वापरावर देखरेख ठेवणं हा या समितीचा उद्देश आहे. जनतेच्या सुरक्षेसाठी सातत्यानं कार्यरत असलेल्या पोलिसांना घरं मिळावीत यादृष्टीनं राज्य सरकारनं घरबांधणी अग्रिम म्हणून 1,768 कोटी रुपये मंजूर केले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाकडे आलेल्या प्रस्तावांसाठी 5,459 पोलिसांच्या घरांसाठी ही रक्कम देण्यात येणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ भाजपा नेते हिमंता बिस्वा सर्मा यांनी आज आसामचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेतली. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. गुवाहाटीमध्ये झालेल्या या शपथग्रहण समारंभात रामेश्वर तेली, अजंता नियोग, अतुल बोरा आणि चरण बोरो या चार आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि रालोआ प्रणित शासन असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते. पश्चिम आशियातलं युद्ध संपण्याच्या बाबतीत असलेली अनिश्चितता, कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती यामुळे आजही देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1456 अंकांची घट झाली आणि तो 74,559 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 436 अंकांची घसरण नोंदवत 23,380 अंकावर बंद झाला. माहिती तंत्रज्ञान, बांधकाम उद्योगातले समभाग आज मोठ्या प्रमाणात घसरले. परकीय चलन विनिमय बाजारात रुपया आज 35 पैशांनी घसरला, त्यामुळे एका डॉलरसाठी 95.63 रुपये मोजावे लागत होते. देशातल्या 15 परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रात चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या 24 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी भागांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणं, स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध तसंच नक्षलग्रस्त भागात आणि आपत्ती काळात गर्भवती स्त्रियांसाठी केलेल्या आरोग्य सेवेसाठी सोयम यांना हा पुरस्कार देण्यात आला. प्रमाणपत्र, 1,00,000 रुपये रोख पारितोषिक आणि आरोग्य योद्ध्यांनी केलेल्या अमूल्य सेवेबद्दल देशाच्या कृतज्ञतेचे प्रतीक असलेलं पदक असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. नवा आयकर कायदा 2026 हा करदात्यांना केंद्रस्थानी ठेवून बदलता काळ आणि डिजिटल युगाचा विचार करून तयार केला आहे असं प्रतिपादन मुंबई विभागाचे प्रधान आयकर आयुक्त आलोक कुमार यांनी आज केलं. या कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी आयोजित केलेल्या प्रारंभ 2026 या कार्यक्रमात ते बोलत होते. आत्मनिर्भर भारत हा या कायद्यामागचा विचार असून विकसित भारत 2047 ध्येय पूर्ण करण्याच्या दृष्टीनं एक सक्षम करप्रणाली तयार करायचा याचा उद्देश आहे असं त्यांनी सांगितलं. सोलापूर

0: माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. अनेक सहकारी सुतगिरण्यांच्या उभारणीत त्यांचं मोठं योगदान होतं. 1980 आणि 85 झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते. प्रख्यात आंबेडकरी विचारवंत आणि साहित्यिक डॉ प्रशांत खरात यांचं आज नागपुरात निधन झालं. 1 रोजी हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल केलं. विचारसरणी, साहित्य चळवळ तसंच मराठी साहित्याचा अभ्यास आणि समृद्ध साहित्य निर्मितीसाठी समर्पित केलं. त्यांच्या निधनाबद्दल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुःख व्यक्त केलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांचा सामना होणार आहे. अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर थोड्याच वेळात 7:30 हा सामना सुरू होईल. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. हवामान. गेल्या 24 तासात मराठवाड्यात काही ठिकाणी तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपरफुटीचा तपास सीबीआय करणार. नाशिकमध्ये एका आरोपीला अटक. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांचं नाव कारकुनी चुकीमुळे राहिल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं स्पष्टीकरण. सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण. सेन्सेक्स 1450 अंकांनी घसरला. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं गौरव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 MHz वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहेत.
2: संध्याकाळचे 7:10 झालेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 7:15 दरम्यान. एक निवेदन. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारांसाठी भारत सरकारच्या गृह विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलमार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्यावी. वेबसाईट अशी आहे http://awards.gov.in http://awards.gov.in या वेबसाईटला अवश्य भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै.

आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. मध्यम लहरी 537.6 MHz तसंच 558 KHz. त्याचप्रमाणे AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 7:15 वाजलेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्व स्वागत. जगातील सर्वात मोठी आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेवरील कर्ज या देशाच्या GDP अर्थात सकल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा अधिक असल्याचं एका अहवालात प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे. या स्थितीवर मात करण्यासाठी अमेरिकेकडे काय पर्याय उपलब्ध आहेत, भारताची याबाबतची काय भूमिका आहे, अशा विविध पैलूंवर ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ दीपक घैसास यांच्याशी केलेली चर्चा ऐकूया. जागतिक स्तरावर सर्वात मोठी आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेवरील कर्ज हे देशाच्या एकूण आर्थिक उत्पन्नापेक्षा अधिक झालं आहे, याची कारण मीमांसा काय कराल?
1: अमेरिकेचं राष्ट्रीय कर्ज त्याच्या एकूण देशांतर्गत उत्पन्नाच्या म्हणजे GDP याच्यापर्यंत May 26 जी आकडेवारी आली आहे त्याच्याप्रमाणे साधारण 101% ते 119% याच्या दरम्यान पोहोचलेलं आहे. आणि ही ऐतिहासिक कर्जवाढ म्हणायला लागेल, कारण प्रमुख त्याची कारण मात्र अशी आहेत की एक तर साहजिक उत्पन्न आणि खर्चामधील तफावत आहे आणि सरकारचा खर्च GDP चे साधारण 23.3% आहे आणि उत्पन्न 17.5% फक्त आहे आणि तफावत भरून काढण्यासाठी सरकारला मोठ्या प्रमाणात कर्ज घ्यायला लागतं, त्यामुळे ते कर्जाची मुख्य झालेली आहे. व्याज आतापर्यंत जे आहे की साधारण 32 trillion dollarची इकॉनॉमी म्हटल्यानंतर 34 trillion dollarचं कर्ज, याचा अर्थ साधारण 1 trillion dollar पर्यंतच फक्त व्याजाचा बोजा अमेरिकन इकॉनॉमीवर आहे आणि तोच साधारण 2026 पर्यंत हा व्याजाचा परतावा त्यांना साधारण GDP च्या 4% होणार आहे. आणि ही मला वाटतं कोणत्याही इकॉनॉमी करता 4% GDP च्या व्याज देणं हे खूप खर्चिक बाब असते. तिसरी गोष्ट महत्वाची आहे की लोकसंख्या जी आहे अमेरिकेची ती साधारण आता एजिंग होते, म्हणजे बेबी बुमर होती पिढी ती आता निवृत्त होतीये, त्यामुळे त्यांना सोशल सिक्युरिटी आणि मेडिकेअर आताची बहुतेक सगळी अध्यक्षीय निवडणुका या मेडिकेअरवर आधारित असतात की तुम्ही काय काय योजना करताय, पण त्याचा खर्च मात्र म्हणजे मेडिकल इन्शुरन्स म्हणा या सगळ्याचा खर्च एजिंग पॉप्युलेशनमुळे म्हणजे वृद्ध होणाऱ्या पॉप्युलेशनमुळे त्यांच्यावर खूप मोठा बोजा पडतोय आणि आरोग्य सेवांच्या वाढत्या किमतीमुळे सरकारला या योजनांसाठी

0: अधिक निधी द्यावा लागतोय, तो या कर्जातून उभा केला जातोय. पुढचं म्हणजे कर कपात करायला त्यांनी सुरुवात केली होती, कारण राजकीय कारणांसाठी म्हणा. 2017 टॅक्स अँड जॉब्स ऍक्ट म्हणून त्यांचा जो नवीन आला होता, त्याच्यामध्ये कॉर्पोरेट आणि वैयक्तिक कराचा महसूल खूप प्रमाणात कमी झाला, आणि त्यामध्ये COVID-19 आलं, आणि त्यामध्ये आता युक्रेन रशिया आणि मध्य पूर्वतलं युद्ध, या सगळ्या कारणांमुळे हा कर्जाचा बोजा अमेरिकन इकॉनॉमीवर दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणात वाढतोय.
1: सध्याच्या इराण विरुद्ध सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम म्हणून अमेरिकेचे कर्ज वाढलं आहे असं वाटतं का? या स्थितीमुळे अमेरिकेसमोर आता नवं संकट उभं राहिलं आहे असं म्हणता येईल का?
0: इराणच्या युद्धामुळे आणि आपण आता जे बघतोय की साधारण 20% पूर्ण जगातली ऑइल सप्लाय हा या त्या हॉर्मुझच्या आखातातून होतो, की जो सध्या इराणने बंद केलाय, आणि त्यामुळे नॅचरली तेलाचा साठा जगात पुरवला जात नाहीये, आणि त्यामुळे जी $60-70 पर्यंत किंमत होती ती साधारण दुप्पट होऊन $120 प्रति बॅरल एवढी किंमत झाली आहे. त्यामुळे अर्थात जगभराच्या इकॉनॉमीमध्ये तेलाचा भाव अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलाय, आणि तेलाचे भाव वाढले की पेट्रोल डिझेल गॅस या सगळ्यांचे भाव वाढून मग महागाईच्या चक्रात प्रत्येक इकॉनॉमी पडत असते, आणि त्यामुळे जास्ती करून याचा दुष्परिणाम युरोपमध्ये जास्त जाणवतो आणि इमर्जिंग इकॉनॉमीज आहेत त्याच्यामध्ये जाणवतो. त्यामुळे अमेरिकेला सध्या कर्जातून कर्ज अशी त्यांची परिस्थिती झाली आहे, कारण युद्धासाठी अतिरिक्त निधी नसल्यामुळे नवीन कर्ज काढण्याची एक बाब सतत तिथे डिस्कस केली जाते आणि त्यांना तसं करायला लागणार आहे, आणि ते जर का झालं तर साधारण 2026 अखेरपर्यंत हा 101-119% आपण जो म्हणत होतो GDP कर्जाचा बोजा आहे, तो एकंदर पुढे जाऊन 125% जायची शक्यता आहे, आणि तो इराणच्या युद्धामुळे त्याचा खूप मोठा फटका. ते लष्करी आव्हान जरी त्यांना वाटत नसलं तरी आर्थिक ओझं मात्र ते ठरत आहे असं मला स्वतःला वाटतं, आणि अमेरिकन नागरिकांच्या राहणीमानात आणि भविष्याच्या सामाजिक योजनांमध्ये योजनांवर जे निधी असतात म्हणजे सोशल सिक्युरिटी ज्याला आपण म्हणतो त्या निधीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेवटी या युद्धाचे परिणाम आपल्या रोजच्या जीवनात होऊ शकते अशी एक भीती इकॉनॉमिस्टनाच नाही तर अमेरिकन जनतेला सुद्धा आता वाटायला लागली आहे.
1: यापूर्वी 1940-1950 दशकात अमेरिकेचा GDP देशाच्या एकूण कर्जापेक्षा कमी झाला होता, त्याची कारण काय होती आणि त्याचा अमेरिकेवर काय परिणाम झाला होता?
0: 1940 सुमारा जर का आपण बघितलं तर त्या दशकात म्हणजे साधारण सेकंड वर्ल्ड वॉरचं दशक म्हणता येईल त्याला, तर दुसऱ्या महायुद्धाचं अर्थव्यवस्थेवर सगळ्यांचेच परिणाम झाले, आणि त्याला सुद्धा शस्त्र विमान जहाज यांच्या बनवण्यामध्ये बराचसा पैसा खर्च होत होता, आणि त्यावेळेला जर का संरक्षण खर्च बघितला 1940 मधला तर GDP जंतेम तो 1.7% होता, की जो 1945 तो साधारण 37% गेला, म्हणजे एवढ्या प्रमाणात त्यांनी संरक्षणावर खर्च करायला सुरुवात केली, आणि आता त्याकरता त्यांनी युद्धरोखे म्हणजे वॉर बॉन्ड्स ज्याला म्हणतो ते जनतेकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतलं, आणि वॉर बॉन्डच्या माध्यमातून त्यांनी नागरिकांना देशाच्या युद्धाच्या प्रयत्नांना पैसा पुरवायला सांगितलं त्यांनी, आणि त्याच्यामुळे अमेरिकेवर परिणाम काय झाले तर पोस्ट वॉर इकॉनॉमी याच्यामध्ये आर्थिक तेजी आली, पण युद्ध संपल्यानंतर अमेरिकन अर्थव्यवस्थेने वेगळाच वेग घेतला, कारण जपान आणि युरोप हे सगळं उद्ध्वस्त झालेलं असताना अमेरिका उत्पादक शक्ती म्हणून मोठ्या प्रमाणात उभारणीस आली, आणि त्यामुळे त्यांच्या GDP त्याला वेगाने वाढत घेतला. लोकसंख्या त्याला बघितली तर तुम्हाला लक्षात येईल की त्याला अमेरिकन लोकसंख्या वेगाने वाढत होती, कारण मायग्रंट्स बरेचसे तिकडे येत होते, त्यामुळे घरांची मागणी वाढली, वस्तूंचा खप वाढला, आणि त्यामुळे कर महसूल अमेरिकन इकॉनॉमीचा वाढला. एक तिथे GI Bill म्हणून जे आलं त्याच्यामुळे माजी सैनिकांना शिक्षण आणि घरांसाठी कर्ज मिळायला लागले, पण त्यामुळे काय झालं की एकंदरीत अर्थव्यवस्था विस्तार मोठ्या प्रमाणात झाला, आणि काही प्रमाणात जी महागाई वाढली त्याचा फायदा इकॉनॉमीला असं झाला, कारण महागाई ही नेहमी कॅलोस्ट्रॉसारखी असते की ती एका प्रमाणात वाढली तर त्याच्या शरीराला हवी असते ती, पण त्याच्या प्रमाणाबाहेर वाढली तर मला तर शरीराला त्रास व्हायला लागतो. तर त्याप्रमाणे 46 किंवा 50 जर का तुम्ही बघितलं तर अमेरिकन कर्ज हे कारण त्याच वेळेला सुरू झालेलं ते 119% होतं, आणि 1955 त्यांनी 60% खाली आणलं होतं.
1: अमेरिकेच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा राष्ट्राचा एकूण कर्ज वाढल्याचा जागतिक स्थितीवर काय परिणाम होऊ शकतो?
0: माझ्या मते अमेरिकेत व्याजदर वाढले की त्याचा परिणाम अर्थात इतर सगळ्या देशात होतो, त्यामुळे जागतिक स्तरावर जसं भारत आहे किंवा ब्राझील आहे ब्रिक्स कंट्री आहे त्यांच्यावर सुद्धा हा व्याजदराचा मोठा परिणाम होईल, त्यामुळे विकसनशील देश आपण ज्यांना म्हणतो त्याचं चलनाचं मूल्य घसरेल, जो परिणाम आपल्याला आता दिसतोय की 94-95 रुपयाचा डॉलरचा भाव रुपयामध्ये गेलाय, हे जर का झालं तर अर्थात त्यामुळे एकंदर इकॉनॉमीचा बोजवारा म्हणता येणार नाही पण खूप प्रेशर खाली ती इकॉनॉमी आहे. त्याच्याबरोबरच मला वाटतं जागतिक महागाई एक मोठ्या प्रमाणात व्हायची

0: घेत आहे. कारण अमेरिकन कर्जाचं संकटामुळे जर का अमेरिकेत त्यांनी नोटा छापायला ठरवलं की जसं त्यांनी पूर्वी एकदा केलं होतं 1-4 वर्षापूर्वी तर डॉलरचं मूल्य कमी होत जाईल आणि ते कमकुवत झाला जर का डॉलर तर सोन्याच्या किमती वाढतील आणि सोन्याच्या किमती वाढत गेल्या आणि भाव वस्तूंचे डॉलरमध्ये न ठरवता पूर्वी जसं सोन्यामध्ये व्हायचे तसे व्हायची शक्यता आणि आपण ते बघतोय की सोन्याचे भाव आता जगात गेला पोचलाय आणि माझ्या मते ते सोन्याचे भाव आणखीन याच्यापेक्षाही वाढत राहतील जर का अमेरिकन इकॉनॉमी सावरता आली नाही त्यानंतर. आणि याच्याशिवाय त्यांची इकॉनॉमी प्रॉब्लेम मध्ये आल्यानंतर अर्थात अमेरिकेची मदत करते बऱ्याचशा देशांना म्हणजे युनो म्हणा किंवा जागतिक बँक म्हणा किंवा नॅटो म्हणा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे या गरीब देशांसाठी काम करणाऱ्या लोकांना संस्थांना जी आर्थिक मदत केली जाते ती मला वाटतं कापायला ऑलरेडी सुरुवात केली आहे आणि त्याचाही परिणाम त्याच्यावर होईल. आणि आतापर्यंत आपण जे अमेरिकेमध्ये गुंतवणूक केली सेफ हेवन म्हणत होतो ती आता ते सेफ हेवन राहणार नाही आणि ज्यातून शेअर बाजार त्याच्यावर परिणाम होतो आणि तो दिसतोय आता. आणि कदाचित 1929-30 मध्ये जे एक महामंदी ग्रेट डिप्रेशन आलं होतं तर त्या तशी परिस्थिती निर्माण होते की काय अशी एक भीती बहुतेक अर्थतज्ञांना वाटते. त्यामुळे भविष्यात जर का बघितलं तर शेअर बाजार मोठ्या घसरणीची शक्यता आहे सोन्याच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे आणि कदाचित डॉलरचा डॉमिनन्स जो आहे करन्सी म्हणून तो जाऊन त्याला एक अल्टरनेट शोधायची शक्यता किंवा एक बायलॅटरल म्हणजे दोन देशांच्या व्यवहारमध्ये डॉलर ऐवजी आपापल्या चलनामध्ये करायची एक प्रथा निर्माण जर का झाली तर त्यामुळे त्याला एक लॉंग टर्म धोका डॉलर करता आणि अमेरिकन इकॉनॉमी करता शक्यता याची आणि त्यामुळे जगात एक साधारण मल्टीपोलार आर्थिक व्यवस्था तयार होऊ शकेल आणि ती व्यवस्था लागू होत असताना त्याचे जे फायदे तोटे जे असतील त्याच्याशी लढा हा बहुतेक इकॉनॉमीजना देशातल्या द्यायला लागेल. त्यामुळे तो धोका आहे किंवा भारतासारख्या देशाला सुद्धा काही संधी मिळू शकतात त्याच्याकडे आपल्या इकॉनॉमीजने किंवा सरकारने लक्ष देणं जरुरी आहे.
1: सध्याच्या आर्थिक संकटातून सावरण्यासाठी अमेरिकेसमोर काय पर्याय आहेत?
0: अमेरिकेकडे उपाय करणं अत्यंत जरुरी आहे तर परंतु त्यांनी जे टॅरिफ सारखं जे अस्त्र वापरायचा प्रयत्न केला इकॉनॉमी सुधारण्यासाठी मला सुद्धा वाटतं की ते टॅरिफ म्हणून जे अस्त्राचा वापर केला तो संपूर्णपणे फसलाय आणि अमेरिकन कोर्टाची बातमी आली की त्यांनी 10% जे टॅरिफ ठेवलं होतं सरसकट ते त्यांनी इलिगल ठरवलं त्यामुळे ते त्याला कंपल्सरी पाठी घ्यायला लागणार आहे. आणि त्यामुळे अमेरिकेसारख्या देशाला सध्या मला वाटतं डेफिसिट फायनान्सिंग कमी करून इतर खर्चांना कपात लावून आपलं जास्ती आणखीनचं कर्ज न घेता आणि कुठच्याही देशात जाऊन युद्ध न करण्याची जर का त्यांनी काळजी घेतली कारण माझ्या मते त्याचा मेक अमेरिका ग्रेट असं त्याचं जे एक धोरण आहे आता सध्याच्या देशांचं त्याच्यामध्ये इराण किंवा सारखी युद्ध मला वाटतं बसवा कामान येत बसत नाहीत परंतु हे शेवटी राजकारण आहे आणि प्रत्येकाचे इगोज त्याच्यामध्ये येतात. पण हे सगळे बाजूला सारून जर का जेन्युइनली अमेरिकेला प्रयत्न करायचे असतील तर त्यांनी परिसर काही युद्ध थांबवून आपले लष्करी बेस सगळीकडे आहेत त्यांच्यावर नियंत्रण आणून अमेरिका प्रत्येक देशात जाऊन आर्थिक जी लुलबुळ करते ती कमी करून आपल्या इकॉनॉमीवर जर का कॉन्सन्ट्रेट केलं तर त्याचा फायदा मला वाटतं त्यांना होईल. त्यामुळे विचारपूर्वक चांगल्या इकॉनॉमीचा सल्ला घेऊन जर का काम केलं तर मला वाटतं अमेरिका परत वरती येऊ शकेल.
1: भारत किंवा अन्य देश अमेरिकेतील या स्थितीकडे कसं पाहतात?
0: विकसनशील देशांसाठी भारतासारख्या किंवा इव्हन चायनासारख्या सुद्धा आपल्या देशात महागाई रोखण्यासाठी व्याजदराकडे जास्त लक्ष द्यायला लागेल आणि आपल्याकडे मला वाटतं आरबीआय सारखी जी ऑर्गनायझेशन आहे ती त्याच्याकडे लक्ष देऊन असते आणि व्याजदराचा उपयोग ते अतिशय चांगल्या तऱ्हेने करू शकतात. त्यामुळे ग्लोबल इन्फ्लेशन आणि कंट्री इन्फ्लेशन या दोघांचे जे काही दुष्परिणाम होऊ शकतात ते टाळण्याचं मात्र काम आता प्रत्येक देशाला करणं जरुरी आहे. आर्थिक मदतीत जे कपात होईल त्याच्यामुळे एक फायदा भारतासारख्या देशाला होईल की आता आपल्याला लोकांना जाऊन मदत करता येईल आणि त्याच्यामुळे गुडविल चांगली वाढवता येईल एस्पेशली एज्युकेशन किंवा एन्व्हायरमेंट सस्टेनेबल एनर्जी या क्षेत्रांमध्ये मला वाटतं भारतासारख्या देशाला खूप चांगला आता स्कोप आहे. हे करता आलं आपल्याला तर मला वाटतं रुपयाचं आंतरराष्ट्रीयकरण व्हायची शक्यता आहे. भारतातलं मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे मेक इन इंडिया आपण जो कॅम्पेन करतोय त्याच्याकरता चांगली परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि इतर देशांमध्ये किंवा अमेरिकेसारख्या देशांमध्ये जर का गुंतवणुकीला जास्त स्कोप नसेल किंवा गुंतवणूकदारांचा कॉन्फिडन्स नसेल तर तो पैसा भारतामध्ये इन्व्हेस्ट होण्याची शक्यता आहे. ह्या माझ्या मते जास्त मोठ्या संधी आहेत. पण त्याचबरोबर भारताची इकॉनॉमी तेवढी नसली तरी सुद्धा थोड्याफार प्रमाणात अमेरिकन एक्सपोर्टवर अवलंबून असते तर ते एक्सपोर्ट करण्याची शक्यता आहे आणि परकीय चलनाचा आपला साठा आहे त्याचा आपोआप व्हॅल्यू कमी होत राहील त्यामुळे त्याच्याकरता सुद्धा त्यांनी एक परकीय चलनाचा साठा कोणत्या चलनात ठेवायचा याच्यामध्ये सुद्धा त्यांनी लक्ष देणं जास्त महत्वाचं आहे. तीन त्याचप्रमाणे स्वतःच्या करन्सीचा म्हणजे युआनचा जास्तीत जास्त वापर करायचा प्रयत्न करेल. चीनकडे अमेरिकन ट्रेझरी बॉन्डचा मोठा साठा आहे त्यामुळे चीन जपान या सगळ्या देशांनी जर का हे अमेरिकन बॉन्ड विकायला सुरुवात केली

0: तर माझ्या मते शस्त्राने जी साधता येणार नाही ते सगळं या चीन आणि जपानने बॉन्ड विकून त्यांना अमेरिकेवर दबाव टाकण्याचा चान्स मिळू शकेल आणि त्याच्यामुळे अमेरिकन इकॉनॉमीला होणारे डॅमेज फार मोठ्या प्रमाणात असेल. माझ्या मते सर्वात वाईट परिस्थिती युरोपाची आहे, कारण युरोप बऱ्याचशा संरक्षणामध्ये अमेरिकेवर अवलंबून होता आणि जर का तो नॅटोचा खर्च त्यांनी कमी केला तर युरोपियन देशांना सर्वात मोठा धोका असा की त्यांना जीडीपीचा बराचसा पैसा हा त्यांच्या संरक्षणासाठी खर्च करायला लागेल आणि नॅचरली त्यामुळे ते राजकीय किंवा आर्थिक आणि मार्केट इफेक्ट हे मोठ्या प्रमाणात होऊ शकतात. त्यामुळे माझ्या मते भारताला खूप चांगली संधी उपलब्ध होऊ शकते, फक्त आपली पावलं योग्य तऱ्हेने योग्य दिशेने आणि जपून टाकायला पाहिजे.
1: श्रोते हो, कोणत्याही देशाच्या आर्थिक आरोग्याचं द्योतक म्हणजे त्या देशाचं सकल राष्ट्रीय उत्पादन असतं. आज जागतिक आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेचं कर्ज या देशाच्या जीडीपीपेक्षा अधिक आहे. मात्र या स्थितीतून सावरण्यासाठी अमेरिकेकडून योग्य कार्यवाही होणं आवश्यक आहे, तरच जागतिक स्तरावर येऊ घातलेलं आर्थिक संकट टाळता येईल. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन अमिता बडे.

0: श्रोतेहो नमस्कार. 103.1 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्राचं प्रसारण. सायंकाळचे 7:30 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत आमच्या शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम किसान वाणी. शेतकरी बंधूंना नमस्कार. मंडळी, आज आहे मंगळवार. भारतीय सौर दिनांक 22 वैशाख शके 1948 दिनांक 12 मे 2026. कार्यक्रमात सुरुवातीला आजचा सुविचार. सांडपाणी वापरत चला, भाजीपाला पिकवीत चला. सुविचार पुन्हा एकदा. सांडपाणी वापरत चला, भाजीपाला पिकवीत चला. कार्यक्रमात आता यानंतर तज्ज्ञ मार्गदर्शन अंतर्गत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय सातारा येथील जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक संजय फडतरे यांची खतांचा संतुलित वापर याविषयी सुप्रिया मोरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
1: शेतकरी बंधू भगिनींना नमस्कार. किसानवाणी कार्यक्रमात तुमचं स्वागत. शेतकरी बंधू भगिनींनो, हंगामाला सुरुवात झाली की आपली गडबड असते, पूर्व मशागत करायची, बियाण्यांची निवड करायची, शेत तयार करायचं, कुठली पिकं पेरायची आहेत, कुठल्या जमिनीमध्ये कुठलं खत वापरलं पाहिजे, या सर्व गोष्टींचा आपला एक गडबड सुरू असते हंगामाच्या सुरुवातीला. मुळात आपण जी खतं वापरतो ती खतं कुठल्या प्रकारची आहेत, योग्य खतं आहेत का, त्याचा संतुलित वापर होतोय का, हे सगळं आपण सुरुवातीलाच जाणून घेणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे जसं आपण बियाण्याची तयारी करतो, बीजप्रक्रिया करतो, माती परीक्षण करतो, उगवण क्षमता चाचणी बघतो, त्याच पद्धतीनं आपल्या जमिनीमध्ये कुठल्या खतांची कमतरता आहे आणि कुठली वाढीव खतं आपल्याला घालणं अपेक्षित आहे, कुठल्या खतांचा वापर न करणं आपल्यासाठी योग्य आहे, या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला सुरुवातीलाच असणं अतिशय गरजेचं आहे. आणि अर्थात त्यासाठी माती परीक्षण हा अतिशय महत्वाचा भाग यासाठी समजला जातो. जेव्हा आपण माती परीक्षण करतो तेव्हा आपल्याला नेमकं कळतं की आपल्या जमिनीमध्ये कशाची कमतरता आहे आणि आपल्याला काय देणं अपेक्षित आहे. आणि याच्यासाठीच खतांचा संतुलित वापर योग्य पद्धतीनं जर झाला तरच ती खतं कार्यक्षमरित्या आपल्या पिकांना पोहोचू शकतात आणि त्याचा फायदा आपल्याला भविष्यामध्ये होऊ शकतो. आज आपण खतांचा संतुलित वापर कसा केला पाहिजे, पिकाच्या कुठल्या वाढीच्या टप्प्यात कुठली अन्नद्रव्य जाणं गरजेचं आहे, खतांचा कार्यक्षम वापर होण्यासाठी काय करणं अपेक्षित आहे आणि मुळात बेसुमार जो खतांचा वापर होतोय त्याचा परिणाम आपल्याला काय काय जाणवायला लागला, या सर्व गोष्टींचा आढावा आज आपण आपल्या मुलाखतीच्या अंतर्गत करून घेणार आहोत. आणि याविषयीची माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय सातारा येथील जिल्हा गुणवत्ता

0: नियंत्रण निरीक्षक संजय फडतरे सर. फडतरे सर, सगळ्यात पहिल्यांदा तुमचं स्वागत, नमस्कार.
1: नमस्कार
0: फडतरे सर. खतं हा शेतकऱ्यांचा खूप प्रिय विषय आहे, म्हणजे पिकांच्या लागवडीच्या अगोदरपासून, पूर्व मशागतीपासूनच शेतकरी खतांचा वापर करायला सुरुवात करतो. मुळात ही खतं म्हणजे नेमकं काय आहे, त्याचा जमिनीला पिकांना कसा उपयोग होतो, याविषयी काय सांगाल सुरुवातीला?
1: खत व्यवस्थापनामध्ये पिकांच्या वाढीमध्ये अन्नद्रव्यांचं भरपूर अनन्य साधारण महत्व आहे.
0: खरं
1: तर अशी म्हणजे आतापर्यंत शोधलेली अन्नद्रव्य 80 ते 100 आहेत, पण त्यापैकी काही ठराविकच आपल्या पिकांना गरजेची असतात. मग ती पिकांच्या त्याची अन्नद्रव्याची विभागणी अशी केलेली आहे की काही स्ट्रक्चरल जे इलिमेंट्स आहेत, म्हणजे कार्बन असेल, हायड्रोजन असेल, ऑक्सिजन असेल, की ज्याची पिकांना 94% गरज असते.
0: बर.
1: आणि ते नॅचरली ते अव्हेलेबल आहेत,
0: म्हणजे
1: आहेत पूरक. हवेतून मिळतोय ऑक्सिजन, पाण्यातून हायड्रोजन मिळतो,
0: माती जमिनीतून
1: कार्बन मिळतो. असं दुसरे जे प्रमुख अन्नद्रव्याचे घटक आहेत ते नत्र, स्फुरद, पालांश असे आहेत. त्यानंतर दुय्यम काही अन्नद्रव्य सेकंडरी इलिमेंट्स आपण त्याला म्हणतो, मॅग्नेशियम, सल्फर आणि कॅल्शियम. त्यानंतर सूक्ष्म अन्न मूलद्रव्ये आहेत की जी फेरस, झिंक, बोरॉन, क्लोरीन, कॉपर, मॉलिब्डिनम अशी आहेत. आणि 2-3 ट्रेस इलिमेंट्स आहेत सिलेनियम सारखा, सिलिकॉन सारखा, कोबाल्ट सारखा, याची पण गरज पिकांना राहते.
0: म्हणजे ही प्रत्येक अन्नद्रव्य ही आपल्या पिकांसाठी गरजेचीच आहेत आणि त्याचा एक संतुलित वापर करणं गरजेचं आहे. आणि ती सगळी आपल्या खतांमध्ये समाविष्ट झालेली असतात की जी जमिनीच्या गरजेनुसार आपण त्या खतामध्ये इन्क्लूड केलेली असतात. मुळात ही अन्नद्रव्य पिकांना योग्य वेळी जाणं गरजेचं आहे, तर त्या अन्नद्रव्याचा उपयोग आपल्या पिकांसाठी आणि अर्थात उत्पादनावर त्याचा होणार आहे. मुळात पिकांचे वाढीचे जे टप्पे आहेत ते टप्पे नेमके कुठले आहेत आणि कुठले टप्पे महत्वाचे आहेत, याविषयी काय सांगाल?
1: जरी आपण सर्वसाधारण विचार केला तरी आपण बियाणं पेरल्यानंतर सुरू होतो, माती आड बियाणं केलं की मग पहिला टप्पा येतो उगवणीचा, दुसरा टप्पा येतो त्याचं सुरुवातीची आणि शाखीय वाढ असेल त्याचा येतो, त्यानंतर कळी अवस्था येते की फुलं कळी, त्यानंतर फळ तयार होतं, फळ अवस्था येते आणि शेवटी पक्वता येते. अशा या वाढीच्या अवस्था साधारणतः सर्वसाधारण पिकांच्या
0: ठरलेल्या आहेत त्या. मग ह्या पिकांच्या वाढीच्या अवस्था, ह्या प्रत्येक वाढीची अवस्था ही महत्वाची आहे आणि त्या काळात मध्ये योग्य प्रमाणात अन्नद्रव्य त्याला पोहोचणं गरजेचं आहे. कारण मगाशी तुम्ही जसं सांगितलं की वेगवेगळे अन्नद्रव्य आहेत की जी वेगवेगळ्या टप्प्यात आपल्या पिकांना पोहोचणं गरजेचं आहे, मग ह्या वाढीच्या टप्प्यामध्ये कुठली कुठली अन्नद्रव्य आपल्या पिकांना जाणं गरजेचं आहे?
1: यात पाहिलं तर प्रमुख जी नत्र, स्फुरद, पालांश ही 3 घटक आपण बघतो, तर हे पूर्ण वाढीच्या पिकाच्या प्रत्येक टप्प्यात कमी जास्त प्रमाणात आवश्यक राहतात आणि याची उपलब्धता आपण बऱ्याच गोष्टीवर अवलंबून राहते. पण पिकाच्या उगवणीसाठी म्हणाल तर स्फुरदाची जास्त आवश्यकता असते, त्याबरोबर फेरस असेल, झिंक असेल, मॉलिब्डिनम असेल, हे सूक्ष्म मूलद्रव्य त्याच्याबरोबर आवश्यक आहे. तसेच सुरुवातीची जी शाखीय वाढ होते किंवा पिकाची सुरुवातीची उगवण झाल्यानंतरची वाढ आहे, त्यामध्ये नत्र मोठ्या प्रमाणावर लागतं, स्फुरद, कॅल्शियम, फेरस, झिंक, मॉलिब्डिनम, कॉपर आणि बोरॉन ही सूक्ष्म मूलद्रव्ये थोड्याफार प्रमाणात लागतात. त्यानंतरची अवस्था येते कळीची अवस्था की जी महत्वाच्या टप्प्यावर असते, मग ती त्यामध्ये तुम्हाला स्फुरद, फेरस आणि बोरॉन या 3च अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. मग या सर्वांमध्ये बघत गेलो आपण तर स्फुरद हा सगळीकडे घटक आहे आणि तो कळी अवस्थेमध्ये असेल. फळ अवस्थेमध्ये स्फुरद आणि पोटॅश, पालांश, ह्या 2च मूलद्रव्यांची गरज लागते. तिथं तुम्हाला मायक्रो इलिमेंट जे आहेत सूक्ष्म अन्नद्रव्य ते लागत नाहीत. पक्वतेला मात्र तुम्हाला 3ही घटक लागतात, नत्र, स्फुरद, पालांश, बोरॉन, कॉपर आणि मॉलिब्डिनम. हे पिकांच्या अवस्थेनुसार गरजेचे आहेत घटक. आणि तसंच जे मी ट्रेस इलिमेंट म्हटलं, ती ट्रेस इलिमेंट यांना पूरक राहतात. मग याच्या जर खोलत आपण केमिस्ट्रीमध्ये गेलं तर तो किचकट विषय ठरतो की दोन्ही खतांची उपलब्धता एका बरोबर एक मिसळल्यावर एखादा ब्लॉक होतो, तर ते किचकट आहे आणि ते
0: शेतकऱ्यांना समजण्यासारखं नाहीये. म्हणून मला वाटतंय आपण शेतकरी बंधूंना नेहमी असं सांगतो की खतांच्या शिफारशीत मात्रा द्या, म्हणजे ज्या मात्रा विद्यापीठानं किंवा कृषी विभागानं तुम्हाला सांगितलेल्या आहेत, नत्र संपूर्ण द्यायचंय का अर्ध द्यायचंय, पालाश पूर्ण कधी द्यायचंय, अर्ध नत्र केव्हा पोहोचलं पाहिजे, ह्या सर्व गोष्टी आहेत

0: मला वाटतं केमिस्ट्रीच्या नुसार केलेलं आहे की जे शेतकऱ्यांच्या कळण्याच्या पलीकडे आहे पण त्या पद्धतीनं शेतीला किंवा पिकांना पोहोचणं अतिशय गरजेचं आहे.
1: यामध्ये एक जरी केलं शेतकऱ्यांना की जी प्रमुख अन्नद्रव्य आहेत त्यांच्याबरोबर ही जी सूक्ष्म मूलद्रव्य आहेत ती एकत्रित मिसळून न देता वेगळी वेगळी जर दिली तर तो जो गोंधळ आहे त्यांची केमिस्ट्रीचा तो आपण टाळू शकतो.
0: अगदी खरं आहे. आता याच खतांची कार्यक्षमता आपल्याला योग्य पद्धतीनं वाढवायची आहे आणि ती वाढवण्यासाठी काय करणं अपेक्षित आहे शेतकरी बंधूंनी, म्हणजे खतांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे?
1: यामध्ये खूप बाबी येतात की ज्या अवलंबू शकतो आपण, की बीज प्रक्रिया असेल, बियाणे पेरती वेळी जैविक खतांची बीज प्रक्रिया करणं गरजेचं राहते. त्यामध्ये अॅझोटोबॅक्टर असेल, रायझोबियम असेल, स्फुरद विरघळणारे जीवाणू असतील, यांची बीज प्रक्रिया करून तुम्ही जर पेरणी केली तर तो खतांची कार्यक्षमता आपण वाढवू शकतो. यामध्ये 4 R सूत्र म्हणजे 4 योग्य पद्धती असं म्हणू आपण, त्या 4 Rights, तर त्या अवलंबल्या शेतकऱ्यांनी तर त्याची कार्यक्षमता वाढू शकते. यामध्ये पहिला जो आहे तो राईट सोर्स, ज्याला योग्य खताची निवड आपण शेतकऱ्यांनी जर केली, म्हणजे यामध्ये साधं उदाहरण घ्यायचं झालं तर चुनखडीयुक्त जमिनीमध्ये तुम्ही कॅल्शियम विरहित खते द्यावी,
0: बरोबर,
1: अल्कधर्मीय जमिनीमध्ये आम्लयुक्त खते द्यावीत, स्लो रिलीजिंग फर्टिलायझर तुम्हीकडे जा, म्हणजे हळूहळू जी विरघळतात, की आता बाजारामध्ये नीम कोटेड युरिया आला आहे की ज्याच्यापासून शेतकरी लांब पळतात, मला हा युरिया नको बाबा, विरघळत नाही, पण तो खरंच हळूहळू तर तो खरंच उपयोगीचा आहे. त्याबरोबर दुसरा जो येतो तो राईट डोस येतो, की अचूक खत मात्रा तुम्हाला देता आली पाहिजे. म्हणजे तिथं मग येतं की माती परीक्षणानुसार तुम्ही खत मात्रा द्या, उत्पादन वाढीच्या उद्दिष्टानुसार तुम्ही खत मात्रा द्या. मग माती परीक्षण तुमच्या प्रत्येक गावामध्ये आपले कृषी विभागाने हे जे बोर्ड लावलेले आहेत जमीन सुपीकता निर्देशांकाने, त्याच्यावर गावातल्या प्रमुख पिकांना त्यात किती पीक खतांची गरज आहे ते डोस पण लावलेले आहेत किलोमध्ये. मग ते जर पाहून शेतकऱ्यांनी पेरणी अगोदर जर तिथे गेले ग्रामपंचायतमध्ये आणि ते कुठं आहे बाबा बोर्ड पाहिला नसेल तर आमच्या कृषी सहाय्यकाला विचारून तो शिफारसीत मात्रा वापरल्या तर आपण खत बचत करू शकतो आणि उत्पादन वाढू शकतो. तिसरा जो आहे राईट, तो राईट प्लेस म्हणजे अचूक ठिकाणी तुम्ही खत दिलं पाहिजे, म्हणजे माती आड ते गेलं पाहिजे, पेरताना 2 चाळी पाभारीने पेरलं पाहिजे, BBF वर पेरणी केली पाहिजे, किंवा जर उभ्या पिकाला तुम्हाला खत द्यायचं तर ते पहारीनं द्या, माती आड करून द्या असं दिलं पाहिजे. आणि ज्यांनी सूक्ष्म सिंचनाचा वापर करतायत, ठिबक सिंचनाचा, त्यांनी ती विद्राव्य खतांचा वापर जर केला तर ते आणखीन आपण खत मात्रा वाचवू शकतो आणि कार्यक्षमता खतांची वाढवू शकतो. म्हणजे मुळांच्या जवळच जर खत गेलं तर ते इतरत्र जाणार नाही, त्याचं अव्हेलेबिलिटी लगेच होईल. आणि चौथं जे यातलं सूत्र आहे ते राईट टाइम, म्हणजे अचूक वेळी तुम्हाला खत देता आलं पाहिजे. म्हणजे मगाशी जी आपण चर्चा केली कुठल्या अवस्थेत काय पाहिजे,
0: बरोबर,
1: त्यानुसार जर खत दिलं आणि यामध्ये मग आपण मगाशी चर्चा केली तसं की तुम्ही नत्राचं एकदम डोस देण्यापेक्षा तो 3-4 टप्प्यात
0: द्या,
1: तर तो त्याचं स्प्लिट ऍप्लिकेशन जर केलं तर त्याची कार्यक्षमता अजून वाढते. यामध्ये मी सुचवीन की नॅनो युरिया, नॅनो DAP सारखी जी खतं आहेत त्यांचा वापर प्रभावीपणे शेतकऱ्यांनी फवारणीसाठी केला तर खत मात्राही कमी लागते, शेतकऱ्याचा वेळही वाचतो आणि खतांची कार्यक्षमता वाढून आपलं उत्पादन वाढत.
0: खरंय. म्हणजे हे जे 4 सूत्र जी आपण सांगितलेली आहेत ती 4 सूत्र जर योग्य पद्धतीनं सांभाळली तर खतांच्या कार्यक्षमता नक्की वाढतील आणि मुळात पिकांना जे गरजेचं आहे ते योग्य वेळी योग्य प्रमाणात योग्य दिशेनं असं मिळेल अशी नक्कीच अपेक्षा आहे. सर, जसं आता तुम्ही सांगितलं की खतांच्या योग्य मात्रा कार्यक्षमता वाढणं गरजेचं आहे, योग्य खतं योग्य प्रमाणात पोहोचणं गरजेचं आहे, पण मुळात शेतकऱ्यांकडून असं होतं की शेतकऱ्यांची एक अशी मानसिकता झाली आहे की मी एवढ्या बॅगा टाकल्या, युरियाची एवढी बॅग मी आपल्या शेतात टाकली की माझं ते काम संपलं, पीक आपोआप येतंय, मोठं पीक वाढेल किंवा जास्त उत्पादन मिळेल, अशी एक मानसिकता शेतकऱ्यांची पहिल्यापासून आहे. म्हणजे ही बेसुमार खतांचा जो वापर आहे तो खूप व्हायला लागलाय आणि अर्थात त्याचा परिणाम सुद्धा जाणवायला लागलाय. काय काय दुष्परिणाम जाणवू शकतात जर खतांच्या मात्रा जास्त प्रमाणात आपल्या पिकाला गेल्या तर किंवा शेताला गेल्या तर?
1: यामध्ये बेसुमार खत वापराचे परिणाम बऱ्याच गोष्टींवर होतात, म्हणजे मातीचं प्रदूषण असेल, यामध्ये जैव वैविध्यावर परिणाम होतो त्याचा, अन्न साखळीत विषारी घटक समाविष्ट होतात, जल प्रदूषण होते आणि नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास पण होते. ह्या

0: सर्व बाबींचा विचार केला तर माती प्रदूषणामुळे तुम्ही जर नत्रयुक्त खतं युरियाचा ज्यादा वापर केला तर त्याचा पीएच वाढलेला आहे
1: बरोबर,
0: आणि मातीवर पाण्यावर त्याचे म्हणजे आता आपण शेतामध्ये बघितलं तर कुठल्याही विहिरीचं पाणी आपण शेतामध्ये पिऊ शकत नाही, म्हणजे शेतातल्या मजुरांना सुद्धा बाहेरून जारचं पाणी घेऊन जावं लागतं प्यायला, हे पूर्वी नव्हतं.
1: बरोबर,
0: त्याच विहिरीचं पाणी त्या भागातलं पाणी आपण प्यायचो काढून, पण आता तसं होत नाही.
1: क्षारांचं प्रमाण वाढलेलं आहे,
0: हा केवळ युरियाचा अतिवापरामुळेच झालेला आहे असं आमचं ठाम मत आहे. त्यामुळं सर्व शेतकऱ्यांना माझी कळकळीची विनंती राहील की युरियाचा अतिवापर टाळा, नॅनो युरियाचा वापर करा. युरिया वापरायचाच नाही असं नाही, पण त्याचा कार्यक्षम वापर करा, प्रमाणशील वापर करा. म्हणजे आता आपण शेतकरी वापरताना काय करतात, 8:4:2 हे प्रमाण वापरतात, म्हणजे नत्राचं प्रमाण 8:4 आणि 2:5 वापरतात. तर ते संतुलित करा, म्हणजे 4:2:1 हे प्रमाण वापरा, तर ते योग्य प्रमाण होईल, पिकांची वाढ पण चांगली होईल आणि आपल्या नैसर्गिक घटकावर पाण्यावर मातीवर दुष्परिणाम त्याचे होणार नाहीत. म्हणजे अगदी अन्न साखळीत सुद्धा विषारी घटक आपल्याला यायला लागलेत, त्याचं कारण पण तेच रासायनिक खतांचा अतिवापर आहे.
1: म्हणजे हा जो खतांचा वापर आहे तो अति केला तर त्याचं संतुलन बिघडणार आहे आणि त्याचे परिणाम हे सगळ्यांनाच भोगावे लागणार आहे. त्यामुळे संतुलित खतांचा वापर करणं ही काळाची गरज आहे असं म्हणायला काहीच हरकत नाहीये. पण आता असा बेसुमार वापर झाल्यानंतर अर्थातच इतके परिणाम आपल्याला जाणवणार आहेत, मग त्याच्यावर उपाययोजना काय करणं गरजेचं आहे? म्हणजे आतापर्यंत ज्या गोष्टी आपण वापरल्यात परिणाम तर झालेला आहे, पण ते सुधारणं गरजेचं आहे, मग त्यासाठी शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे?
0: शेतकऱ्यांनी म्हणजे आता यामध्ये दोन आमच्या केंद्र शासनाने योजना आणलेल्या आहेत. पीएम प्रणाम म्हणून एक योजना आणलेली आहे की प्राईम मिनिस्टर प्रोग्राम फॉर रिस्टोरेशन अवेअरनेस जनरेशन नरिशमेंट अँड ॲमोलरेशन ऑफ मदर अर्थ अशी ती योजना आहे मोठी. यामध्ये रासायनिक खतांचा कमी वापर करणे, जैविक खतांचा सेंद्रिय खतांचा वापर वाढवणे असं त्याचा उद्देश आहे. आणि त्या अंतर्गतच एक दुसरी योजना आली धरती माता बचाव अभियान म्हणून, की ज्यामध्ये माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक जिल्हास्तरीय समिती आहे आणि प्रत्येक गावामध्ये एक समिती निगराणी समिती ग्राम निगराणी समिती म्हणून स्थापन करण्यात आलेली आहे. त्यामध्ये त्या ग्राम निगराणी समितीचे अध्यक्ष सरपंच आहेत, सदस्य सचिव ग्रामसेवक आहेत, तलाठी आहेत, शेतकरी त्यामध्ये समाविष्ट आहेत, आमचा कृषी सहाय्यक सहसचिव आहे. या सर्वांनी त्या खतांच्या बाबतीतली निगराणी करायची आहे. मग शेतकऱ्यांना माती परीक्षणानुसार खत वापर करणे याचा प्रचार करायचा आहे. त्या गावात येणारी खतं आपली ती योग्य रीतीने येत आहेत का, त्यात म्हणजे डुप्लिकेट खतं भेसळयुक्त खतं येत नाहीत का खत दुकानातून जे कृषी सेवा केंद्र आहेत, आणि कृषी सेवा केंद्रातून त्या भेसळयुक्त खतांचा वापर होऊ नये आणि त्याच्यावर कंट्रोल राहावा, हीच शासनाची भूमिका त्या निगराणी समितीच्या माध्यमातून आहे. आणि जो युरियाचा इंडस्ट्रीयल यूज होतो, शेती करता युरिया आलेला दुसऱ्या औद्योगिक वापरासाठी जातो, त्याच्यावर सुद्धा करडी नजर ठेवण्यासाठी ही निगराणी समिती काम करणार आहे. जर त्या निगराणी समितीला असं लक्षात आलं की हे कृषी सेवा केंद्र आमच्या गावचं आहे आणि त्याच्यातून हा खतांचा काळाबाजार सुरू आहे, तर त्यांनी ते तालुकास्तरीय समितीला जिल्हास्तरीय समितीला कळवायचे आणि जिल्हास्तरीय भरारी पथक त्याच्यावर ऍक्शन घेईल मग पुढे.
1: याच्यामुळे काय फायदा होणार आपल्या शेतकऱ्यांना?
0: याच्यामुळे फायदा होणार आहे की त्या समितीला कळणार आहे की कुठली खतं आपल्याकडे येत आहेत,
1: बरोबर,
0: कुठली आली पाहिजेत, जमीन आरोग्य पत्रिकेनुसार आपल्याला खतांची गरज काय आहे आणि आपल्याकडे ती खतं येत आहेत का नाही येत,
1: बरोबर,
0: का वेगळीच खतं येत आहेत. मग निगराणी समितीनं याच्या पुढचे टप्पे असं असू शकतात की गावाची डिमांड आम्हाला क्रिएट करून देणं की आम्हाला एवढीच खतं पाहिजेत आणि ते जिल्हा स्तरावरून पुरवठा करण्याचा आम्ही प्रयत्न करू.
1: छान, म्हणजे योग्य पद्धतीनं पिकांना खतं पोहोचणं तर गरजेचं आहे, पण ती जी खतं आहेत जी गरजेची खतं आहेत ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम या योजनेच्या अंतर्गत आपण करणार आहोत. या प्रवाहामध्ये शेतकरी जास्तीत जास्त यावा म्हणून आपण काय प्रयत्न करणार आहे? या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं किंवा ह्या जो खतांचा असंतुलित वापर होतोय त्याच्यामध्ये सुधारणा व्हावी यासाठी काय काय प्रयत्न, अजून प्रचार प्रसिद्धीसाठी आपण काय काय करतोय?
0: आपण प्रत्येक गावामध्ये कृषी सहाय्यकामार्फत याचा जनजागृतीचा कार्यक्रम सुरू आहे शेतकऱ्यांमध्ये. प्रत्येक कृषी सहाय्यकाला आपण गावामध्ये 1 मे रोजी जी ग्रामसभा घेतली होती किंवा काही कारणाने या आठवड्या

0: यामध्ये त्या होतील तर खूप झालेलं आहे. तर त्या सगळ्या समितीमध्ये ह्या निगराणी समितीची बैठक घेण्याचं आपण सांगितलेलं आहे. ग्रामसभेमध्ये तो विषय घ्यायला सांगितलेला आहे की जेणेकरून सर्व शेतकऱ्यांपर्यंत तो विषय
1: पोहोचावा. अगदीच खरं आहे. पण आता मुळात खतं खरेदी करताना आता हे कंट्रोलिंगसाठी तर आपण ही योजना हे अभियान राबवतो आहेच, पण आता खतं खरेदी करताना सुद्धा शेतकऱ्यांनी काही काळजी घेणं गरजेचं आहे. कारण हा एक गडबडीचा काळ आहे. पटकन घेऊन शेतामध्ये बऱ्याच मशागतीच्या गोष्टी, बऱ्याच पुढच्या गोष्टी करायच्या असतात. त्यामुळे खतं खरेदी करताना शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक खतं खरेदी करणं सुद्धा अपेक्षित आहे. मग काय केलं पाहिजे, खतं खरेदी करताना काय काळजी घेतली पाहिजे शेतकरी बंधूंनी?
0: यामध्ये आपण मगाशी तांत्रिक बाबीवर चर्चा केली. तुमची एकदा खतं ठरली कुठली घ्यायची आहेत, काय डोस द्यायचं आहे, आपल्याला कुठलं पीक करायचंय त्यानुसार मग तुम्ही खत दुकानात जाताना तो दुकानदार परवाना धारक आहे का नाही हे पहिलं पाहणं गरजेचं आहे की त्याच्याकडे खरंच ऑथेंटिक परवाना आहे का कृषी विभागाचा. त्यानंतर जो खतं घेणार आहे, ज्या बॅगा घेणार आहे खतांच्या, त्याच्यावर MRP लिहिलेली आहे का, त्याच्यावर बॅच नंबर लिहिलेला आहे का, मग त्याच्यावर उत्पादनाची तारीख तपासावी. ह्या गोष्टी खूप अगोदरचं उत्पादन जर असेल 2-3 वर्षापूर्वीचं तर ते खतं डिग्रेड होतात
1: पोत्यात
0: भरून ठेवून, ते तुम्ही तपासून घेणं गरजेचं आहे. तसंच त्याच्याकडे पक्क्या बिलाची मागणी केली पाहिजे. तुम्ही पक्क बिल खत खरेदी करताना घेतलं पाहिजे. आणि ह्याच्यात दुसरं महत्वाचं आहे की जे डिजिटल बेस आपण खरेदी करतोय आता खतं, की ईपॉस मशीन असते प्रत्येक दुकानामध्ये, त्याच्यावर शेतकऱ्यांनी अंगठा उठवायचा आहे किंवा त्याचा आधार कार्डचा नंबर द्यायचा आहे. आधार कार्डचा नंबर दिल्यावर त्याला एक मोबाईलवर OTP येतो आणि त्यानंतर तो खते खरेदी करतो. पण आता होतं कसं की एकाच शेतकऱ्याच्या नावावर बॅगा मारल्या जातात त्या अगोदर लिहिलेल्या. जवळचा शेतकरी मग त्याचा आधार कार्ड आहे, मग त्याच्यावर बॅगा द्या बाबा असं होतं दुकानदारांच्याकडून. काही शेतकरी आधार कार्ड नेत नाहीत किंवा काही शेतकऱ्यांचा अंगठा त्याच्यावर ट्रेस होत नाही, त्यामुळे ती गडबडीमध्ये त्यांची खत विक्रीची ऑनलाईन डिजिटल प्रक्रिया केलेली नसते. मग एखादा शेतकरी जातो, त्याचा आधार कार्ड घेतलं जातं आणि त्याच्यावर बाकीच्यांची सगळ्यांची खतं विक्री करून दाखवली जाते. तर हे टाळण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यानं त्या ईपॉस मशीनमधलं बिल त्याच्यात प्रिंट निघते ती घ्या.
1: बर.
0: आणि ती घेतलं म्हणजे त्याच्यावर पहा की तुम्हाला किती बॅगा दिल्यात आणि ऍक्च्युली बिल किती बॅगांचं केलं, म्हणजे मग तुमच्या नावावर कोण दुसऱ्या खत खरेदी करू शकणार नाही. आणि तुमचा जो कोटा आहे की किती खतं द्यायच्यात तुम्हाला, तो त्या मशीनवर येत आहे की तुम्ही अगोदरच्या कुठल्या दुकानातून किती पोती खरेदी केलीत. मग यासाठी आणि जर 20 बॅगांपेक्षा जास्त युरियाची खरेदी केली तर आमच्या कृषी विभागामार्फत एक तपासणी केली जाते की त्याला खरंच तेवढी शेती आहे का, त्याला 20 बॅगांची युरियाची गरज आहे का. आणि ती गरज असेल तर ठीक आहे, पण जर नसेल, तुम्हाला क्षेत्रच कमी असेल, तुम्हाला 1/2 एकर क्षेत्राने तुम्ही 20 बॅगा नेल्यात, तर मग त्याची चौकशी त्याच्यावर ऍक्शन होते, त्या दुकानदारावर पण ऍक्शन होते,
1: शेतकऱ्यावर पण ऍक्शन होते. सर, आताच आपण सांगितलं की खत खरेदी करताना महत्वाची गोष्ट आहे आधार कार्ड लिंक होणं आणि आपला अंगठा व्यवस्थित स्ट्रेस झालाय का नाही बघणं, का तर आपल्या बिलावर दुसऱ्या खतांची खरेदी विक्री असा हा प्रकार होऊ नये. पण समजा जर असं एखाद्या शेतकऱ्याला आढळलं की हे काहीतरी वेगळं आहे, बिलामध्ये काहीतरी फरक वाटतोय, तर त्यांनी तक्रार करताना कुठे तक्रार करणं अपेक्षित आहे आणि त्याच्यावर काय मार्ग काढणार आहोत आपण?
0: यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की आम्ही प्रत्येक कृषी सेवा केंद्रामध्ये तक्रारीसाठी एक बोर्ड लावलेला आहे की तुम्हाला जर काही शंका असेल किंवा काही तुमची तक्रार असेल तर त्याच्यावर एक जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीचा नंबर दिलेला आहे आणि एक राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीचा नंबर दिलेला आहे. या दोन्ही क्रमांकावर तुम्ही तक्रार करू शकता किंवा तिथे एक स्कॅनर पण दिलेला आहे, तो QR कोड स्कॅन केला तरी तुम्हाला त्याच्यावर तक्रार करता येते. यामध्ये शेतकऱ्यांनी ज्यादा दराने विक्री असेल किंवा युरिया खताबरोबर दुसऱ्या खतांचं लिंकिंग करत असतील अशा स्वरूपाच्या जर काही तक्रारी असतील तर त्या त्याच्यावर अवश्य कराव्यात, त्यांच्यावर निश्चित कारवाई होते. आम्ही त्या शेतकऱ्यांना संपर्क करून ती कारवाई करतो आणि अशा आपल्या जिल्ह्यात 10-12 कारवाया आपण केलेल्या आहेत. काही दुकानांवर आपण पोलीस केस दाखल केलेली आहे, काही दुकानांचं निलंबन केलेलं आहे. तर अशा स्वरूपाच्या कारवाया आपल्या तक्रारीनुसारच केलेल्या आहेत. तरी शेतकऱ्यांना मी विनंती करेल की त्या तक्रार निवारण कक्षाशी संपर्क साधावा.
1: बरोबर, त्यासाठी गरजेचं आहे ते आपण जे खरेदी केलेलं बिल आहे ते बिल व्यवस्थित असणं अतिशय गरजेचं आहे. जर आपण तक्रार करणार आहोत असो आणि असं आपल्याला काही जर चुकीचं आढळत असेल तर नक्कीच त्याचा विरोध करणं किंवा त्याच्यावर उपाय करणं हे अतिशय गरजेचं आहे. सर, खतांची खरेदी, खतांचा संतुलित वापर, हंगामाची तयारी हे तर शेतकरी बंधूंना प्रत्येक वर्षी प्रत्येक हंगामात करावं लागतं, पण तरीही शेतकऱ्यांची अजूनही मानसिकता खतांच्या बाबतीत वेगळी आहे. खतं

0: जास्त वापरली की जास्त उत्पादन मिळतं ही मानसिकता अजूनही टिकून आहे. आपण इतका प्रयत्न करतोय तरी सुद्धा शेतकऱ्यांना काय आवाहन कराल त्याबाबत एक जाता?
1: शेतकऱ्यांनी माती परीक्षणानुसारच खत वापर करावा आणि आवश्यक तेवढीच खत त्याला द्यावीत. जर ज्यादा खत मात्रा दिल्या तर त्यानं शाखीय वाढ वाढते. युरियासारखं खत जर जास्त वापरलं तर शाखीय वाढ वाढते आणि कीटकांचा प्रादुर्भाव रोगांचा प्रादुर्भावही आपल्याला याच्यावर वाढतो आणि आपला विनाकारण पिकाचा आर्थिक खर्च वाढतो त्यामुळे उत्पादन कमी येतं.
0: अगदीच खरं आहे. आणि मला वाटतंय आपण जे म्हणतो सरते शेवटी हंगामाच्या की मी एवढा खर्च करून मला फायदा का नाही झाला, तर हा खर्च अनावश्यक कुठं होतोय, कुठं टाळला गेला पाहिजे. जसं तुम्ही सांगितलं की युरियासारखं खत वापरलं जास्त प्रमाणात की पिकाला काळोखी येते, मात्र अर्थात त्याच्यावर पीक संरक्षणाच्या बाबतीत अजून खर्च आपल्याला करावा लागतो, त्यामुळे टप्प्याटप्प्यानं तो खर्च वाढत जातो आणि हंगामाच्या शेवटी फक्त आपल्याला खर्च दिसतो, नफा मात्र आपल्याला कमी दिसतो. तर ह्याचं मूळ कारण आहे की संतुलित खतांचा वापर करणं, पिकांच्या योग्य वाढीच्या टप्प्यामध्ये योग्य ती खतं अन्नद्रव्य त्याला पोहोचणं, याचा जर अभ्यास व्यवस्थित केला तर नक्कीच हंगाम हा आपल्याला फायद्याचा ठरू शकतो. परिस्थिती कुठली जरी असली तरी योग्य पद्धतीनं वापर केला तर अर्थात फायदा हा ठरलेला आहेच. सर, या नक्कीच या गोष्टीचा विचार आपले शेतकरी बंधू करतील आणि जसं कृषी विभागानं प्रत्येक गावामध्ये कुठली खतं कशी वापरली पाहिजे त्याचा जो निर्देशांक लिहिलेला आहे, ज्या पाट्या लिहिलेल्या आहेत त्याच्यानुसार खतं वापरतील अशी आपण आशा करूया. आणि खतं खरेदी करताना जर काही तक्रारी असतील तरी सुद्धा शेतकरी सतर्क राहतील अशी आपण आशा करूया. तुम्ही ही जी माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: आताच आपण तज्ज्ञ मार्गदर्शन अंतर्गत खतांचा संतुलित वापर याविषयी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय सातारा येथील जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक संजय फडतरे यांची सुप्रिया मोरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. कार्यक्रमात आता यानंतर शेतीविषयक माहिती सदर ऐकूया. कृषीवाणी शेतकरी बंधूंना नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात कुक्कुटपालनातील उष्णतेच्या ताणाचं व्यवस्थापन याविषयी कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील विषय विशेषज्ञ सागर सकटे यांनी केलेलं मार्गदर्शन.
0: सर नमस्कार.
3: नमस्कार.
0: सर, उष्णता वाढीची लक्षणं तर आपण आपल्या कालच्या भागामध्ये सांगितलेलीच आहेत, पण ह्या उष्णता वाढल्यानंतर जो ताण निर्माण होतोय ते ताण निर्माण होण्यामागची कारणं काय काय आहेत याविषयी काय सांगाल?
3: पक्ष्यांच्या मध्ये जो उष्णतेमुळे निर्माण होणारा जो ताण आहे ह्याच्या मागचं प्रमुख कारण हे वातावरणामध्ये तापमानाची होणारी वाढ जी आहे हे त्याचं मुख्य कारण आहे. तर तसंच हे जे कारण आहे हे काही आपल्या हातामध्ये नाही आहे. वातावरणाचं तापमान ज्याप्रमाणे वाढत जाईल त्याप्रमाणे कुक्कुटपालनामध्ये शेडच्या आतमधलं जे तापमान आहे हे सुद्धा वाढत जातं आणि त्याच्यानुसारच पक्ष्यांच्या शरीराचं तापमान सुद्धा वाढत जातं. त्याच्यामुळं शरीरामध्ये किंवा पक्ष्यांच्या मध्ये ताण जो आहे तो ताण निर्माण होतच असतो. तर तसंच शेडमधील जी जागा जी आहे ह्या शेडमधल्या जागेपेक्षा म्हणजे जागेमध्ये जितके पक्षी असणं अपेक्षित आहे त्याच्यापेक्षा जास्त जर पक्ष्यांची संख्या असेल, तुलनेने पक्ष्यांची संख्या जर जास्त असेल तर ह्या पक्ष्यांच्या मध्ये जो उष्णतेमुळे निर्माण होणारा ताण जो आहे ह्याचा परिणाम जास्त प्रमाणावरती दिसायला लागतो. किंवा खाद्याचं योग्य व्यवस्थापन जर आपण नाही करू शकलो, म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ऊर्जायुक्त जे खाद्य आहे ते कमी करून आपण जास्त पौष्टिक असं खाद्य पक्ष्यांना देणं गरजेचं असतं. हे जर आपण पक्ष्यांना नाही देऊ शकलो तरी सुद्धा हा जो ताण आहे हा जास्त प्रमाणामध्ये जाणवायला लागतो. तसंच पाणी व्यवस्थापन जे आहे हे पाणी व्यवस्थापन आपण जर योग्य नाही करू शकलो शेडमध्ये तरी सुद्धा हा उष्णतेचा ताण जो आहे हा जास्त प्रमाणावरती पक्ष्यांच्यावरती आपल्याला दिसून येतो. आणि शेडमध्ये जर गुदमरल्यासारखी परिस्थिती जर असेल, म्हणजे जसं आपण पहिल्यांदा म्हटलं की पक्ष्यांची संख्या जास्त असेल, तर त्या पक्ष्यांना योग्य जर हवा खेळती राहिली नाही किंवा पक्षी जर गुदमरल्यासारखे असतील तर ह्या पक्ष्यांच्या मध्ये उष्णतेमुळे जो निर्माण होणारा ताण आहे त्याचा परिणाम जास्त प्रमाणावरती दिसायला लागतो. जे तापमान वाढ आहे त्या तापमान वाढी सोबतच ह्या ज्या व्यवस्थापनाच्या बाबी आहेत या व्यवस्थापनाच्या बाबींमुळे सुद्धा त्याचा होणारा दुष्परिणाम जो आहे तो वाढायला लागतो.
0: खरं आहे. आणि त्याचा परिणाम हा ताणामध्ये त्याचं रुपांतर होऊ शकतं आणि अर्थातच त्याच्यामुळे आपल्या पक्ष्यांचं बऱ्यापैकी नुकसान होण्याची शक्यता, अर्थात शेतकऱ्यांचं नुकसानही ठरलेलंच आहे. धन्यवाद सर.
3: धन्यवाद.
2: कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं कुक्कुटपालनातील उष्णतेच्या

ताणाचं व्यवस्थापन याविषयी कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील विषय विशेषज्ञ सागर सकटे यांनी केलेलं मार्गदर्शन. कृषीवाणी शेतीविषयक माहिती सदर आताच आपण ऐकलं. शेतशिवाराची खबरबात, रानामाळातल्या घडामोडी, पीक पाण्याची परिस्थिती यासोबतच तज्ञांचं मार्गदर्शन ऐकूया. दिलखुलास गप्पांसोबत शिवार गप्पा हा संवादात्मक कार्यक्रम तेव्हा जरूर ऐका. प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी 7:30 किसानवाणी कार्यक्रमात शिवार गप्पा आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. बरायतर मंडळी, याबरोबरच आजचा किसानवाणी कार्यक्रम आता इथं संपूया. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात संध्याकाळी 7:30. तोपर्यंत नमस्कार. किसानवाणी हा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आताच आपण ऐकला. यानंतर विविध भारतीच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते आपण ऐकत होतात दिल्ली केंद्राहून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र. याबरोबरच अस्मिता वाहिनी आणि सिंधुदुर्ग नगरी वाहिनीच्या दुसऱ्या सभेचं प्रसारण आता समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया उद्या पहाटे 5:50. या दरम्यान आपण ऐकू शकाल AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. शुभरात्री. जय हिंद.